ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तो ही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जय हिंद. तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो. आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे. पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो, आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत. भारत आता शांत राहत नाही, भारत आता सहन करत नाही.
2: हमें गर्व है कि पिछले एक दशक से हमारी सेना है तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या.
4: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
3: आणि लाईट बिलाचे.
4: आता 0 रुपये कसे देऊ?
3: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
4: हो हो, नक्की. PM सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in.
5: हर घर सूर्यघर.
6: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो आणि श्रोते हो, 21 जून आपण जागतिक योगा दिन साजरा करीत आहोत. आपल्या सर्वांना ज्ञात असेल की 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये भाषण करत असताना माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना मांडली. संयुक्त राष्ट्र महासभेने 11 डिसेंबर 2014 रोजी जाहीर केलं की 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन असेल आणि म्हणून 2015 साली 21 जूनपासून जागतिक योगा दिन साजरा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आणि याचं पूर्ण श्रेय जातं ते आपल्या भारतीय संस्कृतीला आणि आपल्या भारतीय संस्कृतीच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी जे जागतिक पातळीवर याला घेऊन गेले या सर्व गोष्टीचं श्रेय आहे. आणि म्हणूनच आज आपण 21 जून रोजी जो हा जागतिक योगा दिन साजरा करणार आहोत त्याच्यामध्ये योगाचं महत्त्व काय आहे हे तर आपल्याला कोरोनानं समजावलेलं आहे, शिकवलेलं आहे. त्यानुसार आपण दैनंदिन जीवनामध्ये कशा पद्धतीने योगा करायला हवा आणि योगा दिनाचं हे औचित्य साधून आपल्याला याविषयी विस्तृत अशी चर्चा करायची आहे. आणि यासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर विकास गपाटे यांना. त्यांचं मातोश्री हॉस्पिटल आहे आनंदनगर धाराशिव या ठिकाणी. ते आयुर्वेद यामध्ये MD झालेले आहेत. तसेच त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथून योगतज्ञ हा डिप्लोमा पण पूर्ण केलेला आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे ते टीचर आहेत. याचा अर्थ असा आहे की ते वर्षभर योगाच्या माध्यमातून, प्राणायाम करण्याच्या माध्यमातून आणि आनंद अनुभूती शिबिर या माध्यमातून वर्षभर या सर्व प्रोसेसमध्ये असतात. तेव्हा डॉक्टर विकास गपाटजी, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये.
7: नमस्कार, मी आपला आभारी आहे.
6: जसं की आपण सुरुवातीला मी सांगितलं की आपण 21 जून योगा दिनाच्या निमित्तानं आज आपण चर्चा करत आहोत, तर आपले सर्व भारतीय असतील, सर्व विश्वामधले सर्व मानवजात असेल त्यांना आपण शुभेच्छा देऊयात योगा दिनाच्या. त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या निरामय जीवनासाठी आपण शुभेच्छा देऊयात. आणि डॉक्टर विकासजी, आपण काय सांगू इच्छिता की 21 जून हा योगा दिन आपल्या सर्वांसाठी किती महत्त्वाचा आहे?
7: 21 जून ही एक जस्ट डिक्लेअर केलेली तारीख आहे, तसं तर आपण दैनंदिनच त्याचा हे करायला पाहिजे.
6: 365 दिवसासाठीच
7: महत्वाचं आहे. परंतु या दिवसावरती आपण जर सुरुवात केली आणि ज्या जगातील सर्वजण एकत्र मिळून एक दिन साजरा करतायत तर त्याचं खूपच महत्व वाढलेलं आहे. या दिवसापासून सुरुवात केली तर असं म्हणतात की आपल्या परंपरेनुसार उत्तरायण सुरू होतं आणि त्याच्यामुळे आपले प्रकृती चांगल्या होण्याच्या दृष्टीनं हा काळ चांगला असतो,
6: चांगली राहू शकते. आणि त्याच्यामुळे योगाला सुरुवात करण्यासाठी म्हणजे 21 जून
7: खूप आणि मोठा दिवस, सगळ्यात मोठा दिवस असा पकडला जातो की 21 जून हा मोठा दिवस आहे.
6: अच्छा, मग आपण आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर पण आहात, मग यावर्षी जो 21 जून रोजी म्हणजे आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा होणार आहे त्या दृष्टिकोनातून धाराशिव शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये कुठले उपक्रम राबवले जाणार आहेत? तेव्हा आपण 21 जूनचा हा जो मुहूर्त आहे तो खरं तर टाळू नये असं आपल्या सर्वांना विनंती आहे. डॉक्टर विकासजी, आपण काय सांगू इच्छिता की आपलं दैनंदिन जीवन, जसं आपण म्हणतोय की 21 जून तर हा आपण चर्चा व्हावी, त्याच्या बाबतीत जागृती व्हावी म्हणून आपण साजरा करत आहोत, पण 365 दिवसाचा जरी आपण कालावधी घेतला समजा दैनंदिन जीवनातला, तर काय योगाचं महत्त्व काय आहे असं आपल्याला वाटतं?
7: योगाचं महत्व असंख्य आहे, परंतु आपलं जस्ट आपण जर थोडक्यात पाहिलं तर असं म्हणतात की योग म्हणजे जोडणे. तर काय जोडणे? तर आपलं शरीर, श्वास, मन, बुद्धी, स्मृती ह्याचं संतुलन राखण्याचं काम आणि आपली चेतना याचं संतुलन राखण्याचं काम योग करतं, म्हणून त्याला योग असं म्हटलं जातं. आजकाल त्याला योगा म्हटलं जातं, परंतु योग हे जोडण्याचं शास्त्र आहे आणि हे आपलं पुरातन शास्त्र आहे. आपल्या ऋषीमुनींनं त्याच्यावरती रिसर्च करून, महर्षी पतंजलीनं त्याच्यामध्ये अष्टांग योगा 8 प्रकारे त्याचे अंग करून कसं आपले शरीर मन स्वास्थ्य राहील आणि आपले आत्मिक उन्नती कशी घडेल यासाठी त्याचं निर्मिती केलेली आहे. तर आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्याचं योगाचं असंख्य महत्त्व आहे. त्यामध्ये आपलं आपण जस्ट पाहिलं की शरीराच्या स्वास्थ्याच्या दृष्टीनं तर महत्त्व आहेच. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. तर प्रिव्हेन्शन आजार होऊ नये यासाठी योगाचं महत्त्व आहे आणि नंतर आजार झाले तरी ते रिकवर होण्यासाठी त्याचं महत्त्व होतं. तर आणि नंतर आहे आपलं मानसिक आरोग्य. मानसिक आरोग्यासाठी आजकाल तर कुठल्याही औषधी गोळ्या हे का नाही, त्यापेक्षा मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी प्राणायाम आणि मेडिटेशन याचा नक्की चांगला फायदा होतो. आणि नंतर आपली आत्मिक उन्नती होण्यासाठी त्याचा योगाचा मूळ उद्देश हा आपला आत्मा आणि परमात्म्याचं मिलन व्हावं या उद्देशानं त्याची योगाची निर्मिती झालेली. परंतु आपण त्या कळानं न जाता आपलं शरीर आणि मन स्वास्थ्य ठेवणं हे आपल्याला जर हे केलं तर त्याचे असंख्य फायदे आहेत. त्यातले आणि मुख्य 10 फायदे काय आहेत ते आपण थोडक्यात पाहूया. पहिलं, आपला ऑलराऊंड फिटनेस वाढला जातो. म्हणजे काय? तर आपलं सर्व शरीर हे तंदुरुस्त राहतं योगाद्वारे. आपण बाकीचे व्यायाम करतो त्यामध्ये काय होतं, एखाद्या पार्टला व्यायाम होईल, आपण काही सायकलिंग केलं, रनिंग केलं, जिम केलं तर एखादे बॉडी बिल्डिंग होईल किंवा काय एखादे होईल. परंतु योगा असं एकमेव शास्त्र आहे ज्याच्या प्रत्येक सेल्सला, प्रत्येक ऑर्गन्सला, प्रत्येक आपल्या याच्यापर्यंत रक्ताभिसरण चांगलं होऊन, श्वासाचे गती नॉर्मल होऊन आपलं ते आरोग्य चांगलं राहतं. म्हणून त्याला ऑलराऊंड फिटनेस आपण असं म्हणू शकतो. हे असं एकमेव शास्त्र आहे. दुसरं आहे आपला, ज्यांना काही कारणानं वेट वाढले जातं तर वेट लॉस करणं हे तर योगाद्वारे खूप चांगल्या प्रकारे साध्य होतं. बाकीच्या व्यायामामध्ये तेवढा त्याचा परिणाम होत नाही, परंतु योगानं ते मेंटेन पण होतं. आपण जर डेली रोज योगा केला तर आजकाल असं सगळ्यांचे प्रॉब्लेम हेच आहे, हायपरटेन्शन, BP आणि परत डायबिटिक्स आणि ओबेसिटी वाढून असंख्य आजार. तर त्यासाठी आपला वेट लॉस होतो चांगल्या प्रकारे, म्हणून योग हे शास्त्र महत्त्वाचं होतं. नंतर सर्वात आजकाल आज धावपळीच्या जगामध्ये ताणतणाव खूप वाढलेला आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी टेन्शन आहे, तर हे स्ट्रेस रिलीफ करण्याचं काम हे आपलं योगशास्त्र करतं. त्यामधलं प्राणायाम आणि मेडिटेशन हे तर त्याच्यासाठी रामबाण औषध आहे. हे जर आपण रोज केलं तर त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेस रिलीफ होतो आणि आपल्याला स्ट्रेस रिलीफ होण्यासाठी गोळ्या औषधं घेण्या त्याची गरज लागत नाही. आजकाल टेन्शन, डिप्रेशन, अँग्झायटी, फोबिया असंख्य असे आजार आहेत जे आपल्याला योगाद्वारे किंवा त्याच्यातले काही काही जसे की आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये सुदर्शन क्रिया शिकवली जाते त्याद्वारे स्ट्रेस रिलीफ छान प्रकारे होते. त्याच्यावरती ऑलरेडी रिसर्च झालेले आहेत सगळे हार्वर्ड युनिव्हर्सिटीपासून, एम्सपासून, याच्यामध्ये की आपले अँग्झायटी, फोबिया सगळे, आपले डिप्रेशन सगळे कमी होतात. तर त्याचा स्ट्रेस रिलीफ हा आणखी मुख्य फायदा आहे. त्याच्यानंतर इनर पीस. इनर पीस म्हणजे काय फायदा? तर आपले आत्मिक समाधान किंवा शांती आपल्याला पाहिजे असते. प्रत्येकाला काही ना काही टेन्शन आहे, तर शांती कुठेही गेलं तरी आपल्याला ती भेटत नाही. मन शांत राहण्याचं किती केलं तरी मन आपलं सारखं चंचल राहतं, सारखं काही ना काही विचार येत राहतात, सारखे थॉट प्रोसेस चालू राहते, तर काहीतरी कल्पनेमध्ये आपण रमत असतो. तर ते कमी करून आपलं मानसिक शांती लाभण्याचं काम हे फक्त योगशास्त्रच आपल्याला चांगल्या प्रकारे देऊ शकतो. आणि आजकाल आपल्याला झोपेच्या गोळ्या घेणं याची त्याची गरज लागते, तर ती जर झोपेच्या गोळ्या घ्यायचे नसेल तर आपल्याला मेडिटेशन आणि प्राणायामाद्वारे आपल्याला मन शांत होऊन आपल्याला शांत प्रकारे झोप लागू शकते. त्यासाठी आपल्याला सगळ्यात मुख्य फायदा इनर पीस. त्याच्यानंतर आहे आपली इम्प्रूव इम्युनिटी. आपल्याला आज का कोरोनामध्ये काळात बघितलं, ज्यांची इम्युनिटी चांगली होती त्यांचा कोविडमध्ये आपण चांगला प्रतिबंध करू शकलो. त्या बाकीच्यांना हॉस्पिटलाइज करणं, रेमडेसिवीर देणं यासारख्या अनेक गोष्टीला, ऑक्सिजन पुरवठा देणं, ऑक्सिजन, कृत्रिम ऑक्सिजन देणं. तर आपण जर आपली इम्युनिटी चांगली करायची असेल तर योग हे शास्त्र खूप चांगल्या प्रकारे काम करतं. आपलं इम्युनिटी चांगल्या प्रकारे वाढते आणि आपण चांगल्या रोगापासून प्रतिबंध करू शकतो. नंतर आहे आपलं लिव्हिंग अवेअरनेस. आपल्याला अवेअरनेस, आपल्या जागरूकता वाढवण्याचं काम आपल्याला हे करतं. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आळस, कंटाळवाणा हे त्या गोष्टी अनेक येतात आणि तो जर आपल्याला एनर्जी वाढायची असेल आणि आपला एनर्जी चांगला अवेअरनेस वाढवायचा असेल, जागरूकता प्रत्येक गोष्टीविषयी जागरूकता, तर ते आपल्याला योगाद्वारे चांगल्या प्रकारे प्राप्त होते. त्यानंतर आहे बेटर रिलेशनशिप. आपल्याला आजकाल सगळीकडे पाहतो की घराघरामध्ये आपल्याला प्रत्येकाचे भांडण, कुणा आई वडिलाशी न जमणं, कुणाशी नवरा बायकोचं न जमणं, मुलाविषयी आणि आई वडिलाचं न जमणं, हे असे रिलेशनशिप प्रॉब्लेम भरपूर वाढलेले आहेत. परंतु योगाद्वारे काय होतं की आपल्यातला स्ट्रेस रिलीफ होतो आणि आपलं चिडचिडेपणा, राग हे ते गोष्टी सगळ्या कमी व्हायला लागतात आणि आपले रिलेशन चांगले डेव्हलप होतात. त्याच्यामुळे रिलेशनशिप प्रॉब्लेम मिटवण्यासाठी सुद्धा आपलं योग हे शास्त्र. आणि आपल्या भावनावरती आपला कंट्रोल येतो. आपल्याला जर राग चिड आला राग तर आपल्याला तो कंट्रोल करता येत नाही, म्हणून आपले भांडणं होतं, रागाच्या भरात बोलून जातो. परंतु आपलं योग ध्यान आपण मेडिटेशन जसं करू तसतसं आपला राग चिडचिडपणा कमी होतो. म्हणून हे योगाचं महत्त्व रिलेशनशिप प्रॉब्लेममध्ये सुद्धा होऊ शकतं. त्यानंतर आहे आपली इन्क्रीज्ड एनर्जी. आपण मग असेच पाहिल्याप्रमाणे की एनर्जी लेवल आपली खूप कमी होत चाललेली. आपल्या खायच्या जेवणाच्या वेळा व्यवस्थित नाही, झोपेच्या टाईम व्यवस्थित नाही, आपली सगळी लाईफस्टाईलच सगळी बिघडलेली आहे आणि त्याच्यामुळं आपली एनर्जी सगळी डाऊन व्हायला लागलेली आहे. आपल्याला दिवसाच कंटाळा येतो, झोपावं वाटतं आणि रात्री आपण जागरण करतो त्याच्यामुळे आपल्याला दिवसाही निरुत्साही होतं. तर ह्या असंख्य अनेक आजार त्याच्यामुळे निर्माण होतात. तर ते आपली एनर्जी जी आहे ती चांगली वाढवायचं काम हे प्राणायाम हे शास्त्र करतं. कारण प्राणायामामुळे आपली प्राणशक्ती जास्तीत जास्त वाढते, ऊर्जाशक्ती वाढते आणि त्याच्यामुळे आपण 18-18 तास जरी काम केलं तरी आपण ते उत्साहानं काम करू शकतो. जसं की स्वामी विवेकानंद जसं त्यांच्यामध्ये एवढी एनर्जी की ते अजिबात झोपायचे किती 4-6 तास झोपसुद्धा त्यांना खूप असायची आणि त्यांचं एवढं कॉन्सन्ट्रेशन असायचं की बस एका ह्याच्यामध्ये ते कुठल्याही गोष्टी पुस्तक वा एकदा रिडिंग केलं की ते पूर्ण पाठ व्हायचं. तर आपलं ती एनर्जी लेवल वाढवायचं काम हे आपलं योगशास्त्र चांगल्या प्रकारे करतं. त्यातल्या त्यात प्राणायाम हा त्यासाठी उपयोगी पडतो. त्याच्यानंतर आहे आपले बेटर फ्लेक्झिबिलिटी आणि आपलं पोश्चर बिघडलेलं असतं. तर याचा अर्थ काय की आपलं बघा आपलं आजकाल आपण खाण्यापिण्याच्या ह्याच्यामुळे आणि शरीराला व्यायाम नसल्यामुळं आपलं पोटाचा घेर वाढला जातो आणि कमरेचा घेर वाढला जातो, छातीचा कमी झाला जातो. तर हे सगळे फ्लेक्झिबल पोश्चर जे असते ते आपली सगळी बिघडल्यामुळे आपल्या पाठीच्या मणक्याचे आजार आपल्याला खूप प्रकारे आजकाल दिसतात. सगळ्याला सर्वायकल स्पॉन्डिलायटीस, लुंबर स्पॉन्डिलायटीस किंवा पाठीचे असे काहीतरी बॅक गुडघेदुखी, कंबरदुखी हे सगळे आजकाल प्रॉब्लेम वाढत आहेत. आणि त्यातल्या त्यात मोबाईलचा वापर आपण करत कंटिन्यू समोर डोकं असे मान करून बसतो त्याच्यामुळे आपल्याला मानेचे आजकालच्या कॉम्प्युटरच्या जगामध्ये सगळे आयटीचे सगळे त्यांना सगळं मानेचे त्रास व्हायला लागले. तर ही आपली पोश्चर बिघडल्यामुळे कंटिन्यू पाहिल्यामुळे होतं. तर ह्याच्यासाठी जर आपण सूर्यनमस्कार किंवा योगासनं केले तर आपली पोश्चर आहे ती आपली खूप चांगल्या प्रकारे मदत होते. म्हणून बेटर फ्लेक्झिबिलिटी आणि पोश्चर. आणि नंतर आहे आपलं सगळ्यात अजून महत्त्वाचं की बेटर इंट्युशन. आपल्यामध्ये इंट्युशन शक्तीच कमी झालेली आहे की आपल्याला काही गोष्टी आपल्याला ज्या त्यावेळेस ज्या त्या गोष्टीचा निर्णय घेण्याची क्षमता जी असते, ज्या त्यावेळेस गोष्टीचा विचार यायला पाहिजे की त्या त्यावेळेस काय काय बोलायचं किंवा काय करायचं, तर त्या गोष्टी आपल्याला होत नाहीत. तर योगाद्वारे आपली चांगल्या प्रकारे इंट्युशन शक्ती वाढते. आजकाल असे इंट्युशनचे कोर्सेस आहेत आउट ऑफ लिव्हिंगमध्ये जे की डोळे बंद करून सुद्धा पाहू शकतो आपण, डोळे बंद करून वाचू शकतो, एवढे लहान मुलं ते हे आहेत आणि आम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहेत. आपण डोळे बंद करून काही गोष्टी बघू शकतो. तर एवढे आपले इंट्युशन शक्ती आणि अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन, मेमरी, परीक्षेमध्ये न आठवणं ह्या गोष्टी ज्या गोष्टी विद्यार्थ्यांना घडतात तर त्या घडू नये याच्यासाठी योगाचं खूप महत्त्व आहे.
6: श्रोते आणि मित्रांनो, हे आहेत डॉक्टर विकास गपाट ज्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथून योगतज्ञ याच्यामध्ये डिप्लोमा पण केलेला आहे, आयुर्वेद MD आहेत आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर आहेत. डॉक्टर विकासजी, आपण तर खरं एकार्थानं आपण असं इंट्युशन निर्माण केलं की माझ्या डोक्यातले सगळे प्रश्न आहेत ते तुम्ही त्याचं उत्तरच देऊन टाकलं ह्या 10 पॉईंट्समधून. म्हणजे मला जी क्युरियोसिटी होती की हे प्रश्न विचारायचे आहेत ते प्रश्न विचारायचे आहेत, पण सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण दिलेलं आहे. आणि खरं तर याला जर आपण पुन्हा प्रसारण करणार आहोत या मुलाखतीला, त्याच्यामुळे निश्चितच ज्यावेळेस हे लोक ऐकतील ना तर त्यांना ह्या 10 पॉईंट्समधून ते सगळ्याच गोष्टीचा सार मिळणार आहे. पण डॉक्टर साहेब, असा विषय आहे की तुम्ही सगळ्या ह्या 10 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यातून सगळं खूप पॉझिटिव्ह आहे, चांगलं आहे, आम्ही गांभीर्यानं घ्यायला तयार नाही आहेत. म्हणजे आता ज्यांचे वय 40-45 वर्ष झालेली आहेत किंवा तरुण वर्ग तर ह्याच्याकडे खूप दुर्लक्ष करतोय, समजा एक्का दुक्का लोक दिसत आहेत, पण जे थोडंसं वयाकडे झुकलेले लोक आहेत ते मात्र मग आता म्हणतात की चला शरीराकडे बघायला पाहिजे. अशा वेळेस तुम्ही काय सांगू इच्छिता?
7: बरोबर. आजकाल 40-50 नंतर मग आपल्याला डायबिटीस बीपी सुरू झालं
6: की
7: नंतर मग योग आठवतो. परंतु योग हा लहानापासून जर सुरुवात केली तर होणारच नाही. मी मग अशी म्हटल्याप्रमाणे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. जर लहानपणापासून जर आपण रोज योगा केला, सूर्यनमस्कार केले किंवा थोडी योगासनं केली तर आपल्याला ते बीपी शुगर किंवा कुठलेही आजार ते होणारच नाहीत. त्याच्यामुळं त्याला गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. गंभीरतेनं करायची गरज नाही पण गांभीर्य घेऊन करायची गरज आहे. आणि आजार झाल्यानंतर हे करण्याऐवजी लहानपणापासून जर आपण थोडेसे मेडिटेशन केलं त्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, अभ्यासामध्ये एकाग्रता वाढते. आजकाल मुलामध्ये चिडचिडपणा, मोबाईलचा वापर, त्याच्यामुळं सगळं आपलं मानसिक संतुलन बिघडलं जातं. तर ते आपण जर रोज थोडंसं मेडिटेशनची सवय लावली, थोड्या वेळ थोडीशी योगासनं, सूर्यनमस्कार करायचे राहिले तर आपल्याला चांगली, आपलं आरोग्य चांगलं राहण्याच्या दृष्टीनं मदत होईल.
6: अच्छा डॉक्टर विकासजी, आता मी ठरवतोय की मला आता 21 जूनपासून सुरुवात करायची आहे. आत्तापर्यंत कधी योगा केलेला नाही किंवा फारफार तर ऐकलंय, कधीतरी इकडे तिकडे हातापाय हलवलेले आहेत किंवा सकाळचा एक आपण वॉकिंग करून आले ज्याला मॉर्निंग वॉक म्हणतात तेवढा 1-2 किलोमीटरचा केलेला आहे. अशी जर समजा परिस्थिती असेल तर सुरुवात कशी करायला हवी आणि अति उत्साहात जाऊन जर समजा काही असं काही होणार असेल तर योगाचे दुष्परिणाम पण असू शकतात.
7: हो एकदम बरोबर. दुष्परिणाम पण आपण जर योग्य प्रशिक्षकाकडून नाही शिकलं तर थोडेफार दुष्परिणाम त्याचे होतातच. तर योग्य प्रशिक्षकाकडून त्यासाठी योग देण्याच्या दिवशी आपले साधे सहज सहज सोपे सोपे आसनं याच्यापासून आपण ते सुरुवात करू शकतो आणि नंतर मग तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आणखी काही ॲडिशनल तुम्हाला शिकायचे ते योगासनं, प्राणायाम. तर त्यासाठी आउट ऑफ लिव्हिंगचा हॅपीनेस प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये शिकवले जातात, सुदर्शन क्रिया शिकवली जाते किंवा महर्षी पतंजलीमध्ये योगासनं छान प्रकारे शिकवले जातात, प्राणायाम घेतले जातात. तर ते तुम्ही कुठल्याही संस्थेच्या मार्फत ते शिकून तुम्ही ते डेली लाईफमध्ये आपण ते रोज करू शकता.
6: डॉक्टर विकासजी, आता जसं की तुम्ही म्हणतायत की वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत ते याच्यामध्ये कार्यरत आहेत, आपण काय सांगू इच्छिता की आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून हे वर्षभर कशा पद्धतीने उपक्रम चालतो आणि त्यासाठी जर समजा संपर्क करायचा म्हणला तर या योग दिनाच्या निमित्तानं ज्यांना शुभारंभ करायचा किंवा जे जागृत होणार आहेत, जे म्हणजे काय सर्वजण जागृत होतील तर ते आपल्याशी संपर्क साधतील.
7: हो नक्कीच. डेली आपण वर्षभर आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंगचे वेगवेगळे कोर्सेस असतात, जसे की लहान मुलांसाठी उत्कर्ष योगा आता सुट्ट्यामध्ये आपण भरपूर घेतले, लहान 8 वर्षापासून ते 16 वर्षापर्यंत आणि मग 16 किंवा 18 वर्षाच्या च्या युवकांसाठी किंवा नागरिकांसाठी आपण हॅपीनेस प्रोग्राम म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंगचा असतो, ज्याच्यामध्ये योग, प्राणायाम, ध्यान, सुदर्शन क्रिया व नॉलेज, जे आपल्या जीवन जगण्याची कला आपण त्याला म्हणतो, ज्याच्याद्वारे नॉलेज आपण घेतो आणि ते जीवनामध्ये इम्प्लिमेंट करतो. तर ह्याचं प्रशिक्षण कंटिन्यू वर्षभर महिन्या महिन्याला त्याचे कोर्सेस असतात आणि त्याद्वारे आपण शिकवून घेऊ शकता.
6: तर निश्चित आपण डॉक्टर विकास गपाट यांच्याशी आपण संपर्क करू शकता. मातोश्री हॉस्पिटल आहे त्यांचं आनंदनगरमध्ये, त्याही ठिकाणी जाऊन आपण त्यांच्या वेळेनुसार आपण याचं मार्गदर्शन घेऊ शकता. डॉक्टर विकासजी, आपण MD आयुर्वेद आहात, योगतज्ञ म्हणून डिप्लोमा आपण केलेला आहे, आपल्याला हे कधी रिअलाइज झालं की तुमच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं इम्पॉर्टन्स खूप जास्त असणार आहे? कारण आपण असंही आयुर्वेद तज्ञ म्हणून एक डॉक्टर म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करू शकला असता, पण हे योग त्याच्यासोबत आर्ट ऑफ लिव्हिंगशी जुडणं हे तुम्हाला कधी रिअलाइज झालं आणि तुम्हाला काय वाटलं की ह्याचं इम्पॉर्टन्स आयुष्यामध्ये आहे खूप?
7: बरोबर. तसं तर मला शाळेमधूनच योगाचे धडे मिळाले होते, कारण आमच्या शाळेमध्येच योगासनं घेतली जायची, त्याच्यामुळे त्याच्याविषयी आवड निर्माण होती. आणि मी पुण्याला शिकत असताना कॉलेजमध्येच आयुर्वेदाचं जसं मत आहे तसं आयुर्वेदामध्ये शास्त्र शिकत असताना, कॉलेज शिकत असतानाच योग पण त्याच्यामध्ये त्याचं थिअरॉटिकल नॉलेज ऑलरेडी शिकवायला लागले होते. परंतु त्याच्यामध्ये पण अजून ॲडव्हान्स आपल्याला त्याच्या थोडक्यात ते सांगितलेलं होतं BMS करत असताना. परंतु त्याच्यामुळं मग मी योग शिकण्यासाठी म्हणून मग टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा 2 वर्षाचा जो डिप्लोमा असतो त्याच्यासाठी मग मी ॲडमिशन घेतलं आणि ती 2 वर्षाचा पूर्ण थिअरॉटिकल नॉलेज प्लस त्याच्यामध्ये आठवड्यातून एकदा प्रॅक्टिकल व्हायचं आणि त्याच्यामुळं मग मी ते त्याच्यामध्ये

0: मनाची शांती आणि विसंवाद जो होतो तो एकमेकांमध्ये संवाद असणं आणि इंट्युशन पॉवर वाढणं हे जे तुम्ही एक दोन तीन पॉईंट सांगितले. तुम्ही स्वतः सोशल मीडियाकडे कसं बघता, एकूण तुमचं व्यक्तिमत्व जर बघितलं तर मला असं वाटत नाही की सोशल मीडियाचं तुमच्यावर खूप आक्रमण झालेलं असं मला दिसत नाही.
1: एक्झॅक्टली नाही, सोशल मीडियाचा मी वापर करतो पण कामापुरताच करतो.
0: अच्छा. हा,
1: जस्ट एक ते दोन तास आपला स्वतःचा जो आपला वेळ असतो रिकामा तो वेळ देऊन मी सोशल मीडियाचा वापर करतो आणि करायलाही पाहिजे, आजकाल गरज पण आहे त्याची. परंतु आजकालचे युवक जे असतात कंटिन्यू रात्रंदिवस मोबाईलवर कंटिन्यू फेसबुकवर बसणं हे करून मग त्याच्यामुळे आपलं सगळं शरीर स्वास्थ्य बिघडलं जातं. दोन दोन अडीच अडीच वाजेपर्यंत बसतात आणि मग चॅटिंग करत बसणं त्याच्यामुळे आपलं आरोग्य सगळं बिघडलं जातं. परंतु सोशल मीडियाचा वापर करायला पाहिजे आपल्या
0: आपल्या
1: नियंत्रणामध्ये.
0: अच्छा, शेवटी डॉक्टर विकास गपाड जी, आपण काय सांगू इच्छिता की ज्यांनी सुरुवात केलेली नाही आहे गांभीर्यानं बघत नाहीत? आपण तर खरं हे मुलाखतीमध्ये सगळं सांगितलेलंच आहे, पण एक वन लाईन असं काय असू शकेल की तो जागृत झाला पाहिजे आणि त्याने लगेचच या गोष्टीला सुरुवात केली पाहिजे किंवा त्याच्याकडे सहजतेनं पाहिलं पाहिजे, गंभीरतेनं नाही. असं म्हणतात की तुम्ही गंभीरतेनं करायचं नाही पण गांभीर्यानं पाहायचं आहे.
1: बरोबर, करो योग रहो निरोग असं एक म्हटलं जातं. तर एका वाक्यामध्ये आपल्याला निरोगी राहायचं आहे ना तर करा योग, एवढं एका वाक्यात मी सांगू शकतो. आणि गंभीरतेनं घेण्याची गरज आहे, आजकाल काळाची गरज आहे. योग हे असं शास्त्र आहे, आज जगामध्ये जवळपास 188 देशांमध्ये योग करतात. तर आपण का करू नये? आपणच आपलं शास्त्र मागं हे करून आपण आपल्या हेल्थसाठी वापर करत नाहीत आणि मग केमिकलच्या गोळ्या खाणं, इंजेक्शन घेणं किंवा हॉस्पिटलाइज होण्याची वेळ येणं हे न होता आपणच आपलं आरोग्य चांगलं टिकवायला पाहिजे आणि त्यासाठी योगासारखं कुठलं दुसरं कुठलंही शास्त्र नाही आहे.
0: अच्छा, आणि तुम्ही सुरुवातीला जे म्हणता होता त्याचा एक थोडासा संदर्भ जोडतो डॉक्टर विकासजी, की आपण म्हणतो की योग म्हणजे जुळवणं. जर ह्या योगाशी जर आपण जुळून घेतलं, म्हणजे हा जो योग दिन आहे म्हणजे आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखणाऱ्या योगाशी जर आपल्याला जुळवता आलं तर आपल्या आयुष्यामध्ये अर्थयोग येईल, राजयोग येईल, यश योग येईल, प्रेम योग येईल, सगळे जे काय तुम्हाला योग पाहिजे ते सगळे योग
1: म्हणजे असं म्हणतात गुरुदेव की योगाने योग जुळला जातो, जुळले जातात. तर सगळे योगायोग आहे, तर योगायोग जुळवायचा असेल तर योग करा आणि योगी बनो उपयोगी बनो. योगी बनल्यानं उपयोगी बनो, समाजासाठी तुम्ही उपयोगी बनू शकता.
0: बरोबर आहे, बरोबर आहे. तर परत एकदा आपण डॉक्टर विकास गपाट यांचा मोबाईल क्रमांक घेऊया जेणेकरून आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता, अर्थात त्यांना अगोदर मेसेज करा किंवा आपण कॉल पण करू शकता. त्यांनी जरी नाही उचलला तर त्यांच्या वेळेप्रमाणे आपल्याला ते संपर्क करतील आणि सांगतील. सर, तुमचा नंबर सांगा.
1: 94-23-07-44-55.
0: तेव्हा श्रोते हो, 94-23-07-44-55 हा डॉक्टर विकास गपाट यांचा मोबाईल क्रमांक आहे. आपण योगाचे रिलेटेड असेल किंवा आपल्याला जर काही समजा आपल्या मानसिक समस्या असतील, काही शारीरिक समस्या असतील, ते स्वतः MD आयुर्वेद आहेत, त्यांचं मातोश्री हॉस्पिटल पण आहे आनंदनगरमध्ये, तेव्हा आपण सर्वच दृष्टिकोनातून डॉक्टर विकास गपाट यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता. डॉक्टर विकास गपाट जी, आपण म्हणजे 21 जून योग दिनाच्या निमित्तानं अतिशय खूप सुरेख अशी माहिती सांगितली, 10 key points सांगितले, ते खरंतर खूप गरजेचे आहेत. त्याच्यावर खरं तर आम्ही स्वतःसुद्धा फॉलो करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आणि सर्व आमचे जे ऐकणारे रेडिओ तरणाच्या माध्यमातून सर्व श्रोते आहेत ते पण 100% त्याच्यावर अंमल करतील असं आपण एक अपेक्षा आणि विश्वास व्यक्त करूयात. आणि आपण या ठिकाणी आलात, आपला अमूल्य वेळ दिलात आणि हे सर्व विचार जे शेअर केले त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो.
1: मी आपला धन्यवाद आहे.
0: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा 90.4 ॲप हे उपलब्ध आहे. रेडिओ गार्डनवरही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटलाही भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला फॉलो करा, लाईक करा आणि आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705090. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं

0: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
1: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची।
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
3: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
2: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
3: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
4: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधू भगिनींनो, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आता आपल्या घरातले जर पाल्य 12वी सायन्सची परीक्षा दिली असतील, त्यानंतर MSCET ची परीक्षा दिली असतील, किंवा आपले पाल्य जे आहेत ते इंजिनिअरिंगमध्ये त्यांचं करिअर करू इच्छित असतील किंवा फार्मसीमध्ये, तर त्यासाठी एक सर्वोत्तम कॉलेज जे आहे ते तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय आहे, जे आपल्या धाराशिव जिल्ह्यातलं आहे। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत येणारं हे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय गेल्या 40-42 वर्षापासून हजारो अभियंते घडवण्याचं कार्य करत आहे, आणि त्याच दृष्टिकोनातून आता यावर्षीची म्हणजे 2026-27 ची इंजिनिअरिंगची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। आपण 12वीची परीक्षा दिलेली असणार आहे, MSCET ची परीक्षा दिलेली असणार आहे, आणि तसा निकाल पण आलेला आहे, रिझल्ट आलेला आहे, आणि याच दृष्टिकोनातून आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत की या MSCET निकालानंतर आपण पुढची प्रक्रिया कशा पद्धतीनं करायची आहे। अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही माहिती असणार आहे, आणि माहिती देण्यासाठी परत एकदा नेहमीसारखे आपल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माणेसर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आणि ते सर्वांना माहिती देणार आहेत। माननीय प्राचार्य VV माणेसर, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
5: धन्यवाद सर।
4: सर, आता जसं की म्हणजे क्रुशियल पिरियड सुरू झालेला आहे म्हणायला काही हरकत नाहीये, कारण MSCET चा रिझल्ट लागलेला आहे, तर ही परीक्षा म्हणजे कुठल्या महिन्यात झाली होती हे थोडस एक आढावा द्या, आणि याचा रिझल्ट कसा लागलेला आहे ते एक सांगा।
5: सर, ही परीक्षा साधारणतः एप्रिल आणि मे महिन्यामध्ये MSTCET PCB व MSTCET PCM इंजिनिअरिंग आणि फार्मसी प्रवेशासाठी MSTCET सेलकडनं घेण्यात आलेली होती। तर ह्या परीक्षेबाबतीत दरवर्षीप्रमाणे ही परीक्षा थोडीशी ह्यावेळेस मागील वर्षापर्यंत MSTCET PCM आणि PCB साठी एकच अटेम होता, एकाच अटेमसाठी विद्यार्थ्यांना अपियर व्हायचे होते, पण ह्या वर्षी मात्र 2 अटेम्पना संधी विद्यार्थ्यांना मिळालेली आहे। ही एक वेगळी गोष्ट ह्या वर्षी MSTCET परीक्षेबाबतीत मला इथं आपल्याला आवर्जून सांगावी वाटते, आणि दोन्ही अटेम्पचे MSTCET PCM व PCB चे निकाल डिक्लेअर झालेले आहेत, ते विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये आलेले आहेत, आणि आता मला असं सांगा वाटतं की MSTCET PCM बाबतीत जर सांगायचं झालं तर जवळपास पहिल्या अटेम्प्टसाठी 94.73% विद्यार्थी बसलेले होते, म्हणजे त्याचा आकडा सांगायचा झाला तर 4,54,069 विद्यार्थी बसलेले होते पहिल्या अटेम्प्टसाठी, आणि त्यापैकी मुलांचं प्रमाण जास्त होतं, 2,73,135 मुलं होते आणि 1,80,916 मुली होत्या, आणि अशी साधारणतः जवळपास MSTCET ची परीक्षा देण्यासाठी 4,79,332 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता, आणि त्याच्या 94.73% म्हणजे जवळपास 4,54,069 विद्यार्थी पहिल्या अटेम्प्टला बसले होते, आणि PCM साठीचा निकाल, पहिल्या अटेम्प्टचा निकाल हा 15 जूनला लागलेला आहे, तो बहुतांशी सर्व विद्यार्थ्यांनी पाहिलेला आहे। ही बोलतोय आपण एमएसटीएची पीसीएम ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत. आणि ही सर्व माहिती मला एमएसटी सीईटीच्या प्रेस नोटमधून आणि नोटिफिकेशनमधून उपलब्ध झालेली आहे. आणि मला असं वाटलं की आपल्या विद्यार्थ्यांनाही सांगावं, आपल्या जिल्ह्यातल्या आपल्या रेडिओ तेरांना सांगावं, म्हणून मी आवर्जून इथं उपस्थित झालेलो आहे. आणि त्याच हे झालं पहिल्या आयटम बाबतीत. आणि त्यानंतर दुसरा आयटम तो निकाल हा आजच लागला आहे, रात्रीही लागला असं निम्यरात्री वगैरे. तर ह्याच्यासाठी पण निकाल लागलेला आहे. ह्यासाठी साधारणतः 3,21,918 विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी रजिस्टर्ड होते आणि त्यापैकी 2,85,121 म्हणजे साधारणतः 88.57% विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी सेकंड आयटमला बसलेले होते आणि त्यापैकी 1,74,698 मुलं आणि 1,10,413 मुली या सेकंड आयटमसाठी परीक्षेला बसलेले होत्या आणि त्यांचाही निकाल लागलेला आहे. तर माझ्या विद्यार्थी मित्रांनी हा निकाल लॉग इनमध्ये नक्कीच पाहिलेला असेल मला वाटते. हा मी आपला सर्व आढावा पी सी एम ग्रुपसाठीचा आणि झालेल्या परीक्षांचा आणि त्या निकालाबाबतचा आपल्याला सांगितलेला आहे.
4: अच्छा, तर मित्रांनो आपण जे चर्चा करत आहोत ते तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माणेसर यांच्याशी. आणि ते एकूणच एमएसटी सीईटीचा जो निकाल आहे पीसीएमचा फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट त्याचा विषय सांगितलेला आहे. तर सर, एकूण विद्यार्थ्यांची संख्या पण आपण सांगितली की जे लाखांच्या घरातली आहे, तर हा रिझल्ट कसा आलेला आहे, त्याच्यामधला म्हणजे कॉम्पिटिशन किती असणार आहे आणि किंवा विद्यार्थ्यांचा कल कसा असणार आहे?
5: हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मी पाहायला गेलो तर प्रत्येक वर्षी ह्या मागच्या 4-5 वर्षांपासून इंजिनिअरिंगकडे याचा पी सी एमच्या परीक्षेला एमएसटी सीईटीला परीक्षेला बसायचा कल विद्यार्थ्यांना वाढत आहे. कारण याच्यामग आणि विद्यार्थ्यांना ॲडमिशनमध्ये चुरस पण निर्माण होणार आहे. साधारणतः 4 राऊंड असेल, प्रत्येक राऊंडमध्ये चुरस असेल आणि पुढील प्रवेश प्रक्रिया ह्या महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होईल अशी शक्यता सीईटी सेलकडनं वर्तवली जात आहे आणि मी त्याचे संपर्क साधून विचारलेला पण आहे.
4: तर सर, तुम्ही असं म्हणतायत की पीसीएमच्या म्हणजे किमान इंजिनिअरिंगसाठी प्रवेशित होणारे किंवा ज्यांनी परीक्षेला बसणार त्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे आणि इंजिनिअरिंगकडे कल वाढत आहे, मग हे नेमकं कशामुळे घडतं आहे असं?
5: हा पण चांगला प्रश्न आहे सर. कारण का पाहतोय आपण की दिवसेंदिवस बघायला गेलं तर मेकॅनिकल ह्या शाखेचा विचार केला गेला तर इलेक्ट्रिकल व्हीकल इथे आहे, सी एन जी गाड्या येत आहेत, गाडींचं लाईट वेट गाड्या येत आहेत, त्यामुळं यांत्रिकीकडं विद्यार्थी यांत्रिकी विभागामध्ये क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती झालेली प्रगती होताना दिसत आहे. त्यानंतर विकसित भारत ह्या संकल्पनेअंतर्गत सोलार एनर्जी, विंड एनर्जी, पारंपरिक ऊर्जा सूत्र अपारंपरिक ऊर्जेसाठी पण प्रचंड काम होत आहे. हे झालं एकाबद्दल मेकॅनिकल बाबतीत, म्हणजे आपण कोर इंजिनिअरिंग जे म्हणतो त्या बाबतीत झालं. तशी दुसरी बाजू आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पण एमपीएससीमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. त्याचबरोबर दिवसेंदिवस कन्स्ट्रक्शन, रोड, रेल्वे अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट आपल्या देशामध्ये सातत्यानं सुरू आहे. हा झाला कोर बाबतीतचा विषय. आणि त्यानंतर आय टी तंत्रज्ञानामध्ये तर जगामध्येही कंटिन्युअस प्रगती चालू आहे. दिवसेंदिवस नवीन नवीन तंत्रज्ञानाच्या आय टी टेक्नॉलॉजी येत आहेत, त्या अनुषंगानं त्या क्षेत्रातही आपल्याला विद्यार्थ्यांना चांगल्या प्रचंड संधी उपलब्ध होत आहेत. आणि हे आपल्या विकसित भारत ह्याच्यामध्ये हे प्रामुख्याने दिसत आहे. दिवसेंदिवस भारतामध्ये होणारे तंत्रज्ञानातले विकास आणि त्यासाठी लागणाऱ्या टेक्नॉलॉजी याचा सर्वांचा विचार जर केला तर साहजिकच आहे की विद्यार्थ्यांचा इंजिनिअरिंग प्रवेशांकडे कल वाढणं साहजिकच आहे.
4: अच्छा, तर आता जर तुम्ही असं म्हटलेलं आहात की निश्चितच कॉम्पिटिशन वाढलेली आहे, विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे, तर या सर्व गोष्टीमध्ये आपल्या तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीनं या सर्व विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीची मदत होऊ शकते किंवा इथं जर विद्यार्थी काही काउन्सिलिंगसाठी आले, कारण आपल्याला सुद्धा म्हणजे आपण प्राचार्य म्हणून ज्या पद्धतीनं काउन्सिलिंग करता म्हणजे कॉलेजेसमध्ये जाऊन स्कूल्समध्ये जाऊन, तर त्यासाठी डीटी डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन आणि बाटू विद्यापीठाने सुद्धा आपल्याला अप्रिशिएट केलेला आहे, आपला गौरव पण केलेला आहे. त्या अनुषंगाने आपण काय सांगू इच्छिता की तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय कशा पद्धतीनं मदत करू शकेल?
5: हा, आपण पाहायला गेलो तर आपला भाग हा ग्रामीण भाग आहे. आम्ही इथंच घडलेलो आहेत आणि मला असं वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती मिळावी आणि त्यांना आपण कशामध्ये करिअर करू शकतो, आपल्याला कशामध्ये करिअर करू शकतो हे समजावं. ह्या अनुषंगानं मी साधारणतः 12वी सायन्सच्या जवळपास 41 कॉलेजेसला शाळांना भेट दिलेली आहे. तिथं भेटून स्वतः आणि विशेष म्हणजे आपण मी फार ग्रामीण भागात तांड्यावर पण भेटी दिलेल्या आहेत की आबा आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी हुशार असतात आणि त्याचबरोबर ते कष्टाळ असतात आणि थोडाफार गॅप असतो तो कधीही ते भरून काढू शकतात. त्यांची कुठेही काम करायची तयारी असती हे आपल्या भागातलं प्रमुख विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्य आहे. कारण याच्या मागं कारण असं आहे की तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय हे आदरणीय डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेबांनी इथं सुरू करून जवळपास 43 वर्ष होऊन गेलेले आहेत आणि इथून हजारो इंजिनियर्स बाहेर पडून आपल्या देशामध्ये नाही तर जगामध्येही चांगल्या सर्वोच्च पदावर काम करत आहेत. त्याचबरोबर हजारो विद्यार्थ्यांचे कारखाने आहेत आणि मला असं सांगा वाटतं की उस्मान धाराशिव जिल्ह्यामधील जवळपास प्रत्येक खेड्यातला मुलगा आमच्याकडे शिकलेला आहे आणि त्यानं मोठ्या कंपनीमध्ये काम करता किंवा स्वतःचा उद्योग करत आहे आणि त्यानं त्या आपल्या जिल्ह्याचं नाव आपल्या आमच्या कॉलेजचं नाव मोठं केलेलं आहे आणि हे मला इथं आवर्जून आपल्याला इथं सांगावं वाटतं आणि हेच विद्यार्थ्यांना सांगावं. हेच विद्यार्थ्यांना पुढं संधी आहेत, आपलं करिअर फार उज्ज्वल आहे आणि हे आपली इंजिनिअरिंगच नाही तर इतर क्षेत्रातही त्यांना संधी आहेत हे सांगण्याच्या प्रामुख्यानं मी कॉलेज कनेक्ट स्कूल कनेक्ट असा प्रोग्राम राबवतो आणि त्या अनुषंगानं हजारो विद्यार्थ्यांना मी व्यक्तिशः जाऊन भेटतो, बोलतो आणि सांगतो. ह्यामुळं मला माझ्या ह्या उपक्रमाचं सगळीकडे कौतुक पण झालेलं आहे आणि याच्या इथंच न थांबता हे ह्या गोष्टी सीईटी सेलच्या पण लक्षात आल्या. त्यांनी आपल्याला इथं आपल्या धाराशिवमधील आमच्या महाविद्यालयामध्ये सीईटी सेंटरचं एक उपक्रम केंद्र म्हणजे एक्सटेन्शन सेंटर पण दिलेलं आहे.
4: तर सर निश्चितच आपण ज्या पद्धतीचं काउन्सिलिंग करता आणि स्कूल कॉलेजेसमध्ये जाऊन जे आपण 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना मोटिवेट केलं ते पण खूप छान आहे. पण आता जर एवढा सगळा विषय होत असेल तर आता निकाल पण आलेला आहे, रिझल्ट आलेला आहे, फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्टचा पण आलेला आहे, PCM PCB चा पण आलेला आहे, तर नेमकं याचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे? कारण आपल्या कॉलेजमध्ये तर एक्सलंट फॅकल्टी आहेत ज्या की प्रत्येक ब्रँचची माहिती पण देतात, तुम्ही स्वतः इथं गाईड करायला असता, तर याचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल आणि त्या रजिस्ट्रेशनच्या अगोदर पण विद्यार्थ्यांनी भेट द्यावी का?
5: हो, भेट देण्यासाठी काही हरकत नाही आहे. जर रजिस्ट्रेशन साधारणतः जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होईल आणि विद्यार्थ्यांना भेट द्यायला काही हरकत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याला आपल्या पात्रतेनुसार आणि त्याचबरोबर आपल्या कास्टनुसार कागदपत्र गोळा करणं गरजेचं आहे. तर मी थोडक्यात सांगतो की विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनच्या तयारी पूर्वतयारी म्हणून त्यांनी आपला 10वीचा ओरिजिनल मार्कशीट, 12वीचा ओरिजिनल मार्कशीट, CET चा स्कोअर कार्ड, आपण ज्या महाविद्यालयात 12वी शिकलो तिथला TC त्याला आपण दाखला म्हणतो मराठीमध्ये TC, त्याचबरोबर आपलं भारताचं नागरिकत्व असल्याचं आणि वयाचा पुरावा म्हणून एज, डोमेसाईल, नॅशनॅलिटी आणि आपलं चालू वर्षाचं म्हणजे एप्रिलनंतरचं उत्पन्न दाखला, ह्या तर बेसिक मूळ कागदपत्र आहेत. हे त्यांनी ज्या संबंधित कार्यालयाकडनं घेऊन तयार राहणं गरजेचं आहे असं मला इथं आवर्जून सांगावं वाटतं. कारण प्रत्येक विद्यार्थी हा शासकीय कोट्यातनं म्हणजे कॅप राऊंड थ्रूच आला पाहिजे. कारण त्याला सगळ्या आज पाहायला गेलं तर आपल्या शासनानं सर्व मुलींना ट्युशन फी माफ केली आहे, शैक्षणिक स्कूल माफ केलेले आहे. तर त्याचा जर फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला सेंट्रल प्रोसेस कॅप राऊंडमधूनच यावं लागतं आणि त्यासाठी हे कागदपत्र रजिस्ट्रेशनपूर्वी काढणं थोडं योग्य राहील असं मला इथं आवर्जून सांगावं वाटतं. त्याचबरोबर जे मुलं कास्टमध्ये येतात म्हणजे NT, ABCD, VJNT, SBC, CBC, OBC ह्या विद्यार्थ्यांनी देखील आपलं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि त्याचबरोबर SC ST विद्यार्थी सोडून नॉन क्रिमिनल काढणं पण गरजेचं आहे असं मला इथं आवर्जून आपल्याला सांगावं वाटतं.
4: तर याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कॅटेगरी सांगितल्या सर की म्हणजे कास्ट वाईज काय असणार आहे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी. तर EWS चा एक आपला विषय सांगितला, आपण उल्लेख केला, तर तो EWS काय आहे तेही जरा थोडस विस्तारानं सांगा.
5: EWS ही एक चांगली संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेली आहे. पण EWS कुणाला मिळू शकतं हे एक मला इथं आवर्जून सांगावं वाटतं की EWS हे कुणाला मिळतं ज्याला कुठलंही आरक्षण नाही असं, म्हणजे थोडक्यात म्हणजे SC ST NT ABCD VJNT SBC SCBC OBC ह्या प्रवर्गांना सोडून ज्या जाती उरलेल्या आहेत, म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपल्याला ब्राह्मण, लिंगायत, मुस्लिम, जैन, मारवाडी, ख्रिश्चन, राजपूत, यासारख्या जातींना EWS मिळू शकतं आणि EWS मिळाल्यामुळं विद्यार्थ्यांना मागील काही वर्षापासून EWS ची संधी चांगली आहे आणि 10% ओव्हरऑल आपोआप जागा आहेत. म्हणजे समजा एखाद्या बँकसाठी 60 जागा असतील तर EWS साठी 6 जागा उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांना. तर हे मला इथं सांगा वाटतं तर ते EWS ची चांगली संधी आहे आणि EWS हे विद्यार्थ्यांनी आवर्जून काढून घ्यावं. जे विद्यार्थी आता मी उल्लेख केल्या प्रवर्गातले असतील, आणखीन एकदा उल्लेख करतो की जे विद्यार्थी ब्राह्मण, लिंगायत, मुस्लिम, जैन, मारवाडी, ख्रिश्चन, राजपूत ह्यासारख्या जातीमध्ये ज्यांना कुठलंही आरक्षण मिळत नाही ते त्यात ह्याच्यामध्ये येऊ शकतात आणि ह्यासाठी उत्पन्नाची मर्यादा 7 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. आपल्या भागातली बहुतांश लोकांची ही मर्यादा कमीच आहे उत्पन्नाची, तर त्यांनी आवर्जून ह्या संधीचा फायदा घ्यावा असं मी आजच्या या मुलाखतीमध्ये आवर्जून सांगते. याबाबतीत काय अडचण आली तर माझी संपर्क करावा, मी त्यांना नक्कीच कुठल्याही EWS साठी कागदपत्र लागतात हे नक्कीच त्या विद्यार्थ्यांना सांगेन आणि त्यांना सर्वतोपरी मदत करेन जेणेकरून त्यांना या संधीचा फायदा घेता येईल.
4: तर मित्रांनो, ज्या पद्धतीने आता प्राचार्य डॉक्टर VV माणेसर यांनी एकूणच MST CET चा रिझल्ट फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्टचा लागलेला आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे, याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया कशी सुरू होणार आहे तेही सांगितलेलं आहे, एकूणच कॉम्पिटिशन किती हाय असणार आहे हेही सांगितलेलं आहे, आपला जे रजिस्ट्रेशन आहे किंवा आपल्यासाठी जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत महत्वाचे त्याविषयीही आपल्याला माहिती दिलेली आहे आणि ह्या सर्व माहितीच्या आधारे आपण तत्परतेनं आपले सगळे डॉक्युमेंट जमा करणं पण आवश्यक आहे. सर, शेवटी जाता जाता परत एकदा तो प्रश्न विचारावा वाटतो की निश्चितच इंजिनिअरिंगकडे कल वाढलेला आहे, MSCET ची एक्झाम देणाऱ्या पण विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त यावेळेस पर्सेंटेज वाढलेला असं पण म्हणतात, कॉम्पिटिशन पण हाय आहे आणि आता सध्याचं युग सगळं AIकडे जाणारं आहे, सगळं आहे तुम्ही मेकॅनिकलकडे पण सुद्धा खूप कल वाढलेला आहे आणि एकूणच इंजिनिअरिंग क्षेत्राकडे खूप कल वाढलेला आहे असं म्हणताय तुम्ही, तर आपल्या 13 अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कुठल्या कुठल्या ब्रँचेस उपलब्ध आहेत, त्याच्या किती सीट्स अवेलेबल आहेत आणि आपण कशा पद्धतीनं अधिकाधिक विद्यार्थ्यांना त्यांचं करिअर सेट करण्यासाठी मदत करू शकतो?
5: हा पण चांगलाच प्रश्न आहे. आता आपण बघायला गेलो तर IT कडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे, विद्यार्थी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगकडे जात आहेत, AIकडे जात आहेत. आपलं कॉलेज हे ग्रामीण भागामध्ये आहे. गतवर्षीपर्यंत आपल्याकडं कॉम्प्युटरसाठी 60 जागा होत्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्सच्या पण 60 जागा होत्या. ह्यावर्षी आपण 30 क्षमता 60 x 120 केली आहे, कॉम्प्युटरची 120 क्षमता केलेली आहे आणि AIDA ची 60 x 120 क्षमता केली आहे. त्याच्यामुळं आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेऊन आदरणीय साहेब, आदरणीय दादांनी आपल्या ह्या जागा वाढवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना इथं डबल स्कोप IT क्षेत्रामध्ये पण आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर आपल्याकडं मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स ह्यासाठी पण विद्यार्थ्यांचा चांगला कल आहे. याच्याही आपल्याकडं 60 प्रत्येकी 60 जागा उपलब्ध आहेत आणि याच्यानंतर दुसरं एक मला सांगा वाटतं की याच्या ओव्हरऑल अबो प्रत्येक ब्रँचसाठी 60 जागा क्षमता पकडली असेल तर 60 जागांच्या क्षमतेप्रमाणे 6 EWS, 3 TFWS अशा 6 आणि 3 अशा 9 जागा अतिरिक्त सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्ससाठी आहेत व आपण वाढवलेला इंटेक विचारात घेता कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स याच्यासाठी 120 क्षमतेप्रमाणे तिकडं जवळपास 12 EWS साठी आणि 6 TFWS साठी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स यासाठी 12 EWS साठी आणि 6 TFWS साठी जागा उपलब्ध आहेत. त्यामुळं अशा जागा उपलब्ध आहेत आणि आपल्या भागातील आपलं नामांकित कॉलेज आहे त्यामुळे बरेच विद्यार्थ्यांची इन्क्वायरी आहेत. गतवर्षी आम्ही सगळ्यांना कॉम्प्युटरसाठी आणि AI साठी आर्टिफिशियल डेटा सायन्ससाठी प्रवेश देऊ शकलो नाही, त्यामुळे ह्यावर्षी आम्ही ती प्रोव्हिजन करून क्षमता वाढवली आहे. इथं मी प्रामुख्याने सांगतो आणि निश्चितच आपल्याकडे विद्यार्थी येत आहेत, इन्क्वायरी चालू आहे, निश्चितच ह्या वाढीव क्षमतेचा आपल्या भागातील विद्यार्थ्यांना फायदा होईल याची मला खात्री आहे.
4: अच्छा, तर सर शेवटी जाता जाता जर काही विद्यार्थ्यांना पालकांना जर संपर्क करायचा असेल तर ते कोणाशी संपर्क करू शकतील? आपला नंबर इथल्या फॅकल्टीचा नंबर जर दिला तर बरं.
5: तर मी इथं आवर्जून सांगतो की संपर्क करत असेल मी स्वतः कधी उपलब्ध आहे, कधी पण मला फोन केला तरी किंवा व्हॉट्सअप जरी केलं तरी आपल्या भागातील विद्यार्थ्यांना आम्ही नक्कीच मदत करत राहणार पण आहेत. तर माझा नंबर घ्यावा 94-21-97-80-78. आणखी एकदा सांगतो मी 94-21-97-80-78. त्याचबरोबर या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे प्रमुख निंबाळकर सर आहेत, त्यांचाही नंबर मी इथं सांगतोय 90-96-52-88-83. त्याचबरोबर आणखीन विद्यार्थ्यांना काही माहिती हवी असेल तर आणखीन आमचे जाधव सर पण आहेत, त्यांचाही नंबर इथे मी सांगतोय 86 98 65 20 65. आपण इथं मला बोलवलं त्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो.
4: तर परत एकदा सरांचे आभार व्यक्त करत असताना सरांनी जे नंबर सांगितलेले आहेत ते परत एकदा आपल्याला सांगतो, जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित लिहून घेता येतील आणि कॉन्टॅक्ट करता येईल. प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94 21 97 80 78. त्यासोबत ॲडमिशनचे प्रमुख आहेत प्राध्यापक डी एस निंबाळकर सर, त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 90 96 52 88 83. आणि आणखी प्राध्यापक जाधव सर आहेत, त्यांचा नंबर आहे 86 98 65 20 65. तेव्हा आपण या क्रमांकावर संपर्क करावा. आणि परत एकदा प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर, आपण ही जी अतिशय अमूल्य अशी माहिती दिली त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो.

0: अरे खर सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगतेय सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे. परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगी बिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा. या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात.
3: 21वीं सदी का भारत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है वो अभूतपूर्व है, अकल्पनीय है.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
4: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तीर्णा 90.4 FM.
5: मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आपण जाणतोच की आपला मराठवाड्यातील 8 जिल्हे असतील किंवा इतर आपला जो भाग असेल महाराष्ट्रातील, बऱ्याच अंशी या ठिकाणी कोरडवाहू शेती केली जाते. कोरडवाहू शेती याच्यासाठी केली जाते की पाण्याची अनुपलब्धता आणि वातावरणातील बदल हे सुद्धा आपण बघितलेले आहेत. तर या सर्व परिस्थितीला तोंड देत असताना काही शाश्वत पिकांची, काही शाश्वत लागवडींची तयारी आपणास करता येईल का, या संदर्भात सुद्धा आता विद्यापीठ असतील किंवा शेतकरी बांधवांमध्ये एक उत्सुकता आपल्याला दिसून येत असते. तर याच उत्सुकतेपोटी बऱ्याच शेतकरी बांधवांनी आपल्या भागामध्ये अनेक फळबागांची देखील लागवड केलेली आहे. तर आपल्या भागामध्ये ज्या फळबागा यशस्वी होऊ शकतात त्याच्यामध्ये आपण त्याची तयारी करत असताना सीताफळ या फळबागेची लागवड करू शकतो का किंवा सीताफळीची लागवड आपण करू शकतो का, या संदर्भात सुद्धा आता विचार करणं खूप गरजेचं झालेलं आहे. या दृष्टीनं आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण काही बाबी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी, मुळात राज्यातील एकूण लागवडीयोग्य शेतीपैकी जवळपास 75-80% क्षेत्र हे कोरडवाहू आहे. त्यात हलक्या उथळ जमिनी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातच यावर्षी पाऊस सुरू झाला आहे. अशा बदलत्या हवामान परिस्थितीत कमी पाण्यावर येणाऱ्या आणि काटक सीताफळ लागवडीस मोठा वाव आहे. हवामानाच्या संदर्भात मंडळी बघूयात. सीताफळ हे उष्ण कटिबंधीय फळझाड असून या पिकाला उष्ण आणि कोरडे हवामान आणि मध्यम अथवा कमी हिवाळा मानवतो. साधारणपणे 30-40 अंश सेल्सिअस तापमान आणि 500-600 मिलीमीटर पर्जन्यमान सीताफळ वाढीसाठी पोषक असते. फळ धारणेवेळी 80% जास्त आर्द्रतेची गरज असते. तर फळे पिकवताना उबदार आणि कोरडे हवामान असल्यास त्याची गोडी चांगली येऊ शकते. सीताफळे अत्यंत काटक मुळे खोलवर न जाणारे फळझाड आहे. उथळ, हलक्या, मुरमाड, डोंगर उताराच्या जमिनीत तग धरते. यासाठी हलकी ते मध्यम चांगली निचरा होणारी 2-3% उताराची भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी जमीन यासाठी आवश्यक आहे. मंडळी, कोणतीही फळबाग लावत असताना त्याच्यासाठी आपण रोपांची निवड करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. सीताफळाची रोपे बियांपासून आणि शाखीय किंवा कलम पद्धतीने देखील तयार केली जातात. मात्र बियांपासून लागवड केलेली झाडे एकसारख्या गुणधर्माची मिळतील असे नाही, म्हणून त्यापासून मिळणाऱ्या फळांची गुणवत्ता, उत्पादन एकसारखी मिळत नाही. त्या तुलनेमध्ये कलमांची लागवड केल्यास निवड केलेल्या ठराविक जातीची एकाच गुणधर्माची दर्जेदार गुणवत्ता असणारी फळे मिळू शकतात. तसेच बागेत लवकर फलधारणा होऊन उत्पादनही एकसारखं मिळतं. त्यामुळे कलम पद्धतीने तयार केलेल्या रोपाची लागवड आपण करणं गरजेचं आहे किंवा अशा कलम रोपांची निवड करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. मंडळी, आपली जमीन जर उन्हाळ्यामध्ये तयार केलेली असेल तर अशा हलक्या आणि मुरमाड जमिनीमध्ये 4x4 मीटर मध्यम जमिनीत 5x5 मीटर अंतरावर 45x45x45 सेंटीमीटर आकाराचे खड्डे घ्यावेत. प्रत्येक खड्डे

0: एक ते दोन घमेले शेणखत, दोन ते तीन घमेले पोयटा माती, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि क्लोरोपायरीफॉस 10% दाणेदार 100 ग्रॅम यांचे एकत्रित मिश्रण भरावं. आपल्या भागात पुरेसा पाऊस पडल्यानंतर खड्ड्यामध्ये या कलमांची लागवड करणं गरजेचं आहे. खड्ड्यात मध्यभागी लहान खड्डा करून कलमे लावावीत. बाजूची माती खोडाभोवती हलक्या हाताने दाबावी. काठीचा आधार देऊन कलमे सुतळीने सैल बांधावीत. पुरेसा पाऊस नसेल तर लगेचच झारीनं पाणीसुद्धा आपण या ठिकाणी देऊ शकतो. मंडळी, आता आपण सीताफळीमध्ये जी आंतरपिकं आपण घेऊ शकतो त्याच्या संदर्भात देखील माहिती करून घेऊयात. लागवडीनंतर 2 ते 3 वर्ष खरीप हंगामात मूग, उडीद, चवळी, भुईमूग, सोयाबीन, घेवडा, ताग, दहीच्या अशी हिरवळीची खते किंवा विविध भाजीपाला यांसारखी आंतरपिकं आपण घेऊ शकतो. यामुळे जमीन संपूर्ण झाकली जाऊन तणांवर बऱ्यापैकी नियंत्रण देखील राहू शकतं. मंडळी, सीताफळासाठी पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात या ठिकाणी माहिती करून घेऊयात. सीताफळ हे कोरडवाहू फळझाड असल्याने पिकाच्या गरजेइतके पाणी द्यावं. लागवडीनंतर 3 ते 4 वर्षे झाडाच्या वाढीच्या काळात उन्हाळ्यात पाणी देणं सुद्धा गरजेचं आहे. सीताफळाच्या पूर्ण वाढलेल्या झाडास साधारणपणे प्रतिदिन 50 ते 60 लिटर पाणी पुरेसं होतं. झाडामधील अंतर आणि स्थानिक हवामानावर पाण्याची गरज अवलंबून असते. सीताफळास सूक्ष्म फळनिर्मिती, फळधारणा आणि फळांच्या वाढीच्या अवस्थेत जून, जुलै ते सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पाण्याची गरज असते. सुरुवातीच्या काळात सीताफळ बागेस हलक्या जमिनीत 5 ते 6 दिवसांनी, मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी आणि भारी जमिनीत 10 ते 12 दिवसांनी पाणी देणं गरजेचं आहे. पारंपरिक पद्धतीऐवजी ठिबक सिंचनाचा वापर करावा. त्यामुळे विद्राव्यक खतेही पाण्यावाटे आपणास देता येऊ शकतात. परिणामी कमी पाण्यामध्ये अधिक उत्पादन घेणं आपणास शक्य होऊ शकतं. मंडळी, लागवड केल्यानंतर झाडास योग्य आकार येण्यासाठी मुख्य खोडावर कलम जोडाच्या खाली येणारे फुटवे वरचेवर काढून टाकणं गरजेचं आहे. 1 मीटर उंची झाल्यानंतर झाडाच्या 4 दिशांना एकसारख्या फांद्या विखुरून वाढतील असे वळण देणं गरजेचं आहे. अनावश्यक आडव्या फांद्या काढून गर्दी कमी करावी. योग्य प्रकारे वळण दिल्यामुळे झाडांवर भरपूर सूर्यप्रकाश पडून हवा खेळती राहील. परिणामी झाडांची वाढ, फुले लागण्याचे प्रमाण वाढून भरपूर फळधारणा होऊ शकते. मंडळी, यानंतर बघूयात बहर व्यवस्थापन. अधिक उत्पादनाकरता बहराचे योग्य व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. सीताफळामध्ये जून महिन्यात नैसर्गिक बहर येतो, परंतु पाण्याची उपलब्धता लवकर म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीला आपणास बहर देखील धरता येऊ शकतो. उन्हाळी बहराची फळे जुलै आणि ऑगस्ट दरम्यान काढणीस येऊ शकतात. त्याचा चांगला दर देखील आपणास मिळू शकतो. बहर धरताना पूर्ण वाढलेल्या झाडात चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून देणं गरजेचं आहे. नत्राची अर्धी मात्रा संपूर्ण स्फुरद पालाशी खते खोडापासून दूर असलेल्या परिघाखाली रिंग करून द्यावीत. मातीने खते झाकून आपण पाणी देणं गरजेचं आहे. उरलेली अर्धी नत्राची मात्रा 1 महिन्याच्या अंतरानं देणं गरजेचं आहे. लागवडीनंतर पहिली 3 वर्ष झाडाचा शास्त्रीय विकास होऊ द्यावा. 4थ्या वर्षापासून बहर व्यवस्थापन आपण सुरू करणं गरजेचं आहे. सुरुवातीची 2 ते 3 वर्षे फळे कमी लागतात. फुले आल्यापासून फळे पक्व होण्यास साधारणपणे 5 महिन्यांचा कालावधी लागतो. प्रत्येक झाडापासून दरवर्षी जाती परतवे 15 ते 25 किलो उत्पादन आपणास मिळू शकते. झाडाचे वय वाढून जाताना उत्पादनही आपणास वाढीव मिळत असते. मंडळी, आपल्या भागामध्ये सीताफळाचे जे विविध वाण आहेत त्याच्या संदर्भात आता माहिती करून घेऊयात. सीताफळाच्या जवळपास 40 ते 50 विविध प्रजाती असून 120 जाती आहेत. महाराष्ट्रात लागवडीमध्ये ॲगोना प्रजातीच्या या प्रकारातील फुले पुरंदर, फुले जानकी, आर्का, APK 1, ॲनोना हायब्रिड 2, धारूर 6 आणि ताड पिंपळगाव 7 या वाणांची आपण निवड करू शकतो. तर मंडळी, या चालू हंगामामध्ये जर आपण व्यवस्थित नियोजन जर केलं तर आपण सीताफळ लागवडीचा प्रयोग देखील चांगल्या पद्धतीनं करू शकतो आणि भविष्यामध्ये त्यापासून आपल्याला चांगला लाभ देखील मिळू शकतो. अशा आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 8275 92 59 00.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
2: हर घर सूर्यघर.
3: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ 93.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ 93.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ 13 आरजे प्रगती. एखाद्यानं एक कल्पना रचावी आणि त्याच्या स्वप्नातलं प्रत्येक रंग आणि रंग जशाच्या तसा रेखाटावा आणि त्याची कल्पना साक्षात उतरावी. हे तंत्र साकारणारे फार कमी असतात. काहींनाच हे दिव्य जमतं. परंतु ही कला असतानाही तो आपल्याला जन्माचा देखावा दाखवून मृत्यूचा सोहळा रचतो आणि न सांगताच आपली एक्झिट घेतो. तो कधीच न येण्यासाठी आणि मागे सोडून देतो एक विराण शांतता. असंच करून गेले श्रेष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई. आपण म्हणतो ना, एखादा अभिनेता, कलाकार सिनेमातल्या पात्रांना जिवंत करतो किंवा भूमिकेमधून प्राण भरतो, तसंच त्या रंगमंचाला, सिनेमातल्या सेट्सला जिवंत करण्याचं, निर्जीव लाकडांमध्ये, वस्तूंमध्ये प्राण भरण्याचं काम कला दिग्दर्शक म्हणून नितीन देसाईंनी केलं. लहानपणापासूनच रंगामध्ये रमणाऱ्या नितीन देसाई यांचं बालपण अगदी टिपिकल मध्यमवर्गीय वातावरणात गेलं. नंतर कलेचं ठरवून घेतलेलं शिक्षण, वयाच्या 21व्या वर्षी काढलेली कलर लॅब, तमस मालिकेपासून सुरू झालेली कारकीर्द आणि 50 एकरात पसरलेल्या यंडी स्टुडिओचं साम्राज्य. नितीन देसाईंचं आयुष्य सुद्धा सिनेमाच्या कथेला शोभेल असंच काहीसं होतं. देवदासचे अतिभव्य सेट्स किंवा लगान सिनेमामधला भुजमधलं ब्रिटिशकालीन गाव किंवा मग जोधा अकबर मधली डोळे दिपवणारी महालांची श्रीमंती, नितीन चंद्रकांत देसाई यांचं कला दिग्दर्शन सिनेमांच्या सेट्स मधून आपल्याला लार्जर दॅन लाईव्ह दृश्याचा अनुभव देतं. त्यांचे ड्रीम्स प्रोजेक्ट असलेला कर्जतचा भव्य दिव्य गेलं की हातात टाइम मशीन आल्यासारखा फील येतो. कारण की हिंदी सृष्टीचा 100 वर्षाचा इतिहास ताजा होतो. त्यामुळं आपल्या कलेच्या जोरावर यशाची शिखर गाठताना नितीन चंद्रकांत देसाई यांना आज आपण जाणून घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमातून.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. आज आपण नितीन देसाई यांचं कला दिग्दर्शक म्हणून मोठी कारकीर्द राहिली आहे, त्यांच्या कारकीर्दीचा वैयक्तिक आयुष्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय आपल्या आजच्या कार्यक्रमातून. 9 ऑगस्ट 1965 त्यांचा दापोली मधला जन्म. सर जे जे कला महाविद्यालयातून प्रकाश चित्रणाचं प्रशिक्षण घेतलं. 1987 पासून चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. ते प्रसिद्ध कला दिग्दर्शक होते, निर्माते होते आणि अभिनेता सुद्धा. अनेक सुपरहिट चित्रपटांचं कला दिग्दर्शन हे नितीन देसाईंनी केलं. छायाचित्रकार ते नितीन देसाई स्टुडिओचे मालक असा त्यांचा थरारक प्रवास राहिला. महाराष्ट्राचे अनेक चित्ररथ ते राजपथावरती सन्मानानं पुढे सरकलेले आहेत. त्या अनेक चित्ररथांचं कला दिग्दर्शन नितीन देसाईंनी केलं. अनेक चित्ररथांना पुरस्कारही मिळाले. 4 वेळेला राष्ट्रीय पुरस्काराचे ते मानकरी देखील ठरले. 1999 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2000 साली हम दिल दे चुके सनम, 2002 साली लगान, तर 2003 साली देवदास चित्रपट.

परिंदा, डॉन, माचिस, वजूद, जोधा अकबर, लगान, देवदास असे अनेक चित्रपट त्यांनी कला दिग्दर्शित केले. अकेले हम, अकेले तुम, प्यार तो होना ही था, सलाम बॉम्बे, हम दिल दे चुके सनम, बादशाह, मिशन काश्मीर ही आदी खूप मोठी आहे.

1942 लव स्टोरी या चित्रपटानं त्यांना खरी ओळख मिळाली. अन्नरथ एक हिंदुस्तानी, द लेजेंड ऑफ भगत सिंग, मुन्नाभाई एमबीबीएस, मेमसाब, लगे रहो मुन्नाभाई, गांधी, मेरे पिता, धन धना धन धन, लक्ष्य, ये मेरा इंडिया, गॉड तुसी ग्रेट हो, पानीपत, दोस्ताना, त्यांनी काही चित्रपट देखील दिग्दर्शित केले. आपकी राशी क्या है, मुंबई में एक समय हे सिनेमे होते.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. आज आपण नितीन देसाई यांचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय आजच्या आपल्या कार्यक्रमातून. नितीन चंद्रकांत देसाई हिंदी इंडस्ट्री असो किंवा मराठीतलं कोणतंही भारी काम पाहायचं असेल तर सुरुवातीला हेच नाव झळकलं पाहिजे असं समीकरण झालं होतं. आणि हे नाव दिसलं की नेहमीच वाटायचं की हा माणूस कुणीतरी भारी आहे.

नितीन देसाई नेहमीच त्यांच्या कर्जतच्या यंडी स्टुडिओ बद्दल खूप आत्मीयतेने आणि भरभरून बोलायचे आणि त्याला कारणही तसंच होतं. यंडी स्टुडिओ उभारण्यासाठी नितीन देसाईंनी घेतलेले कष्ट फार मोठे होते. 50 एकरात पसरलेल्या या यंडी स्टुडिओचं साम्राज्य उभा करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. यंडी स्टुडिओची स्थापना का करावीशी वाटली याचं साधं आणि सोपं उत्तर नितीन देसाईंनी दिलं होतं. ते म्हणाले होते, कला दिग्दर्शकाची कोणत्याही क्रिएटिव्हिटी माणसाची स्वप्न किंवा त्याला जे काही साकारायचं असतं ते कायम उच्च पातळीवरच असतं. पण त्या मानाने प्रोड्युसरचं बजेटचं गणित फार कमी आणि कुठेच मॅच होणारं नसतं. या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स साधण्यासाठी त्यांनी स्वतःच्या स्टुडिओचं स्वप्न पाहिलं आणि ते साकार केलं.

पण कुठलीही गोष्ट सुरू करण्यासाठी एक ट्रिगर पॉइंट लागतो आणि स्टुडिओ सुद्धा सुरू करण्याच्या बाबतीत ट्रिगर पॉइंट नितीन देसाईंना मिळाला. तो हॉलिवूड दिग्दर्शकामुळे एलिव्हर स्टोन अलेक्झांडर द ग्रेट हा 650 कोटीचा सिनेमा बनवण्यासाठी भारतात आला होता. ब्रेडबीट सोबत त्याला ड्रीम प्रोजेक्ट बनवायचा होता आणि या पिक्चरचा काही भाग भारतात बनवायचा असं त्याचं नियोजन होतं. या कामासाठी नितीन देसाई यांची निवड करण्यात आली होती. या निमित्त ते दोघे 9 दिवस उदयपूर, महाबळेश्वर अशा सगळ्या ठिकाणी फिरले. सगळं जवळजवळ फायनल झालं, पेपर वर्क झालं, पण दुसऱ्या दिवशी अलिव्हर स्टोन परत जाणार होता. तेव्हा म्हणाला की मला चित्रनगरी पाहायची आहे, सिनेमाचे सेट्स जिथं बनणार आहेत ती फिल्म इंडस्ट्री बघायची आहे. ती बघितल्यावर मात्र तो नाखुश झाला. एक मोठा प्रोजेक्ट भारताच्या हातून निसटलं. त्या दिग्दर्शकाला स्ट्रक्चर आवडलं नाही म्हणून तो मॉर्क्योला गेला. भारताला सोडून हा दिग्दर्शक मॉर्कोला का गेला हे बघायला नितीन देसाई स्वतः मॉर्कोला गेले आणि तिथं गेल्यावर मात्र त्यांनी स्वतःच्या स्टुडिओच्या निर्मितीचा ध्यास घेतला आणि ते कामाला देखील लागले. मुंबई पुणे, मुंबई नाशिक, अहमदाबाद या मार्गावर त्यांनी जागेसाठी पाहणी करायला सुरुवात केली आणि कर्जत जवळची जागा फायनल केली. योगा योगानं दादासाहेब फाळके यांनी भारतातली पहिली जी फिल्म बनवली त्या फिल्मच्या निर्मितीची जागा नितीन देसाईंनी फायनल केलेल्या जागेपासून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर होती. त्यामुळं चांगल्या चांगल्या जागा पाहिल्यानंतरही त्या जागेला सोडून मला याच विशिष्ट जागेविषयी जास्त आत्मीयता वाटायचं हेच कारण आहे असावं असं नितीन देसाईंनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. ही जागेची आत्मीयता फक्त त्या जागेपुरतीच नाही तर महाराष्ट्राबद्दल सुद्धा होती.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. आज आपण आपल्या कार्यक्रमातून नितीन देसाई यांच्या आठवणींना उजाळा देतोय. नितीन देसाई यांनी 2005 मध्ये खालापूर तालुक्यातल्या चौक जवळ एनडी स्टुडिओ उभारायला घेतला. भव्य स्वप्नसृष्टी येथे साकारायला येऊ लागली. स्टुडिओ उभा करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. नितीन देसाई यांनी 20 वर्ष झटून हा स्टुडिओ उभा केला. हा स्टुडिओ मुंबई आणि पुणे सारख्या महानगरांपासून समान अंतरावर देखील आहे आणि हम रस्त्याला लागून आहे. सह्याद्रीच्या रांगा, वळणदार रस्ते ही या स्टुडिओची खासियत आहे. 52 एकर म्हणजेच 21 हेक्टर वरती हा स्टुडिओ पसरलेला आहे. या परिसरात भारतातले मोठे छोटे सर्वच कलाकार येतात, त्यामुळं एकंदरीतच एनडी स्टुडिओमुळे खरं तर या संपूर्ण परिसराची इकॉनॉमी बऱ्यापैकी बदलली आहे. स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या हजारो जणांना रोजगार मिळतो. शिवाय एका व्यवसायाला जोडून अनेक नवनवे जोड व्यवसाय येथे सुरू झाले आहेत.

आमिर खानचा मंगल पांडे द रायझिंग हा इथे चित्रित केला गेलेला पहिला भव्य सिनेमा यानंतर या स्टुडिओने मागे वळून कधी पाहिलंच नाही. मधुर भांडारकर यांचा गाजलेला ट्रॅफिक सिग्नल हा त्याच्यानंतरचा महत्वाचा चित्रपट याच स्टुडिओमध्ये साकारला गेला. जोधा अकबर सारखा क्लासिक असणारा सिनेमाही येथेच चित्रित झाला. आग्र्याचा किल्ला इथे दाखवण्यात आला आणि त्यातल्या छोट्या मोठ्या डिटेल्ससह हा देखावा स्टुडिओमध्ये उभा केला.

द ग्रेट कॉमेडी शो असो बिग बॉस यासारख्या भव्य मालिकाही निर्मित सुद्धा येथेच करण्यात आल्या. या स्टुडिओने साकारल्या गेलेल्या अनेक मोठ्या कामांमधनं सगळ्यात मोठा यशाचा माइलस्टोन ठरलेलं काम म्हणजे राजा शिवछत्रपती ही मालिका. राजा शिवछत्रपती सारखी आजवरची

सगळ्यात भव्य मालिका जवळपास संपूर्णपणे इथेच चित्रित झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी, राजगड, दरबार, पन्हाळा, रायगड सारखे किल्ले हे सगळं काही त्यांच्या स्टुडिओमध्ये उभं केलं आणि ते आजही मालिका संपल्यावरही त्याच ठिकाणी दिमाखात ठेवलं गेलं.

पर, जो सहस बाह पर, राम विजय राजा।

शिवाय शिवछत्रपती मालिके निर्मिती बरोबरच तूफान गाजलेली महाराणी झाशी की राणी याची निर्मिती सुद्धा यंडी स्टुडिओ मध्येच केली गेली। सिनेमांचं सांगायचं झालं तर स्लॅमडॉग मिलिनियर, बालगंधर्व, बाजीराव मस्तानी, प्रेम रतन धनपायो हे सगळे सिनेमा सुद्धा यंडी स्टुडिओ मध्येच करण्यात आले। या स्टुडिओ मध्ये इनडोअर आणि आउटडोअर अशा सगळ्या प्रकारच्या शूटिंग करता येऊ शकतात। 2008 साली एका US वेस्ट मूवीनं यंडी स्टुडिओ सोबत करार केला होता। 10 वर्षांसाठी स्टुडिओचं 4 महिने हे US बेस्ट स्टुडिओनं बुक केलं होतं। एवढंच काय तर एकंदरीतच म्हणजे सामान्य माणसानं स्टुडिओ विषयी वाटणारी उत्सुकता क्रेज पाहून पुढे हा स्टुडिओ एक टुरिस्ट प्लेस म्हणूनही विकसित करण्यात आला। या स्टुडिओच्या आवारात फिल्मी दुनिया हे सिनेमाच्या थीमवर तयार करण्यात आलेलं एक थीम पार्क सुद्धा आहे। पण मग इतकं सगळं असतानाही नितीन देसाई यांच्यावर इतकं टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ का आली? 2 वर्षापूर्वी या सेटला आग लागली होती आणि या आगीमुळे नितीन देसाईंचं खूप मोठं नुकसान झालं होतं। ही आग दुपारी लागली आणि 5 पर्यंत आग विझवण्याचं काम सुरू होतं। सेटच्या शेजारी एक रेल्वे रूळ आहे, या रुळावर कोणीतरी कोरडं गवत पेटवून दिलं होतं आणि त्यामुळे गवताला लागलेली आग सेट पर्यंत पोहोचायची ही घटना फार गंभीर होती। पण या दुःखावरही नितीन देसाईंनी मात केली, स्टुडिओ पुन्हा उभारला। आज या स्टुडिओची तुलना रामोजी फिल्म सिटी सोबत करण्यात येते। नितीन देसाईंचं कामाचं स्वरूप खूप मोठं असूनही त्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं। स्टुडिओला लागलेली आग, लॉकडाऊनमुळे मंदावलेला कामाचा वेग या गोष्टी होत्या आणि त्यातून ते सावरले। पण यंडी स्टुडिओची भव्यता आता तिथल्या प्रत्येकाला खायला उठणार आहे हे मात्र नक्की।

मनोरंजन आणि कला क्षेत्रामध्ये अनेक विस्मयकारी घटना घडताना आपण नेहमीच पाहिलेले आहेत. कलाकार हे शेवटी हळव्या मनाचे असतात. इतर आणि या कलाकारामध्ये निश्चित अंतर आहे. याचेच बळी ठरले नितीन देसाई. या जगात आपल्याला मिळत असलेल्या वेदना इथेच सोडून त्यांनी कदाचित त्यांच्या नव्या रचनेची निर्मिती केली असेल. म्हणूनच त्यांच्या मृत्यूसमयीचा तीर हा इतर ठिकाणीही नवनिर्मिती करेलच. पण एक तपस्वी कलाकाराची कला आपणास पुढं आता दिसणार नाही, हे मात्र तितकंच खरं. या महान कलाकारास रेडिओ तेरणाकडून भावपूर्ण श्रद्धांजली. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू
1: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00
0: संगीत आपल्या मनाचा आरसा संगीत आपल्या मनाचा संवाद गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग हृदयस्पर्शी गाणी मन स्पर्शून जाणारी गीतं साद घालणारे आवाज ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. उस्मानाबादच्या मातीचा सुगंध मनामनाला जोडणारा बंध. रेडिओ तेरणा 90.4 FM.
1: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
0: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधू भगिनींनो, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आता आपल्या घरातले जर पाल्य 12वी सायन्सची परीक्षा दिली असतील, त्यानंतर MSCET ची परीक्षा दिली असतील, किंवा आपले पाल्य जे आहेत ते इंजिनिअरिंगमध्ये त्यांचं करिअर करू इच्छित असतील किंवा फार्मसीमध्ये, तर त्यासाठी एक सर्वोत्तम कॉलेज जे आहे ते तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय आहे, जे आपल्या धाराशिव जिल्ह्यातलं आहे. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत येणारं हे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय गेल्या 40-42 वर्षापासून हजारो अभियंते घडवण्याचं कार्य करत आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून आता यावर्षीची म्हणजे 2026-27 इंजिनिअरिंगची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. आपण 12वीची परीक्षा दिलेली असणार आहे, MSCET ची परीक्षा दिलेली असणार आहे, आणि तसा निकाल पण आलेला आहे, रिझल्ट आलेला आहे. आणि याच दृष्टिकोनातून आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत की या MSCET निकालानंतर आपण पुढची प्रक्रिया कशा पद्धतीनं करायची आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही माहिती असणार आहे, आणि माहिती देण्यासाठी परत एकदा नेहमीसारखे आपल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माणेसर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आणि ते आपल्या सर्वांना माहिती देणार आहेत. माननीय प्राचार्य VV माणेसर, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये.
2: धन्यवाद सर.
0: सर, आता जसं की म्हणजे क्रुशियल पिरियड सुरू झालेला आहे म्हणायला काही हरकत नाहीये, कारण MSCET चा रिझल्ट लागलेला आहे, तर ही परीक्षा म्हणजे कुठल्या महिन्यात झाली होती हे थोडस एक आढावा द्या, आणि याचा रिझल्ट कसा लागलेला आहे ते एक सांगा.
2: सर, ही परीक्षा साधारणतः एप्रिल आणि मे महिन्यामध्ये MSTCET PCB व MSTCET PCM इंजिनिअरिंग आणि फार्मसी प्रवेशासाठी MSTCET सेलकडनं घेण्यात आलेली होती. तर ह्या परीक्षेबाबतीत दरवर्षीप्रमाणे ही परीक्षा थोडीशी ह्यावेळेस मागील वर्षापर्यंत MSTCET PCM आणि PCB साठी एकच अटेम्प्ट होता, एकाच अटेम्प्टसाठी विद्यार्थ्यांना अपियर व्हायचे होते. पण ह्या वर्षी मात्र दोन अटेम्प्टना संधी विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. ही एक वेगळी गोष्ट ह्या वर्षी MSTCET परीक्षेबाबतीत मला इथं आपल्याला आवर्जून सांगावी वाटते. आणि दोन्ही अटेम्प्टचे MSTCET PCM व PCB चे निकाल डिक्लेअर झालेले आहेत, ते विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये आलेले आहेत. आणि आता मला असं सांगा वाटतं की MSTCET PCM बाबतीत जर सांगायचं झालं तर जवळपास पहिल्या अटेम्प्टसाठी 94.73% विद्यार्थी बसलेले होते. म्हणजे त्याचा आकडा सांगायचा झाला तर 4,54,069 विद्यार्थी बसलेले होते पहिल्या अटेम्प्टसाठी, आणि त्यापैकी मुलांचं प्रमाण जास्त होतं, 2,73,135 मुलं होते आणि 1,80,916 मुली होत्या. आणि अशी साधारणतः जवळपास MSTCET ची परीक्षा देण्यासाठी 4,79,332 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता, आणि त्याच्या 94.73% म्हणजे जवळपास 4,54,069 विद्यार्थी पहिल्या अटेम्प्टला बसले होते. आणि PCM साठीचा निकाल, पहिल्या अटेम्प्टचा निकाल हा 15 जूनला लागलेला आहे, तो बहुतांशी सर्व विद्यार्थ्यांनी पाहिलेला आहे. ही बोलतोय आपण MSTCET PCM ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत. आणि ही सर्व माहिती मला MSTCET च्या प्रेस नोटमधून आणि नोटिफिकेशन उपलब्ध झालेली आहे. आणि मला असं वाटलं की आपल्या विद्यार्थ्यांनाही सांगावं, आपल्या जिल्ह्यातल्या आपल्या रेडिओ तेरणा सांगावं, म्हणून मी आवर्जून इथं उपस्थित झालेलो आहे. आणि त्याच हे झालं पहिल्या अटेम्प्ट बाबतीत. आणि त्यानंतर दुसरा अटेम्प्टचा निकाल हा आजच लागला आहे, रात्रीही लागला असं मेरात्री वगैरे, तर ह्याच्यासाठी पण निकाल लागले लागलेला आहे। ह्यासाठी साधारणतः 3,21,918 विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी रजिस्टर्ड होते आणि त्यापैकी 2,85,121 म्हणजे साधारणतः 88.57% विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी सेकंड अटेम्प्टला बसलेले होते आणि त्यापैकी 1,74,698 मुलं आणि 1,10,413 मुली या सेकंड अटेम्प्टसाठी परीक्षेला बसलेले होत्या आणि त्यांचाही निकाल लागलेला आहे। तर माझ्या विद्यार्थी मित्रांनी हा निकाल लॉग इनमध्ये नक्कीच पाहिलेला असेल असे मला वाटते। हा मी आपला सर्व आढावा PCM ग्रुपसाठीचा आणि झालेल्या परीक्षांचा आणि त्या निकालाबाबतचा आपल्याला सांगितलेला आहे।
0: अच्छा, तर मित्रांनो आपण जे चर्चा करत आहोत ते तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माणेसर यांच्याशी आणि ते एकूणच MHT CET जो निकाल आहे PCMचा फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट त्याचा विषय सांगितलेला आहे। तर सर एकूण विद्यार्थ्यांची संख्या पण आपण सांगितलेली की जे लाखांच्या घरातली आहे, तर हा रिझल्ट कसा आलेला आहे, त्याच्यामधला म्हणजे कॉम्पिटिशन किती असणार आहे आणि किंवा विद्यार्थ्यांचा कल कसा असणार आहे?
2: हा महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मी पाहायला गेलो तर प्रत्येक वर्षी ह्या मागच्या 4-5 वर्षांपासून इंजिनिअरिंगकडे याचा PCMचे परीक्षेला MHT CET परीक्षेला बसायचा कल विद्यार्थ्यांना वाढत आहे, कारण याच्यामग आणि विद्यार्थ्यांना ॲडमिशनमध्ये चुरस पण निर्माण होणार आहे। साधारणतः 4 राऊंड असेल, प्रत्येक राऊंडमध्ये चुरस असेल आणि पुढील प्रवेश प्रक्रिया ह्या महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होईल अशी शक्यता CETCL कडनं वर्तवली जात आहे आणि मी त्याचे संपर्क साधून विचारलेला पण आहे।
0: तर सर तुम्ही असं म्हणतायत की PCMच्या म्हणजे किमान इंजिनिअरिंगसाठी प्रवेशित होणारे किंवा ज्यांनी परीक्षेला बसणार त्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे आणि इंजिनिअरिंग क्रेडिट कल वाढत आहे, मग हे नेमकं कशामुळे घडतंय असं?
2: हा पण चांगला प्रश्न आहे सर, कारण का पाहतोय आपण की दिवसेंदिवस बघायला गेलं तर मेकॅनिकल ह्या शाखेचा विचार केला गेला तर इलेक्ट्रिकल व्हीकल इथे आहे, CNG गाड्या येत आहेत, गाड्यांचं लाईट वेट गाड्या येत आहेत, त्यामुळं यांत्रिकीकडं विद्यार्थी यांत्रिकी विभागामध्ये क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती होताना दिसत आहे। त्यानंतर विकसित भारत ह्या संकल्पनेअंतर्गत सोलार एनर्जी, विंड एनर्जी, पारंपरिक ऊर्जा सूत्र, अपारंपरिक ऊर्जेसाठी पण प्रचंड काम होत आहे। हे झालं एकाबद्दल मेकॅनिकल बाबतीत, म्हणजे आपण कोर इंजिनिअरिंग जे म्हणतो त्या बाबतीत झालं। तशी दुसरी बाजू आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पण MPSC स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत। त्याचबरोबर दिवसेंदिवस कन्स्ट्रक्शन, रोड, रेल्वे अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट आपल्या देशामध्ये सातत्यानं सुरू आहे। हा झाला कोर बाबतीचा विषय आणि त्यानंतर IT तंत्रज्ञानामध्ये तर जगामध्येही कंटिन्युअस प्रगती चालू आहे। दिवसेंदिवस नवीन नवीन तंत्रज्ञानाच्या IT टेक्नॉलॉजी येत आहेत, त्या अनुषंगानं त्या क्षेत्रातही आपल्याला विद्यार्थ्यांना चांगल्या प्रचंड संधी उपलब्ध होत आहेत आणि हे आपलं विकसित भारत ह्याच्यामध्ये हे प्रामुख्याने दिसत आहे। दिवसेंदिवस भारतामध्ये होणारे तंत्रज्ञानातले विकास आणि त्यासाठी लागणाऱ्या टेक्नॉलॉजी याचा सर्वांचा विचार जर केला तर साहजिकच आहे की विद्यार्थ्यांचा इंजिनिअरिंग प्रवेशांकडे कल वाढणं साहजिकच आहे।
0: अच्छा, तर आता जर तुम्ही असं म्हटलेलं आहात की निश्चितच कॉम्पिटिशन वाढलेली आहे, विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे, तर या सर्व गोष्टीमध्ये आपल्या तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीनं या सर्व विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीची मदत होऊ शकते किंवा इथं जर विद्यार्थी काही काउन्सिलिंगसाठी आले, कारण आपल्याला सुद्धा म्हणजे आपण प्राचार्य म्हणून ज्या पद्धतीनं काउन्सिलिंग करता म्हणजे कॉलेजेसमध्ये जाऊन स्कूल्समध्ये जाऊन, तर त्यासाठी DTE डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन आणि बाटू विद्यापीठाने सुद्धा आपल्याला अप्रिशिएट केलेला आहे, आपला गौरव पण केलेला आहे, त्या अनुषंगाने आपण काय सांगू इच्छिता की तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय कशा पद्धतीने मदत करू शकेल?
2: हा, आपण पाहायला गेलो तर आपला भाग हा ग्रामीण भाग आहे, आम्ही इथंच घडलेलो आहेत आणि मला असं वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती मिळावी आणि त्यांना आपण कशामध्ये करिअर करू शकतो, आपल्याला कशामध्ये करिअर करू शकतो हे समजावं ह्या अनुषंगानं मी साधारणतः 12-12 जवळपास 41 कॉलेजेसला शाळांना भेट दिलेली आहे। तिथं भेटून स्वतः आणि विशेष म्हणजे आपण मी फार ग्रामीण भागात तांड्यावर पण भेटी दिलेल्या आहेत की आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी हुशार असतात आणि त्याचबरोबर ते कष्टाळू असतात आणि थोडाफार गॅप असतो तो कधीही ते भरून काढू शकतात. त्यांची कुठेही काम करायची तयारी असते. हे आपल्या भागातलं प्रमुख विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्य आहे. कारण याच्यामागं कारण असं आहे की तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय हे आदरणीय डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेबांनी इथं सुरू करून जवळपास 43 वर्ष होऊन गेलेले आहेत आणि इथून हजारो इंजिनियर्स बाहेर पडून आपल्या देशामध्ये नाही तर जगामध्येही चांगल्या सर्वोच्च पदावर काम करत आहेत. त्याचबरोबर हजारो विद्यार्थ्यांचे कारखानेही आहेत. आणि मला असं सांगा वाटतं की उस्मान धाराशिव जिल्ह्यामधील जवळपास प्रत्येक खेड्यातला मुलगा आमच्याकडे शिकलेला आहे आणि त्यानं मोठ्या कंपनीमध्ये काम करत आहे किंवा स्वतःचा उद्योग करत आहे आणि त्यानं त्या आपल्या जिल्ह्याचं नाव आपल्या आमच्या कॉलेजचं नाव मोठं केलेलं आहे. आणि हे मला इथं आवर्जून आपल्याला इथं सांगावं वाटतं आणि हेच विद्यार्थ्यांना सांगावं. हेच विद्यार्थ्यांना पुढं संधी आहेत. आपलं करिअर फार उज्ज्वल आहे आणि हे आपली इंजिनिअरच नाही तर इतर क्षेत्रातही त्यांना संधी आहेत हे सांगण्याच्या प्रामुख्यानं मी कॉलेज कनेक्ट स्कूल कनेक्ट असा प्रोग्राम राबवतो आणि त्या अनुषंगानं हजारो विद्यार्थ्यांना मी व्यक्तिशः जाऊन भेटतो बोलतो आणि सांगतो. ह्यामुळं मला माझ्या ह्या उपक्रमाचं सगळीकडे कौतुक पण झालेलं आहे आणि याच्या इथंच न थांबता हे ह्या गोष्टी सीईटी सेलच्या पण लक्षात आल्या. त्यांनी आपल्याला इथं आपल्या धाराशिवमधील आमच्या महाविद्यालयामध्ये सीईटी सेंटरचं एक उपग्रह केंद्र म्हणजे एक्सटेन्शन सेंटर पण दिलेलं आहे.
0: तर सर निश्चितच आपण ज्या पद्धतीचं काउन्सिलिंग करता आणि स्कूल कॉलेजेसमध्ये जाऊन जे आपण 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना मोटिवेट केलं ते पण खूप छान आहे. पण आता जर एवढा सगळा विषय होत असेल तर आता निकाल पण आलेला आहे, रिझल्ट आलेला आहे, फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्टचा पण आलेला आहे, PCM PCB पण आलेला आहे, तर नेमकं याचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे? कारण आपल्या कॉलेजमध्ये तर एक्सलंट फॅकल्टी आहेत ज्या की प्रत्येक ब्रँचची माहिती पण देतात, तुम्ही स्वतः इथं गाईड करायला असता, तर याचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल आणि त्या रजिस्ट्रेशनच्या अगोदर पण विद्यार्थ्यांनी भेट द्यावी का?
2: हो, भेट देण्यासाठी काही हरकत नाही आहे. जर रजिस्ट्रेशन साधारणतः जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होईल आणि विद्यार्थ्यांना भेट द्यायला काही हरकत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याला आपल्या पात्रतेनुसार आणि त्याचबरोबर आपल्या कास्टनुसार कागदपत्र गोळा करणं गरजेचं आहे. तर मी थोडक्यात सांगतो की विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनच्या तयारी पूर्वतयारी म्हणून त्यांनी आपला 10वीचा ओरिजिनल मार्कशीट, 12वीचा ओरिजिनल मार्कशीट, CET स्कोअर कार्ड, आपण ज्या महाविद्यालयात 12वी शिकलो तिथला TC त्याला आपण दाखला म्हणतो मराठीमध्ये TC, त्याचबरोबर आपलं भारताचं नागरिकत्व असल्याचं आणि वयाचा पुरावा म्हणून एज, डोमेसाईल, नॅशनॅलिटी आणि आपलं चालू वर्षाचं म्हणजे एप्रिलनंतरचं उत्पन्न दाखला, ह्या तर बेसिक मूळ कागदपत्र आहेत. हे त्यांनी ज्या संबंधित कार्यालयाकडनं घेऊन तयार राहणं गरजेचं आहे असं मला इथं आवर्जून सांगावं वाटतं. कारण प्रत्येक विद्यार्थी हा शासकीय कोट्यातनं म्हणजे कॅप राऊंड थ्रूच आला पाहिजे. कारण त्याला सगळ्या आज पाहायला गेलं तर आपल्या शासनानं सर्व मुलींना ट्युशन फी माफ केली आहे, शैक्षणिक स्कूल माफ केलेले आहे. तर त्याचा जर फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला सेंट्रल प्रोसेस कॅप राऊंडमधूनच यावं लागतं आणि त्यासाठी हे कागदपत्र रजिस्ट्रेशनपूर्वी काढणं थोडं योग्य राहील असं मला इथं आवर्जून सांगावं वाटतं. त्याचबरोबर जे मुलं कास्टमध्ये येतात म्हणजे NT, ABCD, VJNT, SBC, CBC, OBC ह्या विद्यार्थ्यांनी देखील आपलं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि त्याचबरोबर SC ST विद्यार्थी सोडून नॉन क्रिमिनल काढणं पण गरजेचं आहे असं मला इथं आवर्जून आपल्याला सांगावं वाटतं.
0: तर याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कॅटेगरी सांगितल्या सर की म्हणजे कास्ट वाईज काय असणार आहे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी. तर EWS एक आपला विषय सांगितला, आपण उल्लेख केला, तर तो EWS काय आहे तेही जरा थोडंसं विस्तारानं सांगा.
2: EWS ही एक चांगली संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेली आहे. पण EWS कुणाला मिळू शकतं हे एक मला इथं आवर्जून सांगा वाटतं की EWS कुणाला मिळतं ज्याला कुठलंही आरक्षण नाही असं, म्हणजे थोडक्यात म्हणजे SC ST NT ABCD VJNT SBC SCBC OBC ह्या प्रवर्गांना सोडून ज्या जाती उरलेल्या आहेत, म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपल्याला ब्राह्मण, लिंगायत, मुस्लिम, जैन, मारवाडी, ख्रिश्चन, राजपूत यासारख्या जातींना EWS मिळू शकतं. आणि EWS मिळाल्यामुळं विद्यार्थ्यांना मागील काही वर्षापासून EWS ची संधी चांगली आहे आणि 10% ओव्हरऑल अबोव जागा आहेत. म्हणजे समजा एखाद्या बँचसाठी 60 जागा असतील तर EWS साठी 6 जागा उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांना. तर हे मला इथं सांगा वाटतं. तर ते EWS ची चांगली संधी आहे आणि EWS हे विद्यार्थ्यांनी आवर्जून काढून घ्यावं. जे विद्यार्थी आता मी उल्लेख केलेल्या प्रवर्गातले असतील, आणखीन एकदा उल्लेख करतो की जे विद्यार्थी ब्राह्मण, लिंगायत, मुस्लिम, जैन, मारवाडी, ख्रिश्चन, राजपूत ह्यासारख्या जातीमध्ये ज्यांना कुठलंही आरक्षण मिळत नाही ते त्यात ह्याच्यामध्ये येऊ शकतात आणि यासाठी उत्पन्नाची मर्यादा 7 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. आपल्या भागातली बहुतांश लोकांची ही मर्यादा कमीच आहे उत्पन्नाची, तर त्यांनी आवर्जून ह्या संधीचा फायदा घ्यावा असं मी आजच्या या मुलाखतीमध्ये आवर्जून सांगतो. याबाबतीत काय अडचण आली तर माझी संपर्क करावा, मी त्यांना नक्कीच कुठल्याही DW साठी कागदपत्र लागतात हे नक्कीच त्या विद्यार्थ्यांना सांगेन आणि त्यांना सर्वतोपरी मदत करेन जेणेकरून त्यांना या संधीचा फायदा घेता येईल.
0: तर मित्रांनो, ज्या पद्धतीनं आता प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर यांनी एकूणच MST CET चा रिझल्ट फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्टचा लागलेला आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे, याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया कशी सुरू होणार आहे तेही सांगितलेलं आहे, एकूणच कॉम्पिटिशन किती हाय असणार आहे हेही सांगितलेलं आहे, आपलं जे रजिस्ट्रेशन आहे किंवा आपल्यासाठी जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत महत्वाचे त्याविषयीही आपल्याला माहिती दिलेली आहे आणि ह्या सर्व माहितीच्या आधारे आपण तत्परतेनं आपले सगळे डॉक्युमेंट जमा करणं पण आवश्यक आहे. सर, शेवटी जाता जाता परत एकदा तो प्रश्न विचारावा वाटतो की निश्चितच इंजिनिअरिंगकडे कल वाढलेला आहे, MSCET ची एक्झाम देणाऱ्या पण विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त यावेळेस पर्सेंटेज वाढलेला असं पण म्हणतात, कॉम्पिटिशन पण हाय आहे आणि आता सध्याचं युग सगळं AIकडे जाणार आहे, सगळं आहे तुम्ही मेकॅनिकलकडे पण सुद्धा खूप कल वाढलेला आहे आणि एकूणच इंजिनिअरिंग क्षेत्राकडे खूप कल वाढलेला आहे असं म्हणताय तुम्ही, तर आपल्या 13 अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कुठल्या कुठल्या ब्रँचेस उपलब्ध आहेत, त्याच्या किती सीट्स अव्हेलेबल आहेत आणि आपण कशा पद्धतीनं अधिकाधिक विद्यार्थ्यांना त्यांचं करिअर सेट करण्यासाठी मदत करू शकतो?
2: हा पण चांगलाच प्रश्न आहे. आता आपण बघायला गेलो तर IT कडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे, विद्यार्थी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगकडे जात आहेत, AIकडे जात आहेत. आपलं कॉलेज हे ग्रामीण भागामध्ये आहे, गतवर्षीपर्यंत आपल्याकडं कॉम्प्युटरसाठी 60 जागा होत्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्सच्या पण 60 जागा होत्या. ह्यावर्षी आपण 30 क्षमता 60 x 120 केली आहे, कॉम्प्युटरची 120 क्षमता केलेली आहे आणि AIDS ची 60 x 120 क्षमता केली आहे. त्याच्यामुळं आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेऊन आदरणीय साहेब आदरणीय दादांनी आपल्या ह्या जागा वाढवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना इथं डबल स्कोप IT क्षेत्रामध्ये पण आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर आपल्याकडं मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स ह्यासाठी पण विद्यार्थ्यांचा चांगला कल आहे, याच्याही आपल्याकडं 60 प्रत्येकी 60 जागा उपलब्ध आहेत. आणि याच्यानंतर दुसरं एक मला सांगा वाटतं की याच्या ओव्हरऑल अबो प्रत्येक ब्रँचसाठी 60 जागा क्षमता पकडली असेल तर 60 जागांच्या क्षमतेप्रमाणे 6 EWS, 3 TFWS अशा 6 आणि 3 अशा 9 जागा अतिरिक्त सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्ससाठी आहेत व आपण वाढवलेला इंटेक विचारात घेता कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स याच्यासाठी 120 क्षमतेप्रमाणे तिकडं जवळपास 12 EWS साठी आणि 6 TFWS साठी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स यासाठी 12 EWS साठी आणि 6 TFW साठी जागा उपलब्ध आहेत. त्यामुळं अशा जागा उपलब्ध आहेत आणि आपल्या भागातील आपलं नामांकित कॉलेज आहे त्यामुळे बरेच विद्यार्थ्यांचे इन्क्वायरी आहेत. गतवर्षी आम्ही सगळ्यांना कॉम्प्युटरसाठी आणि AI साठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सायन्ससाठी प्रवेश देऊ शकलो नाही, त्यामुळे ह्यावर्षी आम्ही ती प्रोव्हिजन करून क्षमता वाढवली आहे, इथं मी प्रामुख्याने सांगतो. आणि निश्चितच आपल्याकडे विद्यार्थी येत आहेत, इन्क्वायरी चालू आहे, निश्चितच ह्या वाढीव क्षमतेचा आपल्या भागातील विद्यार्थ्यांना फायदा होईल हे याची मला खात्री आहे.
0: अच्छा, तर सर शेवटी जाता जाता जर काही विद्यार्थ्यांना पालकांना जर संपर्क करायचा असेल तर ते कोणाशी संपर्क करू शकतील? आपला नंबर इथल्या फॅकल्टीचा नंबर जर दिला तर बरं.
2: तर मी इथं आवर्जून सांगतो की संपर्क करत असेल मी स्वतः कधी उपलब्ध आहे, कधी पण मला फोन केला तरी किंवा व्हॉट्सअप जरी केलं तरी आपल्या भागातील विद्यार्थ्यांना आम्ही नक्कीच मदत करत राहणार पण आहेत. तर माझा नंबर घ्यावा 94-21-97-80-78, आणखी एकदा सांगतो मी 94-21-97-80-78. त्याचबरोबर ह्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे प्रमुख निंबाळकर सर आहेत, त्यांचाही नंबर मी इथं सांगतोय 90-96-52-88-83. त्याचबरोबर आणखीन विद्यार्थ्यांना काही माहिती हवी असेल तर आणखीन आमचे जाधव सर पण आहेत, त्यांचाही नंबर इथं मी सांगतोय 86-98-65-20-65. आपण इथं मला बोलवलं त्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो.
0: तर परत एकदा सरांचे आभार व्यक्त करत असताना सरांनी जे नंबर सांगितलेले आहेत ते परत एकदा आपल्याला सांगतो जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित लिहून घेता येतील आणि कॉन्टॅक्ट करता येईल. प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94-21-97-80-78. त्यासोबत ॲडमिशनचे प्रमुख आहेत प्राध्यापक DS निंबाळकर सर, त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 90-96-52-88-83. आणि आणखी प्राध्यापक जाधव सर आहेत, त्यांचा नंबर आहे 86 98 65 20 65. तेव्हा आपण या क्रमांकावर संपर्क करावा आणि परत एकदा प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर, आपण ही जी अतिशय अमूल्य अशी माहिती दिली त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो.

0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज़।

0: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधू भगिनींनो, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आता आपल्या घरातले जर पाल्य 12वी सायन्सची परीक्षा दिली असतील, त्यानंतर MSCET ची परीक्षा दिली असतील, किंवा आपले पाल्य जे आहेत ते इंजिनिअरिंगमध्ये त्यांचं करिअर करू इच्छित असतील किंवा फार्मसीमध्ये, तर त्यासाठी एक सर्वोत्तम कॉलेज जे आहे ते तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय आहे, जे आपल्या धाराशिव जिल्ह्यातलं आहे. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत येणारं हे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय गेल्या 40-42 वर्षापासून हजारो अभियंते घडवण्याचं कार्य करत आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून आता यावर्षीची म्हणजे 2026-27 इंजिनिअरिंगची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. आपण 12वीची परीक्षा दिलेली असणार आहे, MSCET ची परीक्षा दिलेली असणार आहे आणि तसा निकाल पण आलेला आहे, रिझल्ट आलेला आहे. आणि याच दृष्टिकोनातून आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत की या MSCET निकालानंतर आपण पुढची प्रक्रिया कशा पद्धतीनं करायची आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही माहिती असणार आहे आणि माहिती देण्यासाठी परत एकदा नेहमीसारखे आपल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माणेसर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ते आपल्या सर्वांना माहिती देणार आहेत. माननीय प्राचार्य VV माणेसर, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद सर.
0: सर, आता जसं की म्हणजे क्रुशियल पिरियड सुरू झालेला आहे म्हणायला काही हरकत नाहीये, कारण MSCET चा रिझल्ट लागलेला आहे, तर ही परीक्षा म्हणजे कुठल्या महिन्यात झाली होती हे थोडस एक आढावा द्या आणि याचा रिझल्ट कसा लागलेला आहे ते एक सांगा.
1: सर, ही परीक्षा साधारणतः एप्रिल आणि मे महिन्यामध्ये MSTCET PCB व MSTCET PCM इंजिनिअरिंग आणि फार्मसी प्रवेशासाठी MSTCET सेलकडनं घेण्यात आलेली होती. तर ह्या परीक्षेबाबतीत दरवर्षीप्रमाणे ही परीक्षा थोडीशी ह्यावेळेस मागील वर्षापर्यंत MSTCET PCM आणि PCB साठी एकच अटेम्प्ट होता, एकाच अटेम्प्टसाठी विद्यार्थ्यांना अपियर व्हायचे होते. पण ह्या वर्षी मात्र दोन अटेम्प्टना संधी विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. ही एक वेगळी गोष्ट ह्या वर्षी MSTCET परीक्षेबाबतीत मला इथं आपल्याला आवर्जून सांगावी वाटते. आणि दोन्ही अटेम्प्टचे MSTCET PCM व PCB चे निकाल डिक्लेअर झालेले आहेत, ते विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये आलेले आहेत. आणि आता मला असं सांगा वाटतं की MSTCET PCM बाबतीत जर सांगायचं झालं तर जवळपास पहिल्या अटेम्प्टसाठी 94.73% विद्यार्थी बसलेले होते. म्हणजे त्याचा आकडा सांगायचा झाला तर 4,54,069 विद्यार्थी बसलेले होते पहिल्या अटेम्प्टसाठी. आणि त्यापैकी मुलांचं प्रमाण जास्त होतं, 2,73,135 मुलं होते आणि 1,80,916 मुली होत्या. आणि अशी साधारणतः जवळपास MSTCET ची परीक्षा देण्यासाठी 4,79,332 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता आणि त्याच्या 94.73% म्हणजे जवळपास 4,54,069 विद्यार्थी पहिल्या अटेम्प्टला बसले होते. आणि PCM साठीचा निकाल, पहिल्या अटेम्प्टचा निकाल हा 15 जूनला लागलेला आहे, तो बहुतांशी सर्व विद्यार्थ्यांनी पाहिलेला आहे. हे बोलतोय आपण MSTCET PCM ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत. आणि ही सर्व माहिती मला MSTCET च्या प्रेस नोटमधून आणि नोटिफिकेशन उपलब्ध झालेली आहे. आणि मला असं वाटलं की आपल्या विद्यार्थ्यांनाही सांगावं, आपल्या जिल्ह्यातल्या आपल्या रेडिओ तेरणा सांगावं, म्हणून मी आवर्जून इथं उपस्थित झालेलो आहे. आणि त्याच हे झालं पहिल्या अटेम्प्ट बाबतीत. आणि त्यानंतर दुसरा अटेम्प्टचा निकाल हा आजच लागला आहे, रात्रीही लागला असं मेरात्री वगैरे, तर ह्याच्यासाठी पण निकाल लागलेला आहे. ह्यासाठी साधारणतः 3,21,918 विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी रजिस्टर्ड होते आणि त्यापैकी 2,85,121 म्हणजे साधारणतः 88.57% विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी सेकंड अटेम्प्टला बसलेले होते. आणि त्यापैकी 1,74,698 मुलं आणि 1,10,413 मुली या सेकंड अटेम्प्टसाठी परीक्षेला बसलेले होत्या आणि त्यांचाही निकाल लागलेला आहे. तर माझ्या विद्यार्थी मित्रांनी हा निकाल लॉग इनमध्ये नक्कीच पाहिलेला असेल असे मला वाटते. हा मी आपला सर्व आढावा PCM ग्रुपसाठीचा आणि झालेल्या परीक्षांचा आणि त्या निकालाबाबतचा आपल्याला सांगितलेला आहे.
0: अच्छा, तर मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माणेसर यांच्याशी आणि ते एकूणच एम एस

0: सीईटीचा जो निकाल आहे पीसीएमचा फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट त्याचा विषय सांगितलेला आहे. तर सर एकूण विद्यार्थ्यांची संख्या पण आपण सांगितलेली की जे लाखांच्या घरातली आहे, तर हा रिझल्ट कसा आलेला आहे, त्याच्यामधला म्हणजे कॉम्पिटिशन किती असणार आहे आणि किंवा विद्यार्थ्यांचा कल कसा असणार आहे?
1: हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मी पाहायला गेलो तर प्रत्येक वर्षी ह्या मागच्या 4-5 वर्षापासून इंजिनिअरिंगकडे याचा पीसीएमच्या परीक्षेला एमएसटी सीईटीला परीक्षेला बसायचा कल विद्यार्थ्यांना वाढत आहे. कारण याच्यामग आणि विद्यार्थ्यांना ॲडमिशनमध्ये चुरस पण निर्माण होणार आहे. साधारणतः 4 राऊंड असेल, प्रत्येक राऊंडमध्ये चुरस असेल आणि पुढील प्रवेश प्रक्रिया ह्या महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होईल अशी शक्यता सीईटी सेलकडनं वर्तवली जात आहे आणि मी त्याचे संपर्क साधून विचारलेला पण आहे.
0: तर सर तुम्ही असं म्हणतायत की पीसीएमच्या म्हणजे किमान इंजिनिअरिंगसाठी प्रवेशित होणारे किंवा ज्यांनी परीक्षेला बसणार त्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे आणि इंजिनिअरिंगकडे कल वाढत आहे, मग हे नेमकं कशामुळे घडतंय असं?
1: हा पण चांगला प्रश्न आहे सर. कारण का पाहतोय आपण की दिवसेंदिवस बघायला गेलं तर मेकॅनिकल ह्या शाखेचा विचार केला गेला तर इलेक्ट्रिकल व्हीकल इथे आहे, CNG गाड्या येत आहेत, गाड्यांचं लाईट वेट गाड्या येत आहेत, त्यामुळं यांत्रिकीकडं विद्यार्थी यांत्रिकी विभागामध्ये क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती होताना दिसत आहे. त्यानंतर विकसित भारत ह्या संकल्पनेअंतर्गत सोलार एनर्जी, विंड एनर्जी, पारंपरिक ऊर्जा सूत्र, अपारंपरिक ऊर्जेसाठी पण प्रचंड काम होत आहे. हे झालं एकाबद्दल मेकॅनिकल बाबतीत, म्हणजे आपण कोर इंजिनिअरिंग जे म्हणतो त्या बाबतीत झालं. तशी दुसरी बाजू आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पण MPSC स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. त्याचबरोबर दिवसेंदिवस कन्स्ट्रक्शन, रोड, रेल्वे अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट आपल्या देशामध्ये सातत्यानं सुरू आहे. हा झाला कोर बाबतीचा विषय. आणि त्यानंतर IT तंत्रज्ञानामध्ये तर जगामध्येही कंटिन्युअस प्रगती चालू आहे. दिवसेंदिवस नवीन नवीन तंत्रज्ञानाच्या IT टेक्नॉलॉजी येत आहेत, त्या अनुषंगानं त्या क्षेत्रातही आपल्याला विद्यार्थ्यांना चांगल्या प्रचंड संधी उपलब्ध होत आहेत. आणि हे आपलं विकसित भारत ह्याच्यामध्ये हे प्रामुख्याने दिसत आहे. दिवसेंदिवस भारतामध्ये होणारे तंत्रज्ञानातले विकास आणि त्यासाठी लागणाऱ्या टेक्नॉलॉजी याचा सर्वांचा विचार जर केला तर साहजिकच आहे की विद्यार्थ्यांचा इंजिनिअरिंग प्रवेशांकडे कल वाढणं साहजिकच आहे.
0: अच्छा, तर आता जर तुम्ही असं म्हटलेलं आहात की निश्चितच कॉम्पिटिशन वाढलेली आहे, विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे, तर या सर्व गोष्टीमध्ये आपल्या तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीनं या सर्व विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीची मदत होऊ शकते किंवा इथं जर विद्यार्थी काही काउन्सिलिंगसाठी आले, कारण आपल्याला सुद्धा म्हणजे आपण प्राचार्य म्हणून ज्या पद्धतीनं काउन्सिलिंग करता म्हणजे कॉलेजेसमध्ये जाऊन स्कूल्समध्ये जाऊन, तर त्यासाठी DTE डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन आणि बाटू विद्यापीठाने सुद्धा आपल्याला अप्रिशिएट केलेला आहे, आपला गौरव पण केलेला आहे. त्या अनुषंगाने आपण काय सांगू इच्छिता की तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय कशा पद्धतीने मदत करू शकेल?
1: हा, आपण पाहायला गेलो तर आपला भाग हा ग्रामीण भाग आहे. आम्ही इथंच घडलेलो आहेत आणि मला असं वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती मिळावी आणि त्यांना आपण कशामध्ये करिअर करू शकतो, आपल्याला कशामध्ये करिअर करू शकतो हे समजावं. ह्या अनुषंगानं मी साधारणतः 12वी सायन्सच्या जवळपास 41 कॉलेजेसला शाळांना भेट दिलेली आहे. तिथं भेटून स्वतः आणि विशेष म्हणजे आपण मी फार ग्रामीण भागात तांड्यावर पण भेटी दिलेल्या आहेत की आबा आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी हुशार असतात आणि त्याचबरोबर ते कष्टाळू असतात आणि थोडाफार गॅप असतो तो कधीही ते भरून काढू शकतात. त्यांची कुठेही काम करायची तयारी असती हे आपल्या भागातलं प्रमुख विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्य आहे. कारण याच्यामागं कारण असं आहे की तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय हे आदरणीय डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेबांनी इथं सुरू करून जवळपास 43 वर्ष होऊन गेलेले आहेत आणि इथून हजारो इंजिनियर्स बाहेर पडून आपल्या देशामध्ये नाही तर जगामध्येही चांगल्या सर्वोच्च पदावर काम करत आहेत. त्याचबरोबर हजारो विद्यार्थ्यांचे कारखाने आहेत आणि मला असं सांगा वाटतं की उस्मान धाराशिव जिल्ह्यामधील जवळपास प्रत्येक खेड्यातला मुलगा आमच्याकडे शिकलेला आहे आणि त्यानं मोठ्या कंपनीमध्ये काम करत आहे किंवा स्वतःचा उद्योग करत आहे आणि त्यानं त्या आपल्या जिल्ह्याचं नाव, आपल्या आमच्या कॉलेजचं नाव मोठं केलेलं आहे आणि हे मला इथं आवर्जून आपल्याला इथं सांगावं वाटतं आणि हेच विद्यार्थ्यांना सांगावं, हेच विद्यार्थ्यांना पुढं संधी आहेत, आपलं करिअर फार उज्ज्वल आहे आणि हे आपली इंजिनिअरिंगच नाही तर इतर क्षेत्रातही त्यांना संधी आहेत हे सांगण्याच्या प्रामुख्यानं मी कॉलेज कनेक्ट स्कूल कनेक्ट असा प्रोग्राम राबवतो आणि त्या अनुषंगानं हजारो विद्यार्थ्यांना मी व्यक्तिशः जाऊन भेटतो बोलतो आणि सांगतो ह्यामुळं मला माझ्या ह्या उपक्रमाचं सगळीकडे कौतुक पण झालेलं आहे आणि याच्या इथेच न थांबता हे ह्या गोष्टी सीईटी सेलच्या पण लक्षात आल्या त्यांनी आपल्याला इथं आपल्या धाराशिवमधील आमच्या महाविद्यालयामध्ये सीईटी सेंटरचं एक उपक्रम केंद्र म्हणजे एक्सटेन्शन सेंटर पण दिलेलं आहे.
0: तर सर निश्चितच आपण ज्या पद्धतीचं काउन्सिलिंग करता आणि स्कूल कॉलेजेसमध्ये जाऊन जे आपण बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना मोटिवेट केलं ते पण खूप छान आहे. पण आता जर एवढा सगळा विषय होत असेल तर आता निकाल पण आलेला आहे, रिझल्ट आलेला आहे, फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्टचा पण आलेला आहे, पीसीएम पीसीबीचा पण आलेला आहे, तर नेमकं याचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे? कारण आपल्या कॉलेजमध्ये तर एक्सलंट फॅकल्टी आहेत ज्या की प्रत्येक ब्रँचची माहिती पण देतात, तुम्ही स्वतः इथं गाईड करायला असता, तर याचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल आणि त्या रजिस्ट्रेशनच्या अगोदर पण विद्यार्थ्यांनी भेट द्यावी का?
1: हो, भेट देण्यासाठी काही हरकत नाही आहे. रजिस्ट्रेशन साधारणतः जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होईल आणि विद्यार्थ्यांना भेट द्यायला काही हरकत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याला आपल्या पात्रतेनुसार आणि त्याचबरोबर आपल्या कास्टनुसार कागदपत्र गोळा करणं गरजेचं आहे. तर मी थोडक्यात सांगतो की विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनच्या तयारी पूर्वतयारी म्हणून त्यांनी आपला 10वीचा ओरिजिनल मार्कशीट, 12वीचा ओरिजिनल मार्कशीट, सीईटीचा स्कोअर कार्ड, आपण ज्या महाविद्यालयात 12वी शिकलो तिथला TC, त्याला आपण दाखला म्हणतो मराठीमध्ये TC, त्याचबरोबर आपलं भारताचं नागरिकत्व असल्याचं आणि वयाचा पुरावा म्हणून एज, डोमेसाईल, नॅशनॅलिटी आणि आपलं चालू वर्षाचं म्हणजे एप्रिलनंतरचं उत्पन्न दाखला, ह्या तर बेसिक मूळ कागदपत्र आहेत. हे त्यांनी ज्या संबंधित कार्यालयाकडनं घेऊन तयार राहणं गरजेचं आहे असं मला इथं आवर्जून सांगावं वाटतं. कारण प्रत्येक विद्यार्थी हा शासकीय कोट्यातनं म्हणजे कॅप राऊंड थ्रूच आला पाहिजे. कारण त्याला सगळ्या आज पाहायला गेलं तर आपल्या शासनानं सर्व मुलींना ट्युशन फी माफ केली आहे, शैक्षणिक स्कूल माफ केलेले आहे. तर त्याचा जर फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला सेंट्रल प्रोसेस कॅप राऊंडमधूनच यावं लागतं आणि त्यासाठी हे कागदपत्र रजिस्ट्रेशनपूर्वी काढणं थोडं योग्य राहील असं मला इथं आवर्जून सांगावं वाटतं. त्याचबरोबर जे मुलं कास्टमध्ये येतात म्हणजे NT, ABCD, VJNT, SBC, CBC, OBC ह्या विद्यार्थ्यांनी देखील आपलं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि त्याचबरोबर SC ST विद्यार्थी सोडून नॉन क्रिमिनल काढणं पण गरजेचं आहे असं मला इथं आवर्जून आपल्याला सांगावं वाटतं.
0: तर याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कॅटेगरी सांगितल्या सर की म्हणजे कास्ट वाईज काय असणार आहे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी. तर EWS चा एक आपला विषय सांगितला, आपण उल्लेख केला, तर तो EWS काय आहे तेही जरा थोडंसं विस्तारानं सांगा.
1: EWS ही एक चांगली संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेली आहे. पण EWS कुणाला मिळू शकतं हे एक मला इथं आवर्जून सांगा वाटतं की EWS हे कुणाला मिळतं ज्याला कुठलंही आरक्षण नाही असं, म्हणजे थोडक्यात म्हणजे SC ST NT ABCD VJNT SBC SCBC OBC ह्या प्रवर्गांना सोडून ज्या जाती उरलेल्या आहेत, म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपल्याला ब्राह्मण, लिंगायत, मुस्लिम, जैन, मारवाडी, ख्रिश्चन, राजपूत यासारख्या जातींना EWS मिळू शकतं. आणि EWS मिळाल्यामुळं विद्यार्थ्यांना मागील काही वर्षापासून EWS ची संधी चांगली आहे आणि 10% ओव्हरऑल अबोव जागा आहेत. म्हणजे समजा एखाद्या बँचसाठी 60 जागा असतील तर EWS साठी 6 जागा उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांना. तर हे मला इथं सांगा वाटतं. तर ते EWS ची चांगली संधी आहे आणि EWS हे विद्यार्थ्यांनी आवर्जून काढून घ्यावं. जे विद्यार्थी आता मी उल्लेख केलेल्या प्रवर्गातले असतील, आणखी एकदा उल्लेख करतो की जे विद्यार्थी ब्राह्मण, लिंगायत, मुस्लिम, जैन, मारवाडी, ख्रिश्चन, राजपूत ह्यासारख्या जातीमध्ये ज्यांना कुठलंही आरक्षण मिळत नाही ते त्यात ह्याच्यामध्ये येऊ शकतात आणि ह्यासाठी उत्पन्नाची मर्यादा 7 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. आपल्या भागातली बहुतांश लोकांची ही मर्यादा कमीच आहे उत्पन्नाची, तर त्यांनी आवर्जून ह्या संधीचा फायदा घ्यावा असं मी आजच्या या मुलाखतीमध्ये आवर्जून सांगतो. याबाबतीत काय अडचण आली तर माझी संपर्क करावा, मी त्यांना नक्कीच कुठल्याही EWS साठी कागदपत्र लागतात हे नक्कीच त्या विद्यार्थ्यांना सांगेन आणि त्यांना सर्वतोपरी मदत करेन, जेणेकरून त्यांना या संधीचा फायदा घेता येईल.
0: तर मित्रांनो, ज्या पद्धतीनं आता प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माणेसर यांनी एकूणच एमएसटी सीईटीचा रिझल्ट फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्टचा लागलेला आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे, याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया कशी सुरू होणार आहे तेही सांगितलेलं आहे, एकूणच कॉम्पिटिशन किती हाय असणार आहे हेही सांगितलेलं आहे, आपला जे रजिस्ट्रेशन आहे किंवा आपल्यासाठी जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत महत्वाचे त्याविषयीही आपल्याला माहिती दिलेली आहे, आणि ह्या सर्व माहितीच्या आधारे आपण तत्परतेनं आपले सगळे डॉक्युमेंट जमा करणं पण आवश्यक आहे. सर, शेवटी जाता जाता परत एकदा तो प्रश्न विचारावा वाटतो की निश्चितच इंजिनिअरिंगकडे कल वाढलेला आहे, एमएससीईटीची एक्झाम देणारे पण विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त यावेळेस पर्सेंटेज वाढलेला असं पण म्हणतात, कॉम्पिटिशन पण हाय आहे, आणि आता सध्याचं युग सगळं एआयकडे जाणार आहे, सगळं आहे तुम्ही मेकॅनिकलकडे पण सुद्धा खूप कल वाढलेला आहे, आणि एकूणच इंजिनिअरिंग क्षेत्राकडे खूप कल वाढलेला आहे असं म्हणताय तुम्ही, तर आपल्या 13 अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कुठल्या कुठल्या ब्रँचेस उपलब्ध आहेत, त्याच्या किती सीट्स अवेलेबल आहेत, आणि आपण कशा पद्धतीनं अधिकाधिक विद्यार्थ्यांना त्यांचं करिअर सेट करण्यासाठी मदत करू शकतो?
1: हा पण चांगलाच प्रश्न आहे. आता आपण बघायला गेलो तर आयटीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे, विद्यार्थी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगकडे जात आहेत, एआयकडे जात आहेत. आपलं कॉलेज हे ग्रामीण भागामध्ये आहे. गतवर्षीपर्यंत आपल्याकडे कॉम्प्युटरसाठी 60 जागा होत्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्सच्या पण 60 जागा होत्या. ह्यावर्षी आपण 30 क्षमता 60 हून 120 केली आहे, कॉम्प्युटरची 120 क्षमता केलेली आहे आणि एआयडीएसची 60 हून 120 क्षमता केली आहे. त्याच्यामुळं आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेऊन आदरणीय साहेब आदरणीय दादांनी आपल्या ह्या जागा वाढवलेल्या आहेत, आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना इथं डबल स्कोप आयटी क्षेत्रामध्ये पण आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर आपल्याकडं मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स ह्यासाठी पण विद्यार्थ्यांचा चांगला कल आहे. याच्याही आपल्याकडं 60 प्रत्येकी 60 जागा उपलब्ध आहेत. आणि याच्यानंतर दुसरं एक मला सांगा वाटतं की याच्या ओव्हरऑल अबो प्रत्येक ब्रँचसाठी 60 जागा क्षमता पकडली असेल तर 60 जागांच्या क्षमतेप्रमाणे 6 EWS, 3 TFWS अशा 6 आणि 3 अशा 9 जागा अतिरिक्त सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्ससाठी आहेत. व आपण वाढवलेला इंटेक विचारात घेता कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स याच्यासाठी 120 क्षमतेप्रमाणे तिकडं जवळपास 12 EWS साठी आणि 6 TFWS साठी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स यासाठी 12 EWS साठी आणि 6 TFWS साठी जागा उपलब्ध आहेत. त्यामुळं अशा जागा उपलब्ध आहेत आणि आपल्या भागातील आपलं नामांकित कॉलेज आहे त्यामुळे बरेच विद्यार्थ्यांची इन्क्वायरी आहेत. गतवर्षी आम्ही सगळ्यांना कॉम्प्युटरसाठी आणि एआयसाठी आर्टिफिशियल डेटा सायन्ससाठी प्रवेश देऊ शकलो नाही, त्यामुळे ह्यावर्षी आम्ही ती प्रोव्हिजन करून क्षमता वाढवलेली आहे. इथं मी प्रामुख्याने सांगतो आणि निश्चितच आपल्याकडे विद्यार्थी येत आहेत, इन्क्वायरी चालू आहे, निश्चितच ह्या वाढीव क्षमतेचा आपल्या भागातील विद्यार्थ्यांना फायदा होईल याची मला खात्री आहे.
0: अच्छा, तर सर शेवटी जाता जाता जर काही विद्यार्थ्यांना पालकांना जर संपर्क करायचा असेल तर ते कोणाशी संपर्क करू शकतील? आपला नंबर इथल्या फॅकल्टीचा नंबर जर दिला तर बरं.
1: तर मी इथं आवर्जून सांगतो की संपर्क करत असेल मी स्वतः कधी उपलब्ध आहे, कधी पण मला फोन केला तरी किंवा व्हॉट्सअप जरी केलं तरी आपल्या भागातील विद्यार्थ्यांना आम्ही नक्कीच मदत करत राहणार पण आहेत. तर माझा नंबर घ्यावा 94-21-97-80-78. आणखी एकदा सांगतो मी 94-21-97-80-78. त्याचबरोबर ह्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे प्रमुख निंबाळकर सर आहेत, त्यांचाही नंबर मी इथं सांगतोय 90-96-52-88-83. त्याचबरोबर आणखीन विद्यार्थ्यांना काही माहिती हवी असेल तर आणखीन आमचे जाधव सर पण आहेत, त्यांचाही नंबर इथं मी सांगतोय 86-98-65-20-65. आपण इथं मला बोलवलं त्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो.
0: तर परत एकदा सरांचे आभार व्यक्त करत असताना सरांनी जे नंबर सांगितलेले आहेत ते परत एकदा आपल्याला सांगतो जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित लिहून घेता येतील आणि कॉन्टॅक्ट करता येईल. प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माणेसर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94-21-97-80-78. त्यासोबत ॲडमिशनचे प्रमुख आहेत प्राध्यापक डी एस निंबाळकर सर, त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 90-96-52-88-83. आणि आणखी प्राध्यापक जाधव सर आहेत, त्यांचा नंबर आहे 86-98-65-20-65. तेव्हा आपण या क्रमांकावर संपर्क करावा आणि परत एकदा प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माणेसर आपण ही जी अतिशय अमूल्य अशी माहिती दिली त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: जुली देखो, हाँ, माइके, नहीं, तू मत, माइके, माइके मत जाइयो. ए टोनी फर्नांडिस बेबी,

शोखियों में घोला जाए फूलों का शबाब, उसमें फिर

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

ಅದೇ ಸತ್ಯ ಬಿಟ್ಟು ಮಲ್ಲಿ ಬಸ್ ಬಂದು ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
2: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे। यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे। यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे।
3: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया।
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
4: अहो, घर खर्चा

0: साठी पैसे द्या.
1: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
0: आणि लाईट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
0: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो हो, नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: हर घर सूर्य घर.
3: आपण ऐकत आहात रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो आणि श्रोते हो, 21 जून आपण जागतिक योगा दिन साजरा करीत आहोत. आपल्या सर्वांना ज्ञात असेल की 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये भाषण करत असताना माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना मांडली. संयुक्त राष्ट्र महासभेने 11 डिसेंबर 2014 रोजी जाहीर केलं की 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन असेल आणि म्हणून 2015 साली 21 जूनपासून जागतिक योगा दिन साजरा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आणि याचं पूर्ण श्रेय जातं ते आपल्या भारतीय संस्कृतीला आणि आपल्या भारतीय संस्कृतीच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी जे जागतिक पातळीवर याला घेऊन गेले या सर्व गोष्टीचं श्रेय आहे. आणि म्हणूनच आज आपण 21 जून रोजी जो हा जागतिक योगा दिन साजरा करणार आहोत त्याच्यामध्ये योगाचं महत्त्व काय आहे हे तर आपल्याला कोरोनानं समजावलेलं आहे, शिकवलेलं आहे. त्यानुसार आपण दैनंदिन जीवनामध्ये कशा पद्धतीने योगा करायला हवा आणि योगा दिनाचं हे औचित्य साधून आपल्याला याविषयी विस्तृत अशी चर्चा करायची आहे. आणि यासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर विकास गपाटे यांना. त्यांचं मातोश्री हॉस्पिटल आहे आनंदनगर धाराशिव या ठिकाणी. ते आयुर्वेद यामध्ये MD झालेले आहेत. तसेच त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथून योगतज्ञ हा डिप्लोमा पण पूर्ण केलेला आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे ते टीचर आहेत. याचा अर्थ असा आहे की ते वर्षभर योगाच्या माध्यमातून, प्राणायाम करण्याच्या माध्यमातून आणि आनंद अनुभूती शिबिर या माध्यमातून वर्षभर या सर्व प्रोसेसमध्ये असतात. तेव्हा डॉक्टर विकास गपाटजी, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये.
4: नमस्कार, मी आपला आभारी आहे.
3: जसं की आपण सुरुवातीला मी सांगितलं की आपण 21 जून योगा दिनाच्या निमित्तानं आज आपण चर्चा करत आहोत, तर आपले सर्व भारतीय असतील, सर्व विश्वामधले सर्व मानवजात असेल त्यांना आपण शुभेच्छा देऊयात योगा दिनाच्या. त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या निरामय जीवनासाठी आपण शुभेच्छा देऊयात. आणि डॉक्टर विकासजी, आपण काय सांगू इच्छिता की 21 जून हा योगा दिन आपल्या सर्वांसाठी किती महत्त्वाचा आहे.
4: 21 जून ही एक जस्ट डिक्लेअर केलेली तारीख आहे, तसं तर आपण दैनंदिनच त्याचा हे करायला पाहिजे.
3: 365 दिवसासाठीच
4: महत्वाचं आहे. परंतु या दिवसावरती आपण जर सुरुवात केली आणि ज्या जगातील सर्वजण एकत्र मिळून एक दिन साजरा करतायत तर त्याचं खूपच महत्त्व वाढलेलं आहे. या दिवसापासून सुरुवात केली तर असं म्हणतात की आपल्या परंपरेनुसार उत्तरायण सुरू होतं आणि त्याच्यामुळे आपली प्रकृती चांगल्या होण्याच्या दृष्टीनं हा काळ चांगला असतो,
3: चांगली राहू शकते. आणि त्याच्यामुळे योगाला सुरुवात करण्यासाठी म्हणजे 21
4: खूप आणि मोठा दिवस, सगळ्यात मोठा दिवस असा पकडला जातो की 21 जून हा मोठा दिवस आहे.
3: अच्छा, मग आपण आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर पण आहात, मग यावर्षी जो 21 जून रोजी म्हणजे आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा होणार आहे त्या दृष्टिकोनातून धाराशिव शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये कुठले उपक्रम राबवले जाणार आहेत, तेव्हा आपण 21 जूनचा हा जो मुहूर्त आहे तो खरंतर टाळू नये असं आपल्या सर्वांना विनंती आहे. डॉक्टर विकासजी, आपण काय सांगू इच्छिता की आपलं दैनंदिन जीवन, जसं आपण म्हणतोय की 21 जून तर हा आपण चर्चा व्हावी, त्याच्या बाबतीत जागृती व्हावी म्हणून आपण साजरा करत आहोत, पण 365 दिवसाचा जरी आपण कालावधी घेतला समजा दैनंदिन जीवनातला, तर काय योगाचं महत्त्व काय आहे असं आपल्याला वाटतं.
4: हा, योगाचं महत्त्व असंख्य आहे. परंतु आपलं जस्ट आपण जर थोडक्यात पाहिलं तर असं म्हणतात की योग म्हणजे जोडणे. तर काय जोडणे? तर आपलं शरीर, श्वास, मन, बुद्धी, स्मृती ह्याचं संतुलन राखण्याचं काम आणि आपली चेतना याचं संतुलन राखण्याचं काम योग करतं, म्हणून त्याला योग असं म्हटलं जातं. आजकाल त्याला योगा म्हटलं जातं, परंतु योग हे जोडण्याचं शास्त्र आहे आणि हे आपलं पुरातन शास्त्र आहे. आपल्या ऋषीमुनीनं त्याच्यावरती रिसर्च करून, महर्षी पतंजलीनं त्याच्यामध्ये अष्टांग योगा, 8 प्रकारे त्याचे अंग करून कसं आपले शरीर मन स्वास्थ्य राहील आणि आपले आत्मिक उन्नती कशी घडेल यासाठी त्याचं निर्मिती केलेली आहे. तर आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्याचं योगाचं असंख्य महत्त्व आहे. त्यामध्ये आपलं आपण जस्ट पाहिलं की शरीराच्या स्वास्थ्याच्या दृष्टीनं तर महत्त्व आहेच, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. तर प्रिव्हेन्शन आजार होऊ नये यासाठी योगाचं महत्त्व आहे, आणि नंतर आजार झाले तरी ते रिकवर होण्यासाठी त्याचं महत्त्व होतं. तर आणि नंतर आहे आपलं मानसिक आरोग्य. मानसिक आरोग्यासाठी आजकाल तर कुठल्याही औषधी गोळ्या हे का नाही, त्यापेक्षा मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी प्राणायाम आणि मेडिटेशन याचा नक्की चांगला फायदा होतो. आणि नंतर आपली आत्मिक उन्नती होण्यासाठी त्याचा योगाचा मूळ उद्देश हा आपला आत्मा आणि परमात्म्याचं मिलन व्हावं या उद्देशानं त्याची योगाची निर्मिती झालेली. परंतु आपण त्या कळण न जाता आपलं शरीर आणि मन स्वस्थ ठेवणं हे आपल्याला जर हे केलं तर त्याचे असंख्य फायदे आहेत. त्यातले आणि मुख्य 10 फायदे काय आहेत ते आपण थोडक्यात पाहूया. पहिलं आपला ऑलराऊंड फिटनेस वाढला जातो. म्हणजे काय, तर आपलं सर्व शरीर हे तंदुरुस्त राहतं योगाद्वारे. आपण बाकीचे व्यायाम करतो त्यामध्ये काय होतं, एखाद्या पार्टला व्यायाम होईल, आपण काही सायकलिंग केलं, रनिंग केलं, जिम केलं तर एखादे बॉडी बिल्डिंग होईल किंवा काय एखाद्या होईल. परंतु योगा असं एकमेव शास्त्र आहे ज्याच्या प्रत्येक सेल्सला, प्रत्येक ऑर्गन्सला, प्रत्येक आपल्या याच्यापर्यंत रक्ताभिसरण चांगलं होऊन, श्वासाचे गती नॉर्मल होऊन आपलं ते आरोग्य चांगलं राहतं. म्हणून त्याला ऑलराऊंड फिटनेस आपण असं म्हणू शकतो. हे असं एकमेव शास्त्र आहे. दुसरं आहे आपला ज्यांना काही कारणानं वेट वाढले जातात तर वेट लॉस करणं हे तर योगाद्वारे खूप चांगल्या प्रकारे साध्य होतं. बाकीच्या व्यायामामध्ये तेवढा त्याचा परिणाम होत नाही, परंतु योगानं ते मेंटेन पण होतं. आपण जर डेली रोज योगा केला तर आजकाल असं सगळ्यांचे प्रॉब्लेम हेच आहे, हायपरटेन्शन, BP आणि परत डायबिटिक्स आणि ओबेसिटी वाढून असंख्य आजार. तर त्यासाठी आपला वेट लॉस होतो चांगल्या प्रकारे, म्हणून योग हे शास्त्र महत्त्वाचं होतं. नंतर सर्वात आजकाल आज धावपळीच्या जगामध्ये ताणतणाव खूप वाढलेला आहे, प्रत्येकाला काही ना काहीतरी टेन्शन आहे. तर हे स्ट्रेस रिलीफ करण्याचं काम हे आपलं योगशास्त्र करतं. त्यामधलं प्राणायाम आणि मेडिटेशन हे तर त्याच्यासाठी रामबाण औषध आहे. हे जर आपण रोज केलं तर त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेस रिलीफ होतो, आणि आपल्याला स्ट्रेस रिलीफ होण्यासाठी गोळ्या औषधं घेण्या त्याची गरज लागत नाही. आजकाल टेन्शन, डिप्रेशन, अँग्झायटी, फोबिया असंख्य असे आजार आहेत जे आपल्याला योगाद्वारे किंवा त्याच्यातले काही काही जसे की आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये सुदर्शन क्रिया शिकवली जाते त्याद्वारे स्ट्रेस रिलीफ छान प्रकारे होते. त्याच्यावरती ऑलरेडी रिसर्च झालेले आहेत सगळे हार्वर्ड युनिव्हर्सिटीपासून, एम्सपासून, याच्यामध्ये की आपले अँग्झायटी, फोबिया सगळे, आपले डिप्रेशन सगळे कमी होतात. तर त्याचा स्ट्रेस रिलीफ हा आणखी मुख्य फायदा आहे. त्याच्यानंतर इनर पीस. इनर पीस म्हणजे काय फायदा, तर आपले आत्मिक समाधान किंवा शांती आपल्याला पाहिजे असते. प्रत्येकाला काही ना काही टेन्शन आहे, तर शांती कुठेही गेलं तरी आपल्याला ती भेटत नाही. मन शांत राहण्याचं किती केलं तरी मन आपलं सारखं चंचल राहतं, सारखं काही ना काही विचार येत राहतात, सारखे थॉट प्रोसेस चालू राहते, तर काहीतरी कल्पनेमध्ये आपण रमत असतो. तर ते कमी करून आपलं मानसिक शांती लाभण्याचं काम हे फक्त योगशास्त्रच आपल्याला चांगल्या प्रकारे देऊ शकतो. आणि आजकाल आपल्याला झोपेच्या गोळ्या घेणं याची त्याची गरज लागते, तर ती जर झोपेच्या गोळ्या घ्यायचे नसेल तर आपल्याला मेडिटेशन आणि प्राणायामाद्वारे आपल्याला मन शांत होऊन आपल्याला शांत प्रकारे झोप लागू शकते. त्यासाठी आपल्याला सगळ्यात मुख्य फायदा इनर पीस. त्याच्यानंतर आहे आपली इम्प्रूव इम्युनिटी. आपल्याला आज का कोरोनामध्ये काळात बघितलं, ज्यांची ज्यांची इम्युनिटी चांगली होती त्यांचा कोविडमध्ये आपण चांगला प्रतिबंध करू शकलो. तर बाकीच्यांना हॉस्पिटलाइज करणं, रेमडेसिवीर देणं यासारख्या अनेक गोष्टीला ऑक्सिजन पुरवठा देणं, ऑक्सिजन, कृत्रिम ऑक्सिजन देणं. तर आपण जर आपली इम्युनिटी चांगली करायची असेल तर योग हे शास्त्र खूप चांगल्या प्रकारे काम करतं. आपलं इम्युनिटी चांगल्या प्रकारे वाढते आणि आपण चांगल्या रोगापासून प्रतिबंध करू शकतो. नंतर आहे आपलं लिव्हिंग अवेअरनेस. आपल्याला अवेअरनेस, आपल्या जागरूकता वाढवण्याचं काम आपल्याला हे करतं. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आळस, कंटाळवाणा हे त्या गोष्टी अनेक येतात, आणि तो जर आपल्याला एनर्जी वाढायची असेल आणि आपला एनर्जी चांगला अवेअरनेस वाढवायचा असेल, जागरूकता प्रत्येक गोष्टीविषयी जागरूकता, तर ते आपल्याला योगाद्वारे चांगल्या प्रकारे प्राप्त होते. त्यानंतर आहे बेटर रिलेशनशिप. आपल्याला आजकाल सगळीकडे पाहतो की घराघरामध्ये आपल्याला प्रत्येकाचे भांडण, कुणा आईवडिलाशी न जमणं, कुणाशी नवरा बायकोचं न जमणं, मुलाविषयी आणि आईवडिलाचं न जमणं, हे असे रिलेशनशिप प्रॉब्लेम भरपूर वाढलेले आहेत. परंतु योगाद्वारे काय होतं की आपल्यातला स्ट्रेस रिलीफ होतो आणि आपलं चिडचिडेपणा, राग हे ते गोष्टी सगळ्या कमी व्हायला लागतात आणि आपले रिलेशन चांगले डेव्हलप होतात. त्याच्यामुळे रिलेशनशिप प्रॉब्लेम मिटवण्यासाठी सुद्धा आपलं योग हे शास्त्र. आणि आपल्या भावनावरती आपला कंट्रोल येतो. आपल्याला जर राग, चिड आला राग, तर आपल्याला तो कंट्रोल करता येत नाही, म्हणून आपले भांडणं होतं, रागाच्या भरात बोलून जातो. परंतु आपलं योगा, ध्यान, आपण मेडिटेशन जसं करू तसतसं आपला राग, चिडचिडपणा कमी होतो. म्हणून हे योगाचं महत्त्व रिलेशनशिप प्रॉब्लेममध्ये सुद्धा होऊ शकतं. त्यानंतर आहे आपली इन्क्रीज्ड एनर्जी. आपण मगाशीच पाहिल्याप्रमाणे की एनर्जी लेवल आपली खूप कमी होत चाललेली, आपल्या खायच्या जेवणाच्या वेळा व्यवस्थित नाही, झोपेच्या टाईम व्यवस्थित नाही, आपली सगळी लाईफस्टाईलच सगळी बिघडलेली आहे आणि त्याच्यामुळे आपली एनर्जी सगळी डाऊन व्हायला लागलेली आहे. आपल्याला दिवसाच कंटाळा येतो, झोपावं वाटतं आणि रात्री आपण जागरण करतो त्याच्यामुळे आपल्याला दिवसाही निरुत्साही होतं. तर ह्या असंख्य अनेक आजार त्याच्यामुळे निर्माण होतात. तर ते आपली एनर्जी जी आहे ती चांगली वाढवायचं काम हे प्राणायाम हे शास्त्र करतं. कारण प्राणायामामुळे आपली प्राणशक्ती जास्तीत जास्त वाढते, ऊर्जाशक्ती वाढते आणि त्याच्यामुळे आपण 18-18 तास जरी काम केलं तरी आपण ते उत्साहानं काम करू शकतो. जसं की स्वामी विवेकानंद, जसं त्यांच्यामध्ये एवढी एनर्जी की ते अजिबात झोपायचे की ते 4-6 तास झोपसुद्धा त्यांना खूप असायची आणि त्यांचं एवढं कॉन्सन्ट्रेशन असायचं की बस एका ह्याच्यामध्ये ते कुठल्याही गोष्टी पुस्तक वा एकदा रिडिंग केलं की ते पूर्ण पाठ व्हायचं. तर आपलं ती एनर्जी लेवल वाढवायचं काम हे आपलं योगशास्त्र चांगल्या प्रकारे करतं. त्यातली त्यात प्राणायाम हा त्यासाठी उपयोगी पडतो. त्याच्यानंतर आहे आपले बेटर फ्लेक्झिबिलिटी आणि आपलं पोश्चर बिघडलेलं असतं. तर याचा अर्थ काय की आपलं बघ, आपलं आजकाल आपण खाण्यापिण्याच्या ह्याच्यामुळे आणि शरीराला व्यायाम नसल्यामुळं आपलं पोटाचा घेर वाढला जातो आणि कमरेचा घेर वाढला जातो, छातीचा कमी झाला जातो. तर हे सगळे फ्लेक्झिबल पोश्चर जे असते ते आपली सगळी बिघडल्यामुळं आपल्या पाठीच्या मणक्याचे आजार आपल्याला खूप प्रकारे आजकाल दिसतात. सगळ्याला सर्वायकल स्पॉन्डिलायटीस, लुंबर स्पॉन्डिलायटीस किंवा पाठीचे असे काहीतरी बॅक गुडघेदुखी, कंबरदुखी हे सगळे आजकाल प्रॉब्लेम वाढत आहेत. आणि त्यातली त्यात मोबाईलचा वापर आपण करत कंटिन्यू समोर डोकं असे मान करून बसतो त्याच्यामुळे आपल्याला मानेचे आजकालच्या कॉम्प्युटरच्या जगामध्ये सगळे आयटीचे सगळे त्यांना सगळे मानेचे त्रास व्हायला लागलेत. तर ही आपली पोश्चर बिघडल्यामुळे कंटिन्यू पाहिल्यामुळे होतं. तर ह्याच्यासाठी जर आपण सूर्यनमस्कार किंवा योगासनं केले तर आपली पोश्चर आहे ती आपली खूप चांगल्या प्रकारे मदत होते. म्हणून बेटर फ्लेक्झिबिलिटी आणि पोश्चर. आणि नंतर आहे आपलं सगळ्यात अजून महत्त्वाचं की बेटर इंट्युशन. आपल्यामध्ये इंट्युशन शक्तीच कमी झालेली आहे की आपल्याला काही गोष्टी आपल्याला ज्या त्यावेळेस ज्या त्या गोष्टीचा निर्णय घेण्याची क्षमता जी असते, ज्या त्यावेळेस गोष्टीचा विचार यायला पाहिजे की त्या त्यावेळेस काय काय बोलायचं किंवा काय करायचं, तर त्या गोष्टी आपल्याला होत नाहीत. तर योगाद्वारे आपली चांगल्या प्रकारे इंट्युशन शक्ती वाढते. आजकाल असे इंट्युशनचे कोर्सेस आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये जे की डोळे बंद करून सुद्धा पाहू शकतो, आपण डोळे बंद करून वाचू शकतो, एवढे लहान मुलं ते हे आहेत आणि आम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहेत. आपण डोळे बंद करून काही गोष्टी बघू शकतो. तर एवढे आपले इंट्युशन शक्ती आणि अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन, मेमरी, परीक्षेमध्ये न आठवणं ह्या गोष्टी ज्या गोष्टी विद्यार्थ्यांना घडतात तर त्या घडू नये याच्यासाठी योगाचं खूप महत्त्व आहे.
3: श्रोते आणि मित्रांनो, हे आहेत डॉक्टर विकास गपाट ज्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथून योग तज्ज्ञ याच्यामध्ये डिप्लोमा पण केलेला आहे, आयुर्वेद MD आहेत आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर आहेत. डॉक्टर विकासजी, आपण तर खरं एका अर्थानं आपण असं इंट्युशन निर्माण केलं की माझ्या डोक्यातले सगळे प्रश्न आहेत ते तुम्ही त्याचं उत्तरच देऊन टाकलं ह्या 10 पॉईंट्समधून. म्हणजे मला जे क्युरियोसिटी होती की हे प्रश्न विचारायचे आहेत, ते प्रश्न विचारायचे आहेत, पण सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण दिलेलं आहे. आणि खरं तर याला जर आपण पुन्हा प्रसारण करणार आहोत या मुलाखतीला, त्याच्यामुळे निश्चितच ज्यावेळेस हे लोक ऐकतील ना तर त्यांना ह्या 10 पॉईंट्समधून ते सगळ्याच गोष्टीचा सार मिळणार आहे. पण डॉक्टर साहेब, असा विषय आहे की तुम्ही सगळ्या ह्या 10 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यातून सगळं खूप पॉझिटिव्ह आहे, चांगलं आहे, आम्ही गांभीर्यानं घ्यायला तयार नाही आहेत. म्हणजे आता ज्यांचे वय 40-45 वर्ष झालेली आहेत किंवा तरुण वर्ग तर ह्याच्याकडे खूप दुर्लक्ष करतो आहे, समजा एक्का दुक्का लोक दिसत आहेत, पण जे थोडंसं वयाकडे झुकलेले लोक आहेत ते मात्र मग आता म्हणतात की चला शरीराकडे बघायला पाहिजे. अशा वेळेस तुम्ही काय सांगू इच्छिता?
4: बरोबर, आजकाल 40-50 नंतर मग आपल्याला डायबिटीस, BP सुरू झालं की नंतर मग योग आठवतो. परंतु योग हा लहानापासून जर सुरुवात केली तर होणारच नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. जर लहानपणापासून जर आपण रोज योगा केला, सूर्यनमस्कार केले किंवा थोडी योगासनं केली तर आपल्याला ते BP, शुगर किंवा कुठलेही आजार ते होणारच नाहीत. त्याच्यामुळं त्याला गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. गंभीरतेनं करायची गरज नाही पण गांभीर्य घेऊन करायची गरज आहे. आणि आजार झाल्यानंतर हे करण्याऐवजी लहानपणापासून जर आपण थोडेसे मेडिटेशन केलं त्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, अभ्यासामध्ये एकाग्रता वाढते. आजकाल मुलामध्ये चिडचिडपणा, मोबाईलचा वापर, त्याच्यामुळं सगळं आपलं मानसिक संतुलन बिघडलं जातं. तर ते आपण जर रोज थोडंसं मेडिटेशनची सवय लावली, थोड्या वेळ थोडीशी योगासनं, सूर्यनमस्कार करायचे राहिले तर आपल्याला चांगली आपलं आरोग्य चांगलं राहण्याच्या दृष्टीनं मदत होईल.
3: अच्छा, डॉक्टर विकासजी, आता मी ठरवतोय की मला आता 21 जून पासून सुरुवात करायची आहे. आतापर्यंत कधी योगा केलेला नाही किंवा फारफार तर ऐकलंय, कधीतरी इकडे तिकडे हातपाय हलवलेले आहेत किंवा सकाळचा एक आपण वॉकिंग करून आले आहे ज्याला मॉर्निंग वॉक म्हणतात, तेवढा 1-2 किलोमीटरचा केलेला आहे. अशी जर समजा परिस्थिती असेल तर सुरुवात कशी करायला हवी, आणि अति उत्साहात जाऊन जर समजा काही असं काही होणार असेल तर योगाचे दुष्परिणाम पण असू शकतात.
4: हो, एकदम बरोबर. दुष्परिणाम पण आपण जर योग्य प्रशिक्षकाकडून नाही शिकलं तर थोडेफार दुष्परिणाम त्याचे होतातच. तर योग्य प्रशिक्षकाकडून त्यासाठी योग दिनाच्या दिवशी आपले साधे सहज सोपे सोपे आसनं याच्यापासून आपण ते सुरुवात करू शकतो, आणि नंतर मग तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आणखी काही ॲडिशनल तुम्हाला शिकायचे ते योगासनं, प्राणायाम, तर त्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपीनेस प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये शिकवले जातात. सुदर्शन क्रिया शिकवली जाते किंवा महर्षी पतंजलीमध्ये योगासनं छान प्रकारे शिकवले जातात, प्राणायाम घेतले जातात. तर ते तुम्ही कुठल्याही संस्थेच्या मार्फत ते शिकून तुम्ही ते डेली लाईफमध्ये आपण ते रोज करू शकता.
3: डॉक्टर विकासजी, आता जसं की तुम्ही म्हणतायत की वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत ते याच्यामध्ये कार्यरत आहेत, आपण काय सांगू इच्छिता की आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून हे वर्षभर कशा पद्धतीने उपक्रम चालतो, आणि त्यासाठी जर समजा संपर्क करायचा म्हटलं तर या योग दिनाच्या निमित्तानं ज्यांना शुभारंभ करायचा किंवा जे जागृत होणार आहेत, जे म्हणजे काय सर्वजण जागृत होतील तर ते आपल्याशी संपर्क साधतील.
4: हो, नक्कीच. डेली आपण वर्षभर आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंगचे वेगवेगळे कोर्सेस असतात, जसे की लहान मुलांसाठी उत्कर्ष योगा, आता सुट्ट्यामध्ये आपण भरपूर घेतले लहान 8 वर्षापासून ते 16 वर्षापर्यंत, आणि मग 16 किंवा 18 वर्षाच्या वरच्या युवकांसाठी किंवा नागरिकांसाठी आपण हॅपीनेस प्रोग्राम म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंगचा असतो, ज्याच्यामध्ये योग, प्राणायाम, ध्यान, सुदर्शन क्रिया व नॉलेज, जे आपल्या जीवन जगण्याची कला आपण त्याला म्हणतो, ज्याच्याद्वारे नॉलेज आपण घेतो आणि ते जीवनामध्ये इम्प्लिमेंट करतो. तर ह्याचं प्रशिक्षण कंटिन्यू वर्षभर महिन्या महिन्याला त्याचे कोर्सेस असतात आणि त्याद्वारे आपण शिकवून घेऊ शकता.
3: तर निश्चित आपण डॉक्टर विकास गपाट यांच्याशी आपण संपर्क करू शकता. मातोश्री हॉस्पिटल आहे त्यांचं आनंदनगरमध्ये, त्याही ठिकाणी जाऊन आपण त्यांच्या वेळेनुसार आपण याचं मार्गदर्शन घेऊ शकता. डॉक्टर विकासजी, आपण MD आयुर्वेद आहात, योगतज्ञ म्हणून डिप्लोमा आपण केलेला आहे, आपल्याला हे कधी रिअलाईज झालं की तुमच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं इम्पॉर्टन्स खूप जास्त असणार आहे? कारण आपण असंही आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून एक डॉक्टर म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करू शकला असता, पण हे योग त्याच्यासोबत आर्ट ऑफ लिव्हिंगशी जुडणं हे तुम्हाला कधी रिअलाईज झालं, तुम्हाला काय वाटलं की ह्याचं इम्पॉर्टन्स आयुष्यामध्ये आहे खूप?
4: बरोबर. तसं तर मला शाळेमधूनच योगाचे धडे मिळाले होते, कारण आमच्या शाळेमध्येच योगासनं घेतली जायची, त्याच्यामुळे त्याच्याविषयी आवड निर्माण होती. आणि मी पुण्याला शिकत असताना कॉलेजमध्येच आयुर्वेदाचं जसं मत आहे तसं आयुर्वेदामध्ये शास्त्र शिकत असताना, कॉलेज शिकत असतानाच योग पण त्याच्यामध्ये त्याचं थिअरॉटिकल नॉलेज ऑलरेडी शिकवायला लागले होते, परंतु त्याच्यामध्ये पण अजून ॲडव्हान्स आपल्याला त्याच्या थोडक्यात ते सांगितलेलं होतं BMS करत असताना. परंतु त्याच्यामुळं मग मी योग शिकण्यासाठी म्हणून मग टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा 2 वर्षाचा जो डिप्लोमा असतो त्याच्यासाठी मग मी ॲडमिशन घेतलं, आणि ती 2 वर्षाचा पूर्ण थिअरॉटिकल नॉलेज प्लस त्याच्यामध्ये आठवड्यातून एकदा प्रॅक्टिकल व्हायचं, आणि त्याच्यामुळं मग मी ते त्याच्यामध्ये पारंगत झालो. आणि मग नंतर परत इकडे मी प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर मला माझ्या दवाखान्याच्या बाजूलाच श्री श्री रविशंकरजींचा तो कोर्स जस्टच झाला होता, तर त्याच्यामध्ये मला वेगळं काय सुदर्शन क्रिया असं म्हणायचे की खूप चांगलं भारी असं, म्हणून मग मी ते जॉईन केला कोर्स, आणि मला ती सुदर्शन क्रिया एकदम भन्नाट आवडली. आणि त्या सुदर्शन क्रियेनंतर मग मी जे जवळपास 1999 आणि त्यावेळेसपासून आज जवळपास 2023 म्हणजे जवळपास 24 वर्षे झालं मी आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये आहे, आणि त्यावेळेसपासून मी सुदर्शन क्रिया करतो आहे आणि मी शिकवत पण आहे.
3: अच्छा, तुम्ही मगाशी जे 10 पॉईंट सांगितले त्याच्यानुसार परत एकदा माझ्या डोक्यामध्ये 1-2 पॉईंट्स आले. एक म्हणजे मनाची शांती, आणि विसंवाद जो होतो तो एकमेकांमध्ये संवाद असणं, आणि इंट्युशन पॉवर वाढणं, हे जे तुम्ही 1-2-3 पॉईंट सांगितले. तुम्ही स्वतः सोशल मीडियाकडे कसं बघता, एकूण तुमचं व्यक्तिमत्व जर बघितलं तर मला असं वाटत नाही की सोशल मीडियाचं तुमच्यावर खूप आक्रमण झालेलं असं मला दिसत नाही.
4: एक्झॅक्टली नाही, सोशल मीडियाचा मी वापर करतो पण कामापुरताच करतो.
3: अच्छा.
4: हा, जस्ट 1-2 तास आपला स्वतःचा जो आपला वेळ असतो रिकामा तो वेळ देऊन मी सोशल मीडियाचा वापर करतो, आणि करायलाही पाहिजे, आजकाल गरज पण आहे त्याची. परंतु आजकालचे युवक जे असतात कंटिन्यू रात्रंदिवस मोबाईलवर कंटिन्यू फेसबुकवर बसणं हे करून मग त्याच्यामुळे आपलं सगळं शरीर स्वास्थ्य बिघडलं जातं. 2-2, 2:30-2:30 वाजेपर्यंत बसतात आणि मग चॅटिंग करत बसणं त्याच्यामुळे आपलं आरोग्य सगळं बिघडलं जातं. परंतु सोशल मीडियाचा वापर करायला पाहिजे आपल्या
3: आपल्या
4: नियंत्रणामध्ये.
3: अच्छा, शेवटी डॉक्टर विकास गपाडजी आपण काय सांगू इच्छिता की ज्यांनी सुरुवात केलेली नाही आहे, गांभीर्यानं बघत नाहीत. आपण तर खरं हे मुलाखतीमध्ये सगळं सांगितलेलंच आहे, पण एक वन लाईन असं काय असू शकेल की तो जागृत झाला पाहिजे आणि त्यानं लगेचच या गोष्टीला सुरुवात केली पाहिजे किंवा त्याच्याकडे सहजतेनं पाहिलं पाहिजे, गंभीरतेनं नाही. असं म्हणता येत की तुम्ही गंभीरतेनं करायचं नाही पण गांभीर्यानं पाहायचं आहे.
4: बरोबर. करो योग रहो निरोग असं एक म्हटलं जातं. तर एका वाक्यामध्ये आपल्याला निरोगी राहायचं आहे ना, तर करा योग, एवढा एका वाक्यात मी सांगू शकतो. आणि गंभीरतेनं घेण्याची गरज आहे, आजकाल काळाची गरज आहे. योग हे असं शास्त्र आहे, आज जगामध्ये जवळपास 188 देशांमध्ये योग करतात, तर आपण का करू नये? आपणच आपलं शास्त्र मागं हे करून आपण आपल्या हेल्थसाठी वापर करत नाहीत आणि मग केमिकलच्या गोळ्या खाणं, इंजेक्शन घेणं किंवा हॉस्पिटलाइज होण्याची वेळ येणं हे न होता आपणच आपलं आरोग्य चांगलं टिकवायला पाहिजे. आणि त्यासाठी योगासारखं कुठलं दुसरं कुठलंही शास्त्र नाही
3: आहे. अच्छा. आणि तुम्ही सुरुवातीला जे म्हणता होता त्याचा एक थोडासा संदर्भ जोडतो डॉक्टर विकासजी, की आपण म्हणतो की योग म्हणजे जोडवणं. जर ह्या योगाशी जर आपण जोडून घेतलं, म्हणजे हा जो योग दिन आहे म्हणजे आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखणाऱ्या योगाशी जर आपल्याला जोडवता आलं, तर आपल्या आयुष्यामध्ये अर्थयोग येईल, राजयोग येईल, यश योग येईल, प्रेम योग येईल, सगळे जे काय तुम्हाला योग पाहिजे ते सगळे योग
4: असं म्हणतात गुरुदेव की योगाने योग जुळला जातो, जुळले जातात. तर सगळे योगायोग आहे, तर योगायोग जुळवायचं असेल तर योग करा. आणि योगी बनो, उपयोगी बनो. योगी बनल्यानं उपयोगी बनो, समाजासाठी तुम्ही उपयोगी बनू शकता.
3: बरोबर आहे, बरोबर आहे. तर परत एकदा आपण डॉक्टर विकास गपाट यांचा मोबाईल क्रमांक घेऊया, जेणेकरून आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. अर्थात त्यांना अगोदर मेसेज करा किंवा आपण कॉल पण करू शकता. त्यांनी जरी नाही उचलला तर त्यांच्या वेळेप्रमाणे आपल्याला ते संपर्क करतील आणि सांगतील. सर तुमचा नंबर सांगा.
4: 94-23-07-44-55.
3: तेव्हा श्रोते हो, 94-23-07-44-55 हा डॉक्टर विकास गपाट यांचा मोबाईल क्रमांक आहे. आपण योगाचे रिलेटेड असेल किंवा आपल्याला जर काही समजा आपल्या मानसिक समस्या असतील, काही शारीरिक समस्या असतील, ते स्वतः MD आयुर्वेद आहेत, त्यांचं मातोश्री हॉस्पिटल पण आहे आनंदनगरमध्ये, तेव्हा आपण सर्वच दृष्टिकोनातून डॉक्टर विकास गपाट यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता. डॉक्टर विकास गपाटजी, आपण म्हणजे 21 जून योग दिनाच्या निमित्तानं अतिशय खूप सुरेख अशी माहिती सांगितली, 10 key points सांगितले, ते खरं तर खूप गरजेचे आहेत. त्याच्यावर खरं तर आम्ही स्वतःसुद्धा फॉलो करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आणि सर्व आमचे जे ऐकणारे रेडिओ तेरणाच्या माध्यमातून सर्व श्रोते आहेत ते पण 100% त्याच्यावर अंमल करतील असं आपण एक अपेक्षा आणि विश्वास व्यक्त करूयात. आणि आपण या ठिकाणी आलात, आपला अमूल्य वेळ दिलात आणि हे सर्व विचार जे शेअर केले त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो.
4: मी आपला धन्यवाद.
3: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा 90.4 हे उपलब्ध आहे. रेडिओ गार्डनवरही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटलाही भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला फॉलो करा, लाईक करा आणि आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705900 99705900. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
2: करोडों छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची।
3: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधू भगिनींनो, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आता आपल्या घरातले जर पाल्य 12वी सायन्सची परीक्षा दिली असतील, त्यानंतर MSCET ची परीक्षा दिली असतील, किंवा आपले पाल्य जे आहेत ते इंजिनिअरिंगमध्ये त्यांचं करिअर करू इच्छित असतील किंवा फार्मसीमध्ये, तर त्यासाठी एक सर्वोत्तम कॉलेज जे आहे ते तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय आहे, जे आपल्या धाराशिव जिल्ह्यातलं आहे। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत येणारं हे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय गेल्या 40-42 वर्षापासून हजारो अभियंते घडवण्याचं कार्य करत आहे, आणि त्याच दृष्टिकोनातून आता यावर्षीची म्हणजे 2026-27 ची इंजिनिअरिंगची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। आपण 12वीची परीक्षा दिलेली असणार आहे, MSCET ची परीक्षा दिलेली असणार आहे, आणि तसा निकाल पण आलेला आहे, रिझल्ट आलेला आहे, आणि याच दृष्टिकोनातून आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत की या MSCET निकालानंतर आपण पुढची प्रक्रिया कशा पद्धतीनं करायची आहे। अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही माहिती असणार आहे, आणि ही माहिती देण्यासाठी परत एकदा नेहमीसारखे आपल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माणेसर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आणि ते आपल्या सर्वांना माहिती देणार आहेत। माननीय प्राचार्य VV माणेसर, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
4: धन्यवाद सर।
3: सर, आता जसं की म्हणजे क्रुशियल पिरियड सुरू झालेला आहे म्हणायला काही हरकत नाहीये, कारण MSCET चा रिझल्ट लागलेला आहे, तर ही परीक्षा म्हणजे कुठल्या महिन्यात झाली होती हे थोडस एक आढावा द्या, आणि याचा रिझल्ट कसा लागलेला आहे ते एक सांगा।
4: सर, ही परीक्षा साधारणतः एप्रिल आणि मे महिन्यामध्ये MSTCET PCB व MSTCET PCM इंजिनिअरिंग आणि फार्मसी प्रवेशासाठी MSTCET सेलकडनं घेण्यात आलेली होती। तर ह्या परीक्षेबाबतीत दरवर्षीप्रमाणे ही परीक्षा थोडीशी ह्यावेळेस मागील वर्षापर्यंत MSTCET PCM आणि PCB साठी एकच अटेम्प्ट होता, एकाच अटेम्प्टसाठी विद्यार्थ्यांना अपेअर व्हायचे होते, पण ह्या वर्षी मात्र 2 अटेम्प्टना संधी विद्यार्थ्यांना मिळालेली आहे। ही एक वेगळी गोष्ट ह्या वर्षी MSTCET परीक्षेबाबतीत मला इथं आपल्याला आवर्जून सांगावी वाटते, आणि दोन्ही अटेम्प्टचे MSTCET PCM व PCB चे निकाल डिक्लेअर झालेले आहेत, ते विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये आलेले आहेत, आणि आता मला असं सांगा वाटतं की MSTCET PCM बाबतीत जर सांगायचं झालं तर जवळपास पहिल्या अटेम्प्टसाठी 94.73% विद्यार्थी बसलेले होते, म्हणजे त्याचा आकडा सांगायचा झाला तर 4,54,069 विद्यार्थी बसलेले होते पहिल्या अटेम्प्टसाठी, आणि त्यापैकी मुलांचं प्रमाण जास्त होतं, 2,73,135 मुलं होते आणि 1,80,916 मुली होत्या, आणि अशी साधारणतः जवळपास MSTCET ची परीक्षा देण्यासाठी 4,79,332 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता, आणि त्याच्या 94.73% म्हणजे जवळपास 4,54,069 विद्यार्थी पहिल्या अटेम्प्टला बसले होते, आणि PCM साठीचा निकाल, पहिल्या अटेम्प्टचा निकाल हा 15 जूनला लागलेला आहे, तो बहुतांशी सर्व विद्यार्थ्यांनी पाहिलेला आहे। ही बोलतोय आपण एमएसटीएची पीसीएम परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत. आणि ही सर्व माहिती मला एमएसटी सीईटीच्या प्रेस नोटमधून आणि नोटिफिकेशनमधून उपलब्ध झालेली आहे. आणि मला असं वाटलं की आपल्या विद्यार्थ्यांनाही सांगावं, आपल्या जिल्ह्यातल्या आपल्या रेडिओत्यांना सांगावं, म्हणून मी आवर्जून इथं उपस्थित झालेलो आहे. आणि त्याच हे झालं पहिल्या आयटम बाबतीत. आणि त्यानंतर दुसरा आयटम तो निकाल हा आजच लागला आहे, रात्रीही लागला असं निम्मे रात्री वगैरे. तर ह्याच्यासाठी पण निकाल लागलेला आहे. ह्यासाठी साधारणतः 3,21,918 विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी रजिस्टर्ड होते. आणि त्यापैकी 2,85,121 म्हणजे साधारणतः 88.57% विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी सेकंड अटेम्प्टला बसलेले होते. आणि त्यापैकी 1,74,698 मुलं आणि 1,10,413 मुली या सेकंड अटेम्प्टसाठी परीक्षेला बसलेल्या होत्या. आणि त्यांचाही निकाल लागलेला आहे. तर माझ्या विद्यार्थी मित्रांनी हा निकाल लॉग इनमध्ये नक्कीच पाहिलेला असेल असे मला वाटते. हा मी आपला सर्व आढावा पी सी एम ग्रुपसाठीचा आणि झालेल्या परीक्षांचा आणि त्या निकालाबाबतचा आपल्याला सांगितलेला आहे.
3: अच्छा, तर मित्रांनो आपण जे चर्चा करत आहोत ते तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माणेसर यांच्याशी. आणि ते एकूणच एमएसटी सीईटीचा जो निकाल आहे पीसीएमचा फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट त्याचा विषय सांगितलेला आहे. तर सर, एकूण विद्यार्थ्यांची संख्या पण आपण सांगितलेली की जे लाखांच्या घरातली आहे, तर हा रिझल्ट कसा आलेला आहे, त्याच्यामधला म्हणजे कॉम्पिटिशन किती असणार आहे आणि किंवा विद्यार्थ्यांचा कल कसा असणार आहे?
4: हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मी पाहायला गेलो तर प्रत्येक वर्षी ह्या मागच्या 4-5 वर्षांपासून इंजिनिअरिंगकडे याचा पीसीएमच्या परीक्षेला एमएसटी सीईटीला परीक्षेला बसायचा कल विद्यार्थ्यांना वाढत आहे. कारण याच्यामग आणि विद्यार्थ्यांना ॲडमिशनमध्ये चुरस पण निर्माण होणार आहे. साधारणतः 4 राऊंड असेल, प्रत्येक राऊंडमध्ये चुरस असेल. आणि पुढील प्रवेश प्रक्रिया ह्या महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होईल अशी शक्यता सीईटीसीएलकडनं वर्तवली जात आहे. आणि मी त्याचे संपर्क साधून विचारलेला पण आहे.
3: तर सर, तुम्ही असं म्हणतायत की पीसीएमच्या म्हणजे किमान इंजिनिअरिंगसाठी प्रवेशित होणारे किंवा ज्यांनी परीक्षेला बसणार त्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे आणि इंजिनिअरिंग क्रेडिट कल वाढत आहे, मग हे नेमकं कशामुळे घडतं आहे असं?
4: हा पण चांगला प्रश्न आहे सर. कारण का पाहतोय आपण की दिवसेंदिवस बघायला गेलं तर मेकॅनिकल ह्या शाखेचा विचार केला गेला तर इलेक्ट्रिकल व्हीकल इथे आहे, सी एन जी गाड्या येत आहेत, गाड्यांचं लाईट वेट गाड्या येत आहेत, त्यामुळं यांत्रिकीकडं विद्यार्थी यांत्रिकी विभागामध्ये क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती झालेली प्रगती होताना दिसत आहे. त्यानंतर विकसित भारत ह्या संकल्पनेअंतर्गत सोलार एनर्जी, विंड एनर्जी, पारंपरिक ऊर्जा सूत्र अपारंपरिक ऊर्जेसाठी पण प्रचंड काम होत आहे. हे झालं एकाबद्दल मेकॅनिकल बाबतीत, म्हणजे आपण कोर इंजिनिअरिंग जे म्हणतो त्या बाबतीत झालं. तशी दुसरी बाजू आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पण एमपीएससीमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. त्याचबरोबर दिवसेंदिवस कन्स्ट्रक्शन, रोड, रेल्वे अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट आपल्या देशामध्ये सातत्यानं सुरू आहे. हा झाला कोर बाबतीचा विषय. आणि त्यानंतर आय टी तंत्रज्ञानामध्ये तर जगामध्ये ही कंटिन्युअस प्रगती चालू आहे. दिवसेंदिवस नवीन नवीन तंत्रज्ञानाच्या आय टी टेक्नॉलॉजी येत आहेत, त्या अनुषंगानं त्या क्षेत्रातही आपल्याला विद्यार्थ्यांना चांगल्या प्रचंड संधी उपलब्ध होत आहेत. आणि हे आपल्या विकसित भारत ह्याच्यामध्ये हे प्रामुख्याने दिसत आहे. दिवसेंदिवस भारतामध्ये होणारे तंत्रज्ञानातले विकास आणि त्यासाठी लागणाऱ्या टेक्नॉलॉजी याचा सर्वांचा विचार जर केला तर साहजिकच आहे की विद्यार्थ्यांचा इंजिनिअरिंग प्रवेशांकडे कल वाढणं साहजिकच आहे.
3: अच्छा, तर आता जर तुम्ही असं म्हटलेलं आहात की निश्चितच कॉम्पिटिशन वाढलेली आहे, विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे, तर या सर्व गोष्टीमध्ये आपल्या तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीनं या सर्व विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीची मदत होऊ शकते किंवा इथं जर विद्यार्थी काही काउन्सिलिंगसाठी आले, कारण आपल्याला सुद्धा म्हणजे आपण प्राचार्य म्हणून ज्या पद्धतीने काउन्सिलिंग करता म्हणजे कॉलेजेसमध्ये जाऊन स्कूल्समध्ये जाऊन, तर त्यासाठी डीटी डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन आणि बाटू विद्यापीठाने सुद्धा आपल्याला अप्रिशिएट केलेला आहे, आपला गौरव पण केलेला आहे. त्या अनुषंगाने आपण काय सांगू इच्छिता की तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय कशा पद्धतीने मदत करू शकेल?
4: हा, आपण पाहायला गेलो तर आपला भाग हा ग्रामीण भाग आहे. आम्ही इथंच घडलेलो आहेत आणि मला असं वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती मिळावी आणि त्यांना आपण कशामध्ये करिअर करू शकतो, आपल्याला कशामध्ये करिअर करू शकतो हे समजावं. ह्या अनुषंगानं मी साधारणतः 12वी सायन्सच्या जवळपास 41 कॉलेजेसला शाळांना भेट दिलेली आहे. तिथं भेटून स्वतः आणि विशेष म्हणजे आपण मी फार ग्रामीण भागात तांड्यावर पण भेटी दिलेल्या आहेत की की आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्या हुशार असतात आणि त्याचबरोबर ते कष्टाळू असतात आणि थोडाफार गॅप असतो तो कधीही ते भरून काढू शकतात. त्यांची कुठेही काम करायची तयारी असती हे आपल्या भागातलं प्रमुख विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्य आहे. कारण याच्यामागं कारण असं आहे की तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय हे आदरणीय डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेबांनी इथं सुरू करून जवळपास 43 वर्ष होऊन गेलेले आहेत आणि इथून हजारो इंजिनियर्स बाहेर पडून आपल्या देशामध्ये नाही तर जगामध्येही चांगल्या सर्वोच्च पदावर काम करत आहेत. त्याचबरोबर हजारो विद्यार्थ्यांचे कारखानेही आहेत आणि मला असं सांगा वाटतं उस्मान धाराशिव जिल्ह्यामधील जवळपास प्रत्येक खेड्यातला मुलगा आमच्याकडे शिकलेला आहे आणि त्यानं मोठ्या कंपनीमध्ये काम करत आहे किंवा स्वतःचा उद्योग करत आहे आणि त्यानं त्या आपल्या जिल्ह्याचं नाव आपल्या आमच्या कॉलेजचं नाव मोठं केलेलं आहे आणि हे मला इथं आवर्जून आपल्याला इथं सांगावं वाटतं आणि हेच विद्यार्थ्यांना सांगावं, हेच विद्यार्थ्यांना पुढं संधी आहेत. आपलं करिअर फार उज्ज्वल आहे आणि हे आपण इंजिनिअरच नाही तर इतर क्षेत्रातही त्यांना संधी आहेत हे सांगण्याच्या प्रामुख्यानं मी कॉलेज कनेक्ट स्कूल कनेक्ट असा प्रोग्राम राबवतो आणि त्या अनुषंगानं हजारो विद्यार्थ्यांना मी व्यक्तिशः जाऊन भेटतो, बोलतो आणि सांगतो. ह्यामुळं मला माझ्या ह्या उपक्रमाचं सगळीकडे कौतुक पण झालेलं आहे आणि याच्या इथंच न थांबता हे ह्या गोष्टी सीईटी सेलच्या पण लक्षात आल्या. त्यांनी आपल्याला इथं आपल्या धाराशिवमधील आमच्या महाविद्यालयामध्ये सीईटी सेंटरचं एक उपग्रह केंद्र म्हणजे एक्सटेन्शन सेंटर पण दिलेलं आहे.
3: तर सर निश्चितच आपण ज्या पद्धतीचं काउन्सिलिंग करता आणि स्कूल कॉलेजेसमध्ये जाऊन जे आपण 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना मोटिवेट केलं आहे ते पण खूप छान आहे. पण आता जर एवढा सगळा विषय होत असेल तर आता निकाल पण आलेला आहे, रिझल्ट आलेला आहे, फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्टचा पण आलेला आहे, PCM PCBचा पण आलेला आहे, तर नेमकं याचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे? कारण आपल्या कॉलेजमध्ये तर एक्सलंट फॅकल्टी आहेत ज्या की प्रत्येक ब्रँचची माहिती पण देतात, तुम्ही स्वतः इथं गाईड करायला असता, तर याचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल आणि त्या रजिस्ट्रेशनच्या अगोदर पण विद्यार्थ्यांनी भेट द्यावी का?
4: हो, भेट देण्यासाठी काही हरकत नाही आहे. रजिस्ट्रेशन साधारणतः जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होईल आणि विद्यार्थ्यांना भेट द्यायला काही हरकत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याला आपल्या पात्रतेनुसार आणि त्याचबरोबर आपल्या कास्टनुसार कागदपत्र गोळा करणं गरजेचं आहे. तर मी थोडक्यात सांगतो की विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनच्या तयारी पूर्वतयारी म्हणून त्यांनी आपला 10वीचा ओरिजिनल मार्कशीट, 12वीचा ओरिजिनल मार्कशीट, सीईटीचं स्कोअर कार्ड, आपण ज्या महाविद्यालयात 12वी शिकलो तिथला TC, त्याला आपण दाखला म्हणतो मराठीमध्ये TC, त्याचबरोबर आपलं भारताचं नागरिकत्व असल्याचं आणि वयाचा पुरावा एज डोमेसाईल नॅशनॅलिटी आणि आपलं चालू वर्षाचं म्हणजे एप्रिल नंतरचं उत्पन्न दाखला, ह्या तर बेसिक मूळ कागदपत्र आहेत. हे त्यांनी ज्या त्या संबंधित कार्यालयाकडनं घेऊन तयार राहणं गरजेचं आहे असं मला इथं आवर्जून सांगावं वाटतं. कारण प्रत्येक विद्यार्थी हा शासकीय कोट्यातनं म्हणजे कॅप राऊंड थ्रूच आला पाहिजे. कारण त्याला सगळ्या आज पाहायला गेलं तर आपल्या शासनानं सर्व मुलींना ट्युशन फी माफ केलेली आहे, शैक्षणिक स्कूल माफ केलेले आहे. तर त्याचा जर फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला सेंट्रल प्रोसेस कॅप राऊंडमधूनच यावं लागतं आणि त्यासाठी हे कागदपत्र रजिस्ट्रेशन पूर्वी काढणं थोडं योग्य राहील असं मला इथं आवर्जून सांगावं वाटतं. त्याचबरोबर जे मुलं कास्टमध्ये येतात म्हणजे NT, ABCD, VJNT, SBC, CBC, OBC ह्या विद्यार्थ्यांनी देखील आपलं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि त्याचबरोबर SC ST विद्यार्थी सोडून नॉन क्रिमिनल काढणं पण गरजेचं आहे असं मला इथं आवर्जून आपल्याला सांगावं वाटतं.
3: तर याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कॅटेगरी सांगितल्या सर की म्हणजे कास्ट वाईज काय असणार आहे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी, तर EWSचा एक आपला विषय सांगितला आपण, उल्लेख केला, तर तो EWS काय आहे तेही जरा थोडंसं विस्तारानं सांगा.
4: EWS ही एक चांगली संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेली आहे. पण EWS कुणाला मिळू शकतं हे एक मला इथं आवर्जून सांगा वाटतं की EWS हे कुणाला मिळतं ज्याला कुठलंही आरक्षण नाही असं, म्हणजे थोडक्यात म्हणजे SC ST NT ABCD VJNT SBC CBC OBC ह्या प्रवर्गांना सोडून ज्या जाती उरलेल्या आहेत, म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपल्याला ब्राह्मण, लिंगायत, मुस्लिम, जैन, मारवाडी, ख्रिश्चन, राजपूत, यासारख्या जातींना EWS मिळू शकतं. आणि EWS मिळाल्यामुळं विद्यार्थ्यांना मागील काही वर्षापासून EWSची संधी चांगली आहे. आणि 10% ओव्हरऑल अबोव जागा आहेत, म्हणजे समजा एखाद्या बॅचसाठी 60 जागा असतील तर EWSसाठी 6 जागा उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांना. तर हे मला इथं सांगा वाटतं, तर ते EWS एक चांगली संधी आहे. आणि EWS हे विद्यार्थ्यांनी आवर्जून काढून घ्यावं. जे विद्यार्थी आता मी उल्लेख केल्या प्रवर्गातले असतील, आणखीन एकदा उल्लेख करतो की जे विद्यार्थी ब्राह्मण, लिंगायत, मुस्लिम, जैन, मारवाडी, ख्रिश्चन, राजपूत ह्यासारख्या जातीमध्ये ज्यांना कुठलंही आरक्षण मिळत नाही, ते त्यात ह्याच्यामध्ये येऊ शकतात. आणि ह्यासाठी उत्पन्नाची मर्यादा 7 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. आपल्या भागातली बहुतांशी लोकांची ही मर्यादा कमीच आहे उत्पन्नाची, तर त्यांनी आवर्जून ह्या संधीचा फायदा घ्यावा असं मी आजच्या या मुलाखतीमध्ये आवर्जून सांगतो. याबाबतीत काय अडचण आली तर माझी संपर्क करावा, मी त्यांना नक्कीच कुठल्याही EWSसाठी कागदपत्र लागतात हे नक्कीच त्या विद्यार्थ्यांना सांगेन आणि त्यांना सर्वतोपरी मदत करेन, जेणेकरून त्यांना या संधीचा फायदा घेता येईल.
3: तर मित्रांनो, ज्या पद्धतीनं आता प्राचार्य डॉक्टर

0: वी मानेसर यांनी एकूणच एमएसटी सीईटीचा रिझल्ट फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्टचा लागलेला आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे. याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया कशी सुरू होणार आहे तेही सांगितलेलं आहे. एकूणच कॉम्पिटिशन किती हाय असणार आहे हेही सांगितलेलं आहे. आपलं जे रजिस्ट्रेशन आहे किंवा आपल्यासाठी जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत महत्वाचे त्याविषयीही आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि ह्या सर्व माहितीच्या आधारे आपण तत्परतेनं आपले सगळे डॉक्युमेंट जमा करणं पण आवश्यक आहे. सर, शेवटी जाता जाता परत एकदा तो प्रश्न विचारावा वाटतो की निश्चितच इंजिनिअरिंग कडे कल वाढलेला आहे, एमएससीईटीची एक्झाम देणाऱ्या पण विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त यावेळेस पर्सेंटेज वाढलेला असं पण म्हणतात, कॉम्पिटिशन पण हाय आहे आणि आता सध्याचं युग सगळं एआयकडे जाणार आहे सगळं आहे. तुम्ही मेकॅनिकलकडे पण सुद्धा खूप कल वाढलेला आहे आणि एकूणच इंजिनिअरिंग क्षेत्राकडे खूप कल वाढलेला आहे असं म्हणताय तुम्ही. तर आपल्या 13 अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कुठल्या कुठल्या ब्रँचेस उपलब्ध आहेत, त्याच्या किती सीट्स अवेलेबल आहेत आणि आपण कशा पद्धतीनं अधिकाधिक विद्यार्थ्यांना त्यांचं करिअर सेट करण्यासाठी मदत करू शकतो?
1: हा पण चांगलाच प्रश्न आहे. आता आपण बघायला गेलो तर आय टीकडे विद्यार्थ्यांचा आता कल वाढलेला आहे. विद्यार्थी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगकडे जात आहेत, एआयकडे जात आहेत. आपलं कॉलेज हे ग्रामीण भागामध्ये आहे. गतवर्षीपर्यंत आपल्याकडं कॉम्प्युटरसाठी 60 जागा होत्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्सच्या पण 60 जागा होत्या. ह्या वर्षी आपण 30 क्षमता 60 केली आहे. कॉम्प्युटरची 120 क्षमता केलेली आहे आणि एआयडीएसची 60 120 क्षमता केली आहे. त्याच्यामुळं आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेऊन आदरणी साहेब आदरणी दादांनी आपल्या ह्या जागा वाढवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना इथं डबल स्कोप आयटी क्षेत्रामध्ये पण आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर आपल्याकडं मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स ह्यासाठी पण विद्यार्थ्यांचा चांगला कल आहे. याच्याही आपल्याकडं 60 जागा उपलब्ध आहेत. आणि याच्यानंतर दुसरं एक मला सांगा वाटतं की याच्या ओव्हरऑल अबो प्रत्येक ब्रँचसाठी 60 जागा क्षमता पकडली असेल तर 60 जागांच्या क्षमतेप्रमाणे 6 EWS 3 TFWS अशा 6 आणि 3 अशा 9 जागा अतिरिक्त सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्ससाठी आहेत. व आपण वाढवलेला इंटेक विचारात घेता कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स याच्यासाठी 120 क्षमतेप्रमाणे तिकडं जवळपास 12 EWS आणि 6 TFWS आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स यासाठी 12 EWS आणि 6 TFWS जागा उपलब्ध आहेत. त्यामुळं अशा जागा उपलब्ध आहेत आणि आपल्या भागातील आपलं नामांकित कॉलेज आहे त्यामुळे बरेच विद्यार्थ्यांचे इन्क्वायरी आहेत. गतवर्षी आम्ही सगळ्यांना कॉम्प्युटरसाठी आणि एआयसाठी आर्टिफिशियल डेटा सायन्ससाठी प्रवेश देऊ शकलो नाही, त्यामुळे ह्यावर्षी आम्ही ती प्रोव्हिजन करून क्षमता वाढवली आहे. इथं मी प्रामुख्याने सांगतो आणि निश्चितच आपल्याकडे विद्यार्थी येत आहेत, इन्क्वायरी चालू आहे. निश्चितच ह्या वाढीव क्षमतेचा आपल्या भागातील विद्यार्थ्यांना फायदा होईल याची मला खात्री आहे.
0: अच्छा, तर सर शेवटी जाता जाता जर काही विद्यार्थ्यांना पालकांना जर संपर्क करायचा असेल तर ते कोणाशी संपर्क करू शकतील? आपला नंबर इथल्या फॅकल्टीचा नंबर जर दिला तर बरं.
1: तर मी इथं आवर्जून सांगतो की संपर्क करत असेल मी स्वतः कधी उपलब्ध आहे. कधी पण मला फोन केला तरी किंवा व्हॉट्सअप जरी केलं तरी आपल्या भागातील विद्यार्थ्यांना आम्ही नक्कीच मदत करत राहणार पण आहेत. तर माझा नंबर घ्यावा 94-21-97-80-78. आणखी एकदा सांगतो मी 94-21-97-80-78. त्याचबरोबर ह्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे प्रमुख निंबाळकर सर आहेत, त्यांचाही नंबर मी इथं सांगतोय 90-96-52-88-83. त्याचबरोबर आणखीन विद्यार्थ्यांना काही माहिती हवी असेल तर आणखीन आमचे जाधव सर पण आहेत, त्यांचाही नंबर इथं मी सांगतोय 86-98-65-20-65. आपण इथं मला बोलवलं त्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो.
0: तर परत एकदा सरांचे आभार व्यक्त करत असताना सरांनी जे नंबर सांगितलेले आहेत ते परत एकदा आपल्याला सांगतो जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित लिहून घेता येतील आणि कॉन्टॅक्ट करता येईल. प्राचार्य डॉक्टर व्ही बी मानेसर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94-21-97-80-78. त्यासोबत ॲडमिशनचे प्रमुख आहेत प्राध्यापक डी एस निंबाळकर सर, त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 90-96-52-88-83. आणि आणखी प्राध्यापक जाधव सर आहेत, त्यांचा नंबर आहे 86-98-65-20-65. तेव्हा आपण या क्रमांकावर संपर्क करावा आणि परत एकदा प्राचार्य डॉक्टर व्ही बी माने सर आपण ही जी अतिशय अमूल्य अशी माहिती दिली त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: अरे खर सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगतेय सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
3: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
2: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
4: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे. ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे. आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे.
5: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है.
4: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
6: मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आपण जाणतोच की आपला मराठवाड्यातील 8 जिल्हे असतील किंवा इतर आपला जो भाग असेल महाराष्ट्रातील, बऱ्याच अंशी या ठिकाणी कोरडवाहू शेती केली जाते. कोरडवाहू शेती याच्यासाठी केली जाते की पाण्याची अनुपलब्धता आणि वातावरणातील बदल हे सुद्धा आपण बघितलेले आहेत. तर या सर्व परिस्थितीला तोंड देत असताना काही शाश्वत पिकांची, काही शाश्वत लागवडींची तयारी आपणास करता येईल का, या संदर्भात सुद्धा आता विद्यापीठ असतील किंवा शेतकरी बांधवांमध्ये एक उत्सुकता आपल्याला दिसून येत असते. तर याच उत्सुकतेपोटी बऱ्याच शेतकरी बांधवांनी आपल्या भागामध्ये अनेक फळबागांची देखील लागवड केलेली आहे. तर आपल्या भागामध्ये ज्या फळबागा यशस्वी होऊ शकतात त्याच्यामध्ये आपण त्याची तयारी करत असताना सीताफळ या फळबागेची लागवड करू शकतो का, किंवा सीताफळीची लागवड आपण करू शकतो का, या संदर्भात सुद्धा आता विचार करणं खूप गरजेचं झालेलं आहे. या दृष्टीनं आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण काही बाबी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी, मुळात राज्यातील एकूण लागवडीयोग्य शेतीपैकी जवळपास 75-80% क्षेत्र हे कोरडवाहू आहे. त्यात हलक्या उथळ जमिनी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातच यावर्षी पाऊस सुरू झाला आहे. अशा बदलत्या हवामान परिस्थितीत कमी पाण्यावर येणाऱ्या आणि काटक सीताफळ लागवडीस मोठा वाव आहे. हवामानाच्या संदर्भात मंडळी बघूयात. सीताफळ हे उष्ण कटिबंधीय फळझाड असून या पिकाला उष्ण आणि कोरडे हवामान आणि मध्यम अथवा कमी हिवाळा मानवतो. साधारणपणे 30-40 अंश सेल्सिअस तापमान आणि 500-600 मिलीमीटर पर्जन्यमान सीताफळ वाढीसाठी पोषक असते. फळ धारणेवेळी 80% जास्त आर्द्रतेची गरज असते. तर फळे पिकवताना उबदार आणि कोरडे हवामान असल्यास त्याची गोडी चांगली येऊ शकते. सीताफळे अत्यंत काटक, मुळे खोलवर न जाणारे फळझाड आहे. उथळ, हलक्या, मुरमाड, डोंगर उताराच्या जमिनीत तग धरते. यासाठी हलकी ते मध्यम चांगली निचरा होणारी 2-3% उताराची भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी जमीन यासाठी आवश्यक आहे. मंडळी, कोणतीही फळबाग लावत असताना त्याच्यासाठी आपण रोपांची निवड करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. सीताफळाची रोपे बियांपासून आणि शाखीय किंवा कलम पद्धतीने देखील तयार केली जातात. मात्र बियांपासून लागवड केलेली झाडे एकसारख्या गुणधर्माची मिळतील असे नाही, म्हणून त्यापासून मिळणाऱ्या फळांची गुणवत्ता, उत्पादन एकसारखी मिळत नाही. त्या तुलनेमध्ये कलमांची लागवड केल्यास निवड केलेल्या ठराविक जातीची एकाच गुणधर्माची दर्जेदार गुणवत्ता असणारी फळे मिळू शकतात. तसेच बागेत लवकर फलधारणा होऊन उत्पादनही एकसारखं मिळतं. त्यामुळे कलम पद्धतीने तयार केलेल्या रोपाची लागवड आपण करणं गरजेचं आहे, किंवा अशा कलम रोपांची निवड करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. मंडळी आपली जमीन जर उन्हाळ्यामध्ये तयार केलेली असेल तर अशा हलक्या आणि मुरमाड जमिनीमध्ये 4x4 मीटर मध्यम जमिनीत 5x5 मीटर अंतरावर 45x45x45 सेंटीमीटर आकाराचे खड्डे घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यात 1-2 घमेले शेणखत, 2-3 घमेले पोयटा माती, 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि क्लोरोपायरिफॉस 10% दाणेदार 100 ग्रॅम यांचे एकत्रित मिश्रण भरावं. आपल्या भागात पुरेसा पाऊस पडल्यानंतर खड्ड्यामध्ये या कलमांची लागवड करणं गरजेचं आहे. खड्ड्यात मध्यभागी लहान खड्डा करून कलमे लावावीत. बाजूची माती खोडाभोवती हलक्या हाताने दाबावी. काठीचा आधार देऊन कलमे सुतळीने सैल बांधावीत. पुरेसा पाऊस नसेल तर लगेचच झारीनं पाणीसुद्धा आपण या ठिकाणी देऊ शकतो. मंडळी, आता आपण सीताफळीमध्ये जी आंतरपिकं आपण घेऊ शकतो त्याच्या संदर्भात देखील माहिती करून घेऊयात. लागवडीनंतर 2-3 वर्ष खरीप हंगामात मूग, उडीद, चवळी, भुईमूग, सोयाबीन, घेवडा, ताग, दहींच्या अशी हिरवळीची खते किंवा विविध भाजीपाला यांसारखी आंतरपिकं आपण घेऊ शकतो. यामुळे जमीन संपूर्ण झाकली जाऊन तणांवर बऱ्यापैकी नियंत्रण देखील राहू शकतं. मंडळी, सीताफळासाठी पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात या ठिकाणी माहिती करून घेऊयात. सीताफळ हे कोरडवाहू फळझाड असल्याने पिकाच्या गरजेइतके पाणी द्यावं. लागवडीनंतर 3-4 वर्षे झाडाच्या वाढीच्या काळात उन्हाळ्यात पाणी देणं सुद्धा गरजेचं आहे. सीताफळाच्या पूर्ण वाढलेल्या झाडास साधारणपणे प्रतिदिन 50-60 लिटर पाणी पुरेसं होतं. झाडामधील अंतर आणि स्थानिक हवामानावर पाण्याची गरज अवलंबून असते. सीताफळास सूक्ष्म फळनिर्मिती, फळधारणा आणि फळांच्या वाढीच्या अवस्थेत जून, जुलै ते सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पाण्याची गरज असते. सुरुवातीच्या काळात सीताफळ बागेस हलक्या जमिनीत 5-6 दिवसांनी, मध्यम जमिनीत 8-10 दिवसांनी आणि भारी जमिनीत 10-12 दिवसांनी पाणी देणं गरजेचं आहे. पारंपरिक पद्धतीऐवजी ठिबक सिंचनाचा वापर करावा. त्यामुळे विद्राव्यक खतेही पाण्यावाटे आपणास देता येऊ शकतात. परिणामी कमी पाण्यामध्ये अधिक उत्पादन घेणं आपणास शक्य होऊ शकतं. मंडळी, लागवड केल्यानंतर झाडास योग्य आकार येण्यासाठी मुख्य खोडावर कलम जोडाच्या खाली येणारे फुटवे वरचेवर काढून टाकणं गरजेचं आहे. 1 मीटर उंची झाल्यानंतर झाडाच्या 4 दिशांना एकसारख्या फांद्या विखुरून वाढतील असे वळण देणं गरजेचं आहे. अनावश्यक आडव्या फांद्या काढून गर्दी कमी करावी. योग्य प्रकारे वळण दिल्यामुळे झाडांवर भरपूर सूर्यप्रकाश पडून हवा खेळती राहील. परिणामी झाडांची वाढ, फुले लागण्याचे प्रमाण वाढून भरपूर फळधारणा होऊ शकते. मंडळी, यानंतर बघूयात बहर व्यवस्थापन. अधिक उत्पादनाकरता बहराचे योग्य व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. सीताफळामध्ये जून महिन्यात नैसर्गिक बहर येतो, परंतु पाण्याची उपलब्धता लवकर म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीला आपणास बहर देखील धरता येऊ शकतो. उन्हाळी बहराची फळे जुलै आणि ऑगस्ट दरम्यान काढणीस येऊ शकतात. त्याचा चांगला दर देखील आपणास मिळू शकतो. बहर धरताना पूर्ण वाढलेल्या झाडात चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून देणं गरजेचं आहे. नत्राची अर्धी मात्रा संपूर्ण स्फुरद पालाशी खते खोडापासून दूर असलेल्या परिघाखाली रिंग करून द्यावीत. मातीने खते झाकून आपण पाणी देणं गरजेचं आहे. उरलेली अर्धी नत्राची मात्रा 1 महिन्याच्या अंतरानं देणं गरजेचं आहे. लागवडीनंतर पहिली 3 वर्ष झाडाचा शास्त्रीय विकास होऊ द्यावा. 4थ्या वर्षापासून बहर व्यवस्थापन आपण सुरू करणं गरजेचं आहे. सुरुवातीची 2-3 वर्षे फळे कमी लागतात. फुले आल्यापासून फळे पक्व होण्यास साधारणपणे 5 महिन्यांचा कालावधी लागतो. प्रत्येक झाडापासून दरवर्षी जाती परतवे 15-25 किलो उत्पादन आपणास मिळू शकते. झाडाचे वय वाढून जाताना उत्पादनही आपणास वाढीव मिळत असते. मंडळी, आपल्या भागामध्ये सीताफळाचे जे विविध वाण आहेत त्याच्या संदर्भात आता माहिती करून घेव्यात. सीताफळाच्या जवळपास 40-50 विविध प्रजाती असून 120 जाती आहेत. महाराष्ट्रात लागवडीमध्ये ॲगोना प्रजातीच्या या प्रकारातील फुले पुरंदर, फुले जानकी, आर्का, एपीके 1, ॲनोना हायब्रिड 2, धारूर 6 आणि ताड पिंपळगाव 7 या वाणांची आपण निवड करू शकतो. तर मंडळी, या चालू हंगामामध्ये जर आपण व्यवस्थित नियोजन जर केलं तर आपण सीताफळ लागवडीचा प्रयोग देखील चांगल्या पद्धतीनं करू शकतो आणि भविष्यामध्ये त्यापासून आपल्याला चांगला लाभ देखील मिळू शकतो. अशा आपल्या शिवारवार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवारवार्ताच्या पुढील भागात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
3: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत त्याचबरोबर विशेष माहिती मनोरंजन महिला शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी मनोरंजन आणि माहितीचं दर्पण रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज़।

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवतायत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30,00,000 अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
2: हर घर सूर्यघर.
3: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
4: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
3: आता यश तुमचंच. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
4: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती. एखाद्यानं एक कल्पना रचावी आणि त्याच्या स्वप्नातलं प्रत्येक रंग आणि रंग जशाच्या तसा रेखाटावा आणि त्याची कल्पना साक्षात उतरावी. हे तंत्र

स्वीकारणारे फार कमी असतात. काहींनाच हे दिव्य जमत. परंतु ही कला असतानाही तो आपल्याला जन्माचा देखावा दाखवून मृत्यूचा सोहळा रचतो आणि न सांगताच आपली एक्झिट घेतो. तो कधीच न येण्यासाठी आणि मागे सोडून देतो एक विराण शांतता. असंच करून गेले श्रेष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई. आपण म्हणतो ना, एखादा अभिनेता कलाकार सिनेमातल्या पात्रांना जिवंत करतो किंवा भूमिकेमधून प्राण भरतो, तसंच त्या रंगमंचाला सिनेमातल्या सेट्सला जिवंत करण्याचं, निर्जीव लाकडांमध्ये वस्तूंमध्ये प्राण भरण्याचं काम कला दिग्दर्शक म्हणून नितीन देसाईंनी केलं. लहानपणापासूनच रंगामध्ये रमणाऱ्या नितीन देसाई यांचं बालपण अगदी टिपिकल मध्यमवर्गीय वातावरणात गेलं. नंतर कलेचं ठरवून घेतलेलं शिक्षण, वयाच्या 21व्या वर्षी काढलेली कलर लॅब, तमस मालिकेपासून सुरू झालेली कारकीर्द आणि 50 एकरात पसरलेल्या यंडी स्टुडिओचं साम्राज्य. नितीन देसाईंचं आयुष्य सुद्धा सिनेमाच्या कथेला शोभेल असंच काहीच होतं. देवदासचे अतिभव्य सेट्स किंवा लगान सिनेमामधला भुजमधलं ब्रिटिशकालीन गाव किंवा मग जोधा अकबर मधली डोळे दिपवणारी महालांची श्रीमंती, नितीन चंद्रकांत देसाई यांचं कला दिग्दर्शन सिनेमांच्या सेट्स मधून आपल्याला लार्जर दॅन लाईव्ह दृश्याचा अनुभव देतं. त्यांचे ड्रीम्स प्रोजेक्ट असलेला कर्जतचा भव्य दिव्य गेलं की हातात टाइम मशीन आल्यासारखा फील येतो. कारण की हिंदी सृष्टीचा 100 वर्षाचा इतिहास ताजा होतो. त्यामुळं आपल्या कलेच्या जोरावर यशाची शिखरं गाठताना नितीन चंद्रकांत देसाई यांना आज आपण जाणून घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमातून.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आर्ज प्रगती. आज आपण नितीन देसाई यांचं कला दिग्दर्शक म्हणून मोठी कारकीर्द राहिली आहे, त्यांच्या कारकिर्दीचा वैयक्तिक आयुष्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय आपल्या आजच्या कार्यक्रमातून. 9 ऑगस्ट 1965 त्यांचा दापोली मधला जन्म. सर जे जे कला महाविद्यालयातून प्रकाश चित्रणाचं प्रशिक्षण घेतलं. 1987 पासून चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. ते प्रसिद्ध कला दिग्दर्शक होते, निर्माते होते आणि अभिनेता सुद्धा. अनेक सुपरहिट चित्रपटांचं कला दिग्दर्शन हे नितीन देसाईंनी केलं. छायाचित्रकार ते नितीन देसाई स्टुडिओचे मालक असा त्यांचा थरारक प्रवास राहिला. महाराष्ट्राचे अनेक चित्ररथ ते राजपथावरती सन्मानानं पुढे सरकलेले आहेत. त्या अनेक चित्ररथांचं कला दिग्दर्शन नितीन देसाईंनी केलं. अनेक चित्ररथांना पुरस्कारही मिळाले. 4 वेळेला राष्ट्रीय पुरस्काराचे ते मानकरी देखील ठरले. 1999 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2000 साली हम दिल दे चुके सनम, 2002 साली लगान, तर 2003 साली देवदास चित्रपट.

परिंदा, डॉन, माचिस, वजूद, जोधा अकबर, लगान, देवदास असे अनेक चित्रपट त्यांनी कला दिग्दर्शित केले. अकेले हम, अकेले तुम, प्यार तो होना ही था, सलाम बॉम्बे, हम दिल दे चुके सनम, बादशाह, मिशन काश्मीर ही आदी खूप मोठी आहे.

1942 लव स्टोरी या चित्रपटानं त्यांना खरी ओळख मिळाली. अन्नरथ एक हिंदुस्तानी, द लेजेंड ऑफ भगत सिंग, मुन्नाभाई एमबीबीएस, मेमसाब, लगे रहो मुन्नाभाई, गांधी, मेरे पिता, धन धना धन धन, लक्ष्य, ये मेरा इंडिया, गॉड तुसी ग्रेट हो, पानीपत, दोस्ताना, त्यांनी काही चित्रपट देखील दिग्दर्शित केले. आपकी राशी क्या है, मुंबई में एक समय हे सिनेमे होते.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. आज आपण नितीन देसाई यांचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय आजच्या आपल्या कार्यक्रमातून. नितीन चंद्रकांत देसाई, हिंदी इंडस्ट्री असो किंवा मराठीतलं कोणतंही भारी काम पाहायचं असेल तर सुरुवातीला हेच नाव झळकलं पाहिजे असं समीकरण झालं होतं. आणि हे नाव दिसलं की नेहमीच वाटायचं की हा माणूस कुणीतरी भारी आहे.

नितीन देसाई नेहमीच त्यांच्या कर्जतच्या यंडी स्टुडिओ बद्दल खूप आत्मीयतेने आणि भरभरून बोलायचे आणि त्याला कारणही तसंच होतं. यंडी स्टुडिओ उभारण्यासाठी नितीन देसाईंनी घेतलेले कष्ट फार मोठे होते. 50 एकरात पसरलेल्या या यंडी स्टुडिओचं साम्राज्य उभा करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. यंडी स्टुडिओची स्थापना का करावीशी वाटली याचं साधं आणि सोपं उत्तर नितीन देसाईंनी दिलं होतं. ते म्हणाले होते, कला दिग्दर्शकाची कोणत्याही क्रिएटिव्हिटी माणसाची स्वप्न किंवा त्याला जे काही साकारायचं असतं ते कायम उच्च पातळीवरच असतं. पण त्या मानाने प्रोड्युसरचं बजेटचं गणित फार कमी आणि कुठेच मॅच होणारं नसतं. या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स साधण्यासाठी त्यांनी स्वतःच्या स्टुडिओचं स्वप्न पाहिलं आणि ते साकार केलं.

पण कुठलीही गोष्ट सुरू करण्यासाठी एक ट्रिगर पॉइंट लागतो आणि स्टुडिओ सुद्धा सुरू करण्याच्या बाबतीत ट्रिगर पॉइंट नितीन देसाईंना मिळाला. तो हॉलिवूड दिग्दर्शकामुळे एलिव्हर स्टोन अलेक्झांडर द ग्रेट हा 650 कोटीचा सिनेमा बनवण्यासाठी भारतात आला होता. ब्रेडबीट सोबत त्याला ड्रीम प्रोजेक्ट बनवायचा होता आणि या पिक्चरचा काही भाग भारतात बनवायचा असं त्याचं नियोजन होतं. या कामासाठी नितीन देसाई यांची निवड करण्यात आली होती. या निमित्त ते दोघे 9 दिवस उदयपूर, महाबळेश्वर अशा सगळ्या ठिकाणी फिरले. सगळं जवळजवळ फायनल झालं, पेपर वर्क झालं, पण दुसऱ्या दिवशी अलिव्हर स्टोन परत जाणार होता. तेव्हा म्हणाला की मला चित्रनगरी पाहायची आहे, सिनेमाचे सेट्स जिथं बनणार आहेत ती फिल्म इंडस्ट्री बघायची आहे. ती बघितल्यावर मात्र तो नाखुश झाला. एक मोठा प्रोजेक्ट भारताच्या हातून निसटलं. त्या दिग्दर्शकाला स्ट्रक्चर आवडलं नाही म्हणून तो मॉर्क्योला गेला. भारताला सोडून हा दिग्दर्शक मॉर्कोला का गेला हे बघायला नितीन देसाई स्वतः मॉर्कोला गेले आणि तिथं गेल्यावर मात्र त्यांनी स्वतःच्या स्टुडिओच्या निर्मितीचा ध्यास घेतला आणि ते कामाला देखील लागले. मुंबई पुणे, मुंबई नाशिक, अहमदाबाद या मार्गावर त्यांनी जागेसाठी पाहणी करायला सुरुवात केली आणि कर्जत जवळची जागा फायनल केली. योगा योगानं दादासाहेब फाळके यांनी भारतातली पहिली जी फिल्म बनवली त्या फिल्मच्या निर्मितीची जागा नितीन देसाईंनी फायनल केलेल्या जागेपासून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर होती. त्यामुळं चांगल्या चांगल्या जागा पाहिल्यानंतरही त्या जागेला सोडून मला याच विशिष्ट जागेविषयी जास्त आत्मीयता वाटायचं हेच कारण आहे असावं असं नितीन देसाईंनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. ही जागेची आत्मीयता फक्त त्या जागेपुरतीच नाही तर महाराष्ट्राबद्दल सुद्धा होती.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. आज आपण आपल्या कार्यक्रमातून नितीन देसाई यांच्या आठवणींना उजाळा देतोय. नितीन देसाई यांनी 2005 खालापूर तालुक्यातल्या चौक जवळ एनडी स्टुडिओ उभारायला घेतला. भव्य स्वप्नसृष्टी येथे साकारायला येऊ लागली. स्टुडिओ उभा करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. नितीन देसाई यांनी 20 झटून हा स्टुडिओ उभा केला. हा स्टुडिओ मुंबई आणि पुणे सारख्या महानगरांपासून समान अंतरावर देखील आहे आणि हम रस्त्याला लागून आहे. सह्याद्रीच्या रांगा, वळणदार रस्ते ही या स्टुडिओची खासियत आहे. 52 म्हणजेच 21 वरती हा स्टुडिओ पसरलेला आहे. या परिसरात भारतातले मोठे छोटे सर्वच कलाकार येतात, त्यामुळं एकंदरीतच एनडी स्टुडिओमुळे खरंतर या संपूर्ण परिसराची इकॉनॉमी बऱ्यापैकी बदलली आहे. स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या हजारो जणांना रोजगार मिळतो. शिवाय एका व्यवसायाला जोडून अनेक नवनवे जोड व्यवसाय येथे सुरू झाले आहेत.

आमिर खानचा मंगल पांडे द रायझिंग हा इथे चित्रित केला गेलेला पहिला भव्य सिनेमा यानंतर या स्टुडिओने मागे वळून कधी पाहिलंच नाही. मधुर भांडारकर यांचा गाजलेला ट्रॅफिक सिग्नल हा त्याच्यानंतरचा महत्वाचा चित्रपट याच स्टुडिओमध्ये साकारला गेला. जोधा अकबर सारखा क्लासिक असणारा सिनेमाही येथे चित्रित झाला. आग्र्याचा किल्ला इथे दाखवण्यात आला आणि त्यातल्या छोट्या मोठ्या डिटेल्ससह हा देखावा स्टुडिओमध्ये उभा केला.

द ग्रेट कॉमेडी शो असो बिग बॉस यासारख्या भव्य मालिकाही निर्मित सुद्धा येथेच करण्यात आल्या. या स्टुडिओने साकारल्या गेलेल्या अनेक मोठ्या कामांमधनं सगळ्यात मोठा यशाचा माइलस्टोन ठरलेलं काम म्हणजे राजा शिवछत्रपती ही मालिका. राजा शिवछत्रपती सारखी आजवरची सगळ्यात भव्य मालिका जवळपास संपूर्णपणे इथेच चित्रित झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी, राजगड, दरबार, पन्हाळा, रायगड सारखे किल्ले हे सगळं काही त्यांच्या स्टुडिओमध्ये उभं केलं आणि ते आजही मालिका संपल्यावरही त्याच ठिकाणी दिमाखात ठेवलं गेलं.

जो सहस बाह पर राम विजय राजा।

बरोबरच तूफान गाजलेली महाराणी झाशी की राणी याची निर्मिती सुद्धा यंडी स्टुडिओ मध्येच केली गेली. सिनेमांचं सांगायचं झालं तर स्लॅमडॉग मिलिनियर, बालगंधर्व, बाजीराव मस्तानी, प्रेम रतन धनपायो हे सगळे सिनेमा सुद्धा यंडी स्टुडिओ मध्येच करण्यात आले. या स्टुडिओ मध्ये इनडोअर आणि आउटडोअर अशा सगळ्या प्रकारच्या शूटिंग करता येऊ शकतात. 2008 साली एका US वेस्ट मूवीनं यंडी स्टुडिओ सोबत करार केला होता. 10 वर्षांसाठी स्टुडिओचं 4 महिने हे US बेस्ट स्टुडिओनं बुक केलं होतं. एवढंच काय तर एकंदरीतच म्हणजे सामान्य माणसानं स्टुडिओ विषयी वाटणारी उत्सुकता, क्रेज पाहून पुढे हा स्टुडिओ एक टुरिस्ट प्लेस म्हणूनही विकसित करण्यात आला. या स्टुडिओच्या आवारात फिल्मी दुनिया हे सिनेमाच्या थीमवर तयार करण्यात आलेलं एक थीम पार्क सुद्धा आहे. पण मग इतकं सगळं असतानाही नितीन देसाई यांच्यावर इतकं टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ का आली? 2 वर्षापूर्वी या सेटला आग लागली होती आणि या आगीमुळे नितीन देसाईंचं खूप मोठं नुकसान झालं होतं. ही आग दुपारी लागली आणि 5 पर्यंत आग विझवण्याचं काम सुरू होतं. सेटच्या शेजारी एक रेल्वे रूळ आहे. या रुळावर कोणीतरी कोरडं गवत पेटवून दिलं होतं आणि त्यामुळे गवताला लागलेली आग सेट पर्यंत पोहोचायची ही घटना फार गंभीर होती. पण या दुःखावरही नितीन देसाईंनी मात केली, स्टुडिओ पुन्हा उभारला. आज या स्टुडिओची तुलना रामोजी फिल्म सिटी सोबत करण्यात येते. नितीन देसाईंचं कामाचं स्वरूप खूप मोठं असूनही त्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. स्टुडिओला लागलेली आग, लॉकडाऊनमुळे मंदावलेला कामाचा वेग या गोष्टी होत्या आणि त्यातून ते सावरले. पण यंडी स्टुडिओची भव्यता आता तिथल्या प्रत्येकाला खायला उठणार आहे हे मात्र नक्की.

मनोरंजन आणि कला क्षेत्रामध्ये अनेक विस्मयकारी घटना घडताना आपण नेहमीच पाहिलेले आहेत. कलाकार हे शेवटी हळव्या मनाचे असतात. इतर आणि या कलाकारामध्ये निश्चित अंतर आहे. याचेच बळी ठरले नितीन देसाई. या जगात आपल्याला मिळत असलेल्या वेदना इथेच सोडून त्यांनी कदाचित त्यांच्या नव्या रचनेची निर्मिती केली असेल. म्हणूनच त्यांच्या मृत्यू समयीचा तीर हा इतर ठिकाणीही नवनिर्मिती करेलच. पण एक तपस्वी कलाकाराची कला आपणास पुढं आता दिसणार नाही, हे मात्र तितकंच खरं. या महान कलाकारास रेडिओ तेरणाकडून भावपूर्ण श्रद्धांजली. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचंच. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
2: डाउनलोड करिए ओरिजिनल हाय क्वालिटी सॉन्ग्स सारेगामा.com से.

है प्यार तू गोरे भैया तो फिर।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: आगे पीछे
1: तो

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.